नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 8 श्रावण शके 1948 अर्थात 30 जुलै 2026. सभेच्या सुरुवातीला मंगलध्वनी.

अमृतधारा भक्ती संगीतावर आधारित या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया चंद्रशेखर कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या भोपाळीनं. स्वर आहे आशा भोसले यांचा.

अशा भोसले यांच्या स्वरातली भोपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना. गायक कलाकार आहेत आर्यन पराडकर.

आर एन पराडकर यांच्या आवाजातली ही भक्तिरचना आपण ऐकली. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी आणि गायक कलाकार आहेत अजित कडकडे.

अजित कडकडे यांच्या आवाजातली ही रचना आपण ऐकलीत, अमृतधारा. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांची ही रचना. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि संगीतकार आहेत नंदू होनप.

नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत. गायक कलाकार होते सुरेश वाडकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयश्री बेलसरे यांच्या स्वरातली ही रचना.

मुकेश आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही हिंदी भक्तिरचना. गीतकार होते भरत व्यास. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरातील देशभक्तीपर रचना.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी। निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन याविषयीची माहिती कृषीवार्ता या कार्यक्रमात थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आपण ऐकू शकाल। आरोग्य जनसंपदा या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेल्या बातचीतीचा तिसरा भाग आम्ही प्रसारित करू 6:45। परिसर या कार्यक्रमात 6:50 पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांचा संवाद या संवादाचा तिसरा भाग आज आपण ऐकू शकाल। ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात साक्षी भाव हा डॉक्टर दयानंद काळे लिखित वैचारिक बंध, वेळ 7:00। 7:25 दिलखुला, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्वबल्लभ आयुर्वेद, 8:15 अॅडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम। त्यानंतर

कोल्हापूर दर्पण 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. हिंदी चित्रपट संगीत गीतबहार सकाळी 9:00, 10:00 मिश्र संगीत, 10:30 मराठी चित्रपट संगीत आणि हिंदी चित्रपट संगीत गाता रही मेरा दिल सकाळी 11:00.

0: दुपारी 12 वाजता मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ या कार्यक्रमात हितकूज या मालिकेत लेखिका मीनाली येवले यांची मुलाखत. मोमोज आणि सँडविचचे विविध प्रकार, शुभदा जांभूळकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. श्रोतेहो 5:30 वाजता युवावाणी यामध्ये पहिल्या भारतीय महिला सर्जन याविषयीची माहिती. 6:35 कामगार सभा या अंतर्गत कामगारांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार याविषयी डॉक्टर प्रतीक शहाणे यांची मुलाखत. किसानवाणी या कार्यक्रमात सायंकाळी 7:30 वाजता हॅलो किसान अंतर्गत ऊस आणि भुईमूग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग. सहभाग सतीश वर्मा, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर. रात्री 8:30 वाजता संसद समीक्षा, 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरीकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:30 वाजता नभोनाट्य पोट भाडे करू, लेखन बाळ फोंडके, अनुवाद प्राध्यापक सुभाष भेंडे. श्रोते हो, नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
4: प्रति 100 किलो चाऱ्याच्या प्रक्रियेसाठी 40 लिटर पाणी घेऊन त्यात 4 किलो युरिया आणि काळा गुळ 9 ते 12 किलो हे एकजीव मिसळून द्रावण करावं. यातला काळा गुळ ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्य करतं आणि चाऱ्याचा 6 इंच थर करावा. पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या सहाय्यानं द्रावण एकसारखं शिंपडावं आणि चारा हलवून एकजीव करावा. नंतर चव वाढवण्यासाठी तयार झालेल्या चाऱ्यावर मीठ शिंपडावं. अशा प्रकारे चाऱ्याचे प्रत्येकी 6 इंचाचे एकावर एक थर द्यावेत. त्यामध्ये युरिया द्रावण एकजीव मिसळावं आणि पायानं तुडवून घ्यावं. प्रत्येक थरात द्रावण मिसळल्यानंतर दाबून चाऱ्यातली जास्तीत जास्त हवा बाहेर काढावी. संपूर्ण चाऱ्यावर द्रावण मिसळल्यानंतर प्लॅस्टिक कागदानं चाऱ्याचा थर झाकून हवाबंद करावा. हवाबंद चाऱ्यात बाहेरची हवा आणि पाणी जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. हवाबंद केल्यानंतर 21 दिवसांनी चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया होते. या कालावधीत हा चारा हवाबंद ठेवावा. मंडळी, जनावरांना चारा खायला देण्यापूर्वी स्वच्छ आणि ताजं पाणी द्यावं. प्रक्रिया केलेला चारा जनावरांना खायला देण्यापूर्वी 2 तास अगोदर तो मोकळ्या हवेत ठेवावा. उरलेला चारा त्वरित प्लॅस्टिकनं झाकून ठेवावा. कमी प्रमाणात देऊन 10 दिवसांनी 4 ते 6 किलोपर्यंत प्रक्रियायुक्त चारा जनावरांना खायला द्यावा. 3 ते 4 महिन्यांपेक्षा लहान असलेल्या वासरांना हा चारा देऊ नये. युरियाची विषबाधा त्यांना होण्याची शक्यता असते. उपाशीपोटी जनावरांना प्रक्रिया केलेला चारा देऊ नये, कारण अशी जनावरं प्रक्रिया केलेला चारा अधाशीपणे खातात, त्यामुळं त्यांनाही विषबाधा होण्याची शक्यता असते. मंडळी, फक्त युरिया प्रक्रिया केलेला चारा न वापरता प्रक्रिया न केलेला चारा त्यासोबत मिश्रण करून जनावरांना द्यावा. प्रक्रियायुक्त चाऱ्याचे फायदे विचारात घेत असताना हा चारा रुचकर आणि चवदार असतो, त्यामुळं जनावरं तो आवडीनं खातात. चाऱ्याची पाचकता 48 ते 55% वाढते, तर पाचक प्रथिनांचं प्रमाण 1 ते 3% इतकं वाढतं. कमी किमतीचा शेतातल्या निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा तयार होतो, यामुळं चाऱ्यावरचा खर्चही कमी होतो आणि पर्यायानं

0: आर्थिक फायदा ही होतो।
1: कृषी वार्ता या आमच्या शेतीविषयक कार्यक्रमात निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन या विषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात। संकलक आणि वाचक अंजर मुजावर।
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
6: द्या जरा डोक्याला ताण,
7: पटकन ओळखा हुमान,
6: पत्र लिहा छान छान,
7: शनिवारची वेळ विसरू नका,
6: किसान वाणीत जरूर भेटा
7: आपल्या आवडत्या रामराम पावणं या कार्यक्रमासाठी।
6: फक्त आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz
7: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर।
6: तेव्हा जरूर ऐका
7: रामराम पावणं।
8: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर
2: सहा 6:45 झाली आहेत।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, बऱ्याच वेळेला पालक किंवा मुलं स्वतःसुद्धा तक्रार करत असतात की भूक अजिबात लागत नाही किंवा खूप चटपटीत खावंसं वाटतं आणि शाळेला गेल्यानंतर मुलं डबा संपवत नाहीत किंवा त्यांना फास्ट फूड हवं असतं. तर भूक न लागणं किंवा अतिभूक लागणं ह्या समस्या आहेत का आणि याच्यावरती उपचार करणं पॉसिबल आहे का?
2: भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक ही लागायला हवीच आणि मुलांना तर लागणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. फक्त हे कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा आपण थोडासा नैसर्गिक आहार ज्यावेळा सोडून बाजूच्या गोष्टीकडे वळतो त्यावेळेला काही चटपटी गोष्टी बाहेरच्या असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला अशा गोष्टी त्यात मिसळल्या जातात की जेणेकरून त्या मुलांना ती सवय लागावी, हा त्यात एक भाग असतो. जर का घरच्या घरी केलेले पदार्थ व्यवस्थितरित्या असतील आणि त्यांना नैसर्गिक त्याच्याबरोबर जर खाण्यापिण्याचं जे काय फळं असतील पालेभाज्या असतील यांचं प्रमाण योग्य व्यवस्थित असेल तर शक्यतो या गोष्टी फारशा होत नाहीत. पण आपण खूपच चटपटीत करायची आणि तशीच जर सवय लागली तर मग ते भूक लागणं म्हणण्यापेक्षा माइंड सेटअप होतो की मला ते खावंसं वाटतंय असं आहे. पूर्वीच्या काही लोकांचा अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी की जंगलातील लोकांचा अभ्यास केला किंवा प्राण्यांचा अभ्यास केला तर त्यांना एकदा खाल्ल्यानंतर सहसा भूक लागत नाही कारण ती पोटेन्शियल म्हणण्यापेक्षा ती क्षमता त्या अन्नामध्ये असते की परत भूक लागूच नाही. कारण हे सगळे तुमचे जे म्हणजे भूक लागण्याचे सेंटर्स वगैरे आहे ते व्यवस्थित समाधानी राहतात. पण आता आधुनिक पद्धतीचं आपण जे जेवण करतो ते त्याला टेस्ट आणली जाते आरटीपीसीएल, मग आपण त्यामध्ये मीठ असेल चटणी असेल हे पण नैसर्गातील काय कुठं चटणी तयार होत नाही किंवा कुठल्या नैसर्गातील अन्नामध्ये आपण असं मीठ लावून कुठलं काय ते प्राणी खात नाहीत, जसं निसर्गात आहे तसं खातात. याचाच अर्थ काय, निसर्गात आहे तशाकडं आपण जरा ज्यादा पद्धतीनं अन्न जर असेल तर तेवढं मग ते भूक लागण्याचं किंवा प्राणी आता मोजून खात नाहीत. आता बरेचसे पेशंट आपल्याला विचारतात हे किती खाऊ ते किती खाऊ, माझं वजन असं आहे माझं वजन तसं आहे, हे का झालं? तर याला कारण एकच आहे की आपण निसर्ग सोडला आणि आपण बनवायला लागलो अन्न, आपण त्याला टेस्ट आणायला लागलो, आपण त्याला हे करायला लागलो. त्याच्यामुळे झालं काय, आतल्या गोष्टी थोड्याशा बदलल्या. पण जेवढं नैसर्गिक

0: अन्नाकडं आपण जाऊ, जसं आहे नैसर्गिक जे खायला आवश्यक आहे ते जर खाल्लं तर ह्या समस्या अजिबात निर्माण होत नाहीत. मी किती खाऊ, कसं खाऊ, किंवा भूक ज्यादा लागणं, कमी लागणं, ह्या गोष्टी फारशा होत नाहीत. थोडक्यात यातनं मेसेज आपण काय घ्यायचा की चटपटीत खायची सवय मुलांना न लावणं, जेवढं काही नैसर्गिक जास्तीत जास्त आपण कमी प्रक्रिया केलेलं अन्न तयार ठेवणं मुलांना, की जेणेकरून योग्य आहे. जसे आपण पूर्वीचं भात, भाकरी, हे वरण आणि फळं, पालेभाज्या, जर ह्याची सवय लावली आपण तर फारसे हे असं परत भूक लागणं, सारखी भूक लागणं, हे असे प्रकार होत नाहीत. पण चटपटी अन्नामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी मात्र आपोआपच व्हायला लागतात.
1: लहान मुलांच्याबद्दल जे विचारलं की कमी भूक लागणं आणि अतिभूक लागणं, याच्यामध्ये ताणाची किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचा अभ्यास जो आहे म्हणा किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे याचा कितपत परिणाम होतो? किंवा मुलं इमोशनल इटिंग करत असतात, दिवसभर खात राहावं असं वाटतं, काही वेळेला ओबेसिटी वाढतेय मुलांमध्ये, तर इथं काय करता येईल?
0: इथंही थोडस आता मैदानी खेळ खूप कमी झालेले आहेत. लहान लहान मुलं पण मोबाईलशी खेळायला लागले, त्याच्यानंतर टी व्ही बघायला लागले, त्याच्यानंतर मैदानी खेळ खूपच कमी खेळत आहेत. आणि त्याच्यामुळं एक नैसर्गिक भूक जी म्हणतो ती आता कमी झालेली आहे.

0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: कार्यक्रम आपण ऐकलात कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, 6:50 झाली आहेत.
2: परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत.
3: सर, पर्यावरण रक्षणासाठी आपली जबाबदारी काय आहे, काय सांगता येईल?
4: एक म्हणजे मला निसर्गात काय बघायला करायला आवडतं आणि एक आवडत नसलं काय करणं आवश्यक आहे, हे दोन्ही एकत्र घटक आले पाहिजेत. किंवा मला पक्षी आवडतात म्हणून नुसतं पक्षीच बघतोय, नुसतं झाडच लावतोय म्हणून पर्यावरणाचं काम केलं असं होणार नाही, तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. उदाहरणार्थ अन्नाची नासाडी हे अतिशय महत्वाचं आहे. मला आवडत हा पदार्थ नाही, मग केलेला मी खाल्ला किंवा तो खरकट आहे म्हणून टाकून दिला, तर आता चांगल्या प्रमाणात आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे की 1 किलो टोमॅटो करायला 15,000 लिटर पाणी लागतं किंवा भातासाठी किती लागतं, हे सगळे आता टेबल अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या मुलांपुढे हे पाहिजे की मी हा जर टोमॅटो टाकून दिला तर 10 लिटर पाणी माझे टाकून दिलं मी, जे मी पाणी स्वतः माझ्या दमक नाही किंवा मी निर्माण करू शकणार नाही. तर हे आलं पाहिजे. जसं जी आपली चप्पल असेल, चप्पल झालं आता काय दुसरं चांगलं घ्यायचं म्हणजे टाकून द्यायचं, आवडत नाही की फॅशन आली. अरे पण ही चप्पल तयार करायला एनर्जी किती लागली, कारखान्याला इलेक्ट्रिसिटी लागली, ते रबर तयार करायला मग ते रबर हे सगळं सिंथेटिक आहे, फॉसिल फ्युएल पासून होतं, जमिनीतून जी तेल काढले त्यातून होतं, प्लास्टिक त्यातून तयार होतं, तर प्लास्टिक आपण एवढं फुकट घालवतो म्हणजे जी संपूर्ण ती प्रक्रिया केली ती फुकट गेलेली आहे, ती वाचवूच नका ना. आणि तुम्ही म्हणताय एक आता मी वापरतो हे सगळं डिमांड अँड सप्लाय आहे, मागणी तसा पुरवठा. जे म्हणा त्याला त्या विकणाऱ्यावर बंदी करा, तुम्ही घेताय विकत म्हणून तो बसलाय तिथं, तुम्ही विकत घेतलं नाही तर कोण घेऊन बसेल दुकानदार?
3: बरोबर.
4: त्यामुळे खरे गुन्हेगार आपण ठरतो त्याच्यात. अनावश्यक वापर, अनावश्यक गोष्टी घेणे आणि नासाडी करणे हे किमान आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे जंगलात जाऊन झाड लावली पाहिजे ते केलं पाहिजे
3: नाही, असं नाही.
4: रोजच्या जीवनात बदल झाला पाहिजे. आता लाईट आता बघतो आपण अनेक ठिकाणी लाईट सगळे चालू असतात, तुम्ही बसलाय तिथंच लाईट पाहिजे. घरातले 2 खोलीतले फॅन फिरतायत नुसते, कोण नाही, केवढी वीज फुकट जाते आणि काही लोकांना वीज मिळत नाही. तर हे आपण वाचवलं पाहिजे. तो पर्यावरणातला अगदी सहज करण्याजोगी गोष्ट आहे.
3: बरोबर.
4: ती ही आहे.
3: पाण्याचा वापर,
4: पाण्याचा वापर तर अतिशय महत्वाचा आहे. पाणी ही जीवन आहे. आपण आपल्याला माहित नाही आता ज्यावेळी आपण टीव्हीवर पिक्चर मध्ये बघतो की राजस्थानावर माणसं किती 7-8 किलोमीटर वाळवंटातून चालतायत.
3: आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रातला सुद्धा तो जर विदर्भ मराठवाड्याचा भाग
4: तर आहेच, ती दुर्दैवी आहे अतिशय. पण आता पश्चिम घाटात

0: जंगल तोडीमुळे त्यांना खाली येऊन त्या धरणातून पाणी घेऊन परत 4 किलोमीटर चढून जावं लागतं. वर म्हणजे पाऊस त्यांच्याकडे पडतोय. आपल्याकडे हे बघा, शहरात सुद्धा त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतात, आम्ही त्याला गटार म्हणतो. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणजे पावसाचं शुद्ध चांगलं पडणारं पाणी त्यात गोळा होऊन ते तलावात नदीत गेलं पाहिजे. ते शुद्ध पाणी एकदम म्हणजे फिल्टर पाण्यासारखं असतं पावसात आलेलं पाणी. पण आम्ही ते घाण असते गटारात ते पाणी सगळं फुट घालतो. तेवढं पाणी स्वच्छ करायचं असेल तर 10 रुपये देऊन आम्ही ते प्लास्टिकचे डबा घेत होतो आरो झालाय म्हणून सांगून. निसर्ग स्वच्छतेला आरोपेक्षा चांगला होतो. होय ना, किती फुकट नजरेसमोर किती आपण संपत्ती फुकट घालतोय पर्यावरणाची. ते प्रत्येक ह्याच्या रोजच्या जीवनात. आता दुसरं सांगतो, सायकल एका दृष्टीनं व्यायाम केला पाहिजे म्हणतोय आणि आम्ही जिमला जातोय पैसे भरून. दुसऱ्या ह्याच्यात घरात सामान उचलत नाही, पिशव्या उचलत नाही, सायकल फिरवत नाही, तो व्यायाम आहे ना.
1: बरोबर.
0: किती एका माणसासाठी 4 व्हीलर वापरणं हे अतिशय क्रिमिनल आहे. परदेशात ह्या बंधनकारक आहे. एक गाडी जाऊन जात असाल तर तुम्ही लिफ्ट दिली पाहिजे उभ्या राहणाऱ्या लोकांना.
1: अरे वा,
0: आमच्याकडे किती गाड्या एकट्या जातात आणि माणसं बिचारी लटकलेली असतात, वृद्ध असतात,
1: अगदी अगदी
0: मुलं असतात, कोणी ते मान दुसरीकडे राहतात बोलत थांबाल सांगत म्हणून. चुकीच आहे ते. पर्यावरण तसे राखू शकतो आपण. तेवढ्या माणसांना आपण लिफ्ट दिलं किती एनर्जी वाचली.
1: खरं म्हणजे ह्या सगळ्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या आचरणात आणल्या
0: तरी खूपशी मदत होईल.
2: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग 3 आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
3: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
7: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
8: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
9: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
8: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
9: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
8: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
9: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
8: फोन 940 440 8000.
3: श्रोते हो, आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या केंद्रावरील प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 8:15 अडव्हान्स आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.

श्रोत्यांनो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सोज्वळ सौंदर्य आणि अजोड अशा अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुलोचना यांचा आज जन्मदिन आहे. मराठा ते तुका मेळवावा, एकटी वहिनीच्या बांगड्या हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट, तर हिंदीत सुजाता संपूर्ण रामायण हे त्यांचे चित्रपट. भालजी पेंढारकरांच्या तालमीत त्या तयार झाल्या होत्या. प्रतिभावान गायक कलावंत वसंतराव देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. पंडित शंकरराव सप्रे यांचे ते गुरु मानले जातात. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक विनायक महादेव दांडेकर यांचा आज स्मृतिदिन. गायक कलाकार सोनू निगम आणि अभिनेता सोनू सूद यांचा आज वाढदिवस आहे. ज्येष्ठ संगीतज्ञ डॉक्टर अशोक रानडे यांचाही आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो, आजचे काही ठळक दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

धन्य तोची दिन धन्य तोची दिन तुटता मी पण अहंकार अहंकार आहे घातकी आपुला नाहीसा तयाला करिता बरे अहंकार वाढे दैन्य दुःख त्रास होत असे नाश स्वहिताचा गुरुराज म्हणे तुम्हासे आता नाश हो पुरता करा त्याचा श्री दासराम महाराज यांच्या या उक्ती. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो 7 वाजलेत प्रसारित करीत आहोत ऐसे अक्षरे रसिके हा साहित्य विषयक कार्यक्रम. या अंतर्गत साक्षीभाव हा डॉ दयानंद काळे लिखित वैचारिक बंध पुनःप्रसारण.

साक्षीभाव अर्थात माइंडफुलनेस ही बौद्ध तत्वज्ञानावर आधारित अशी संकल्पना आहे. पाली भाषेतील सती पठणम या शब्दाचं जान कोबाट यांनी माइंडफुलनेस असं भाषांतर केलं आहे. सती पठणमचा अर्थ अंतरात डोकावणं. श्रोते हो, माइंडफुलनेस संकल्पनेत अंतर्बाह्य स्थितीभान, जाणीवा आणि स्वकार्यभाव या संकल्पनांचा अंतर्भाव होतो. जान कोबाट झिन यांच्यानुसार प्रयत्नपूर्वक मनात उमटणारे किंवा तात्कालिक विचार भावस्थितीकडं स्थितप्रज्ञपणे जाणीवा अनुभवणं म्हणजेच माइंडफुलनेस. बहुतांश व्यक्ती घडून गेलेल्या वाईट गोष्टींचं चर्वित चर्वण करत असतात, त्याचबरोबर भविष्यात कदाचित कधीही न घडू शकणाऱ्या वाईट गोष्टींबद्दल चिंता करत असतात. यामुळं ते त्यांचा वर्तमान हरवून बसतात आणि मग अजूनच दुःख ओढवून घेतात. एकदा दोन बौद्ध भिक्खू आडोशाला उभे होते. धोधो पाऊस कोसळत होता. इतक्यात 18 वर्षांची सुंदर तरुणी त्या ठिकाणी आली. नदी पार करण्याची तिची तळमळ दोन भिक्खू बघत होते. तिची असहाय्यता बघून तत्परतापूर्वक एका भिक्खून त्या तरुणीला खांद्यावर बसवून नदी पार केली. दुसरा भिक्खू अनेक दिवस मौन अवस्थेत होता. त्याला त्याच्या मौनाचं कारण पहिल्या भिक्खून विचारलं असता त्या तरुणीला स्पर्श का केला असं त्यांनी विचारलं. त्यावर, मी तिला कधीच नदी पार करून खांद्यावरून उतरवलं आहे आणि तू अजून त्या विचारातून बाहेरही आलेला नाहीस, असं त्यावर त्यांचं उत्तर असतं. या बोधकथेचा आपण इतकाच अर्थ घेऊ शकतो की सोडून द्या, भूतकाळाला मिठी मारून बसू नका, वर्तमानात जगा, जिथं आहे तिथं जगा, जे आपण काम करत असू त्यामध्येच बुडून जा. आपलं कुठलंही लक्ष विचलित न होता ते करत राहणं म्हणजेच माइंडफुलनेस. उदाहरणार्थ वाचन करत असताना फक्त वाचनच करणं. माइंडफुलनेस म्हणजे संपूर्णतः सावधगिरीनं, दक्षतेनं आणि जाणीवपूर्वक केलेलं कृत्य, जे व्यावहारिक कृत्य सुद्धा असू शकतं. आपल्या नोकरी व्यवसायामध्ये हा गुण अत्यंत आवश्यक आहे. वकील आणि डॉक्टर यांच्या दृष्टीनं किंवा अत्यंत मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीनं हा गुणच त्यांना यशाच्या शिखरावर नेऊ शकतो.

0: आध्यात्मिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं बघायचं झालं तर एखाद्या घटनेकडं संपूर्णतः तटस्थपणे बघणं म्हणजेच साक्षीभाव। ध्यानसाधना करताना विचारांची शून्य अवस्था फार महत्वाची मानली जाते आणि मानवी मन हे इकडून तिकडं तिकडून इकडं भरकटत असल्यानं विचार हे काही केल्या थांबत नाहीत आणि त्या विचारात डुंबून न जाता त्यांच्याकडं त्रयस्थपणे पाहिल्यानंतर विचारांची आवर्तनं कमी होत जाऊन विचार शून्य अवस्था प्राप्त होते आणि हीच ध्यानाची अनुभूती काही क्षणासाठी का असेना फार महत्वाची मानली जाते। तेव्हा श्रोते हो, दुःख असो वा सुख, त्याकडं त्रयस्थपणे पाहिलं की आपलं दुःख कमी होतं, जगणं सुलभ होतं आणि मग जीवन नितांत सुंदर बनतं।
1: साक्षीभाव हा डॉक्टर दयानंद काळे लिखित वैचारिक बंध आताच आपण ऐकलात। वाचनस्वर होता अमृता खानोलकर यांचा, सादर करते होते प्रवीण चिपळूणकर। हा वैचारिक बंध आम्ही पुनःप्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
2: श्रोते हो, थोडेसे इकडे लक्ष द्या। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी। जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध। संकेतस्थळ www.navodaya.gov.in अर्थात www.navodaya.gov.in। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026।
3: थांबा, हा गुरु का हत्ती बघतो
4: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
3: कणीस आणि हत्ती भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा।
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल
7: विक्रांत शिलाई मशीन,
8: तुमचा जीवनभरचा साथी।
9: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
10: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
11: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: श्रोते हो, उद्या सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका घरगुती कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर एफडीएचे निर्बंध. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 ऑगस्ट रोजी विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे. युवक आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थमुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबईसारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असं लोढा यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे.

आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील 2 लाखांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. हेअर कट हा शासन आणि बँकांमधील आर्थिक वाटपाचा भाग असून त्याचा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र खात्यांची यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पर्जन्यमानासह 84% अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

0: कर्जमाफी केली जाणार असून कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. हेअर कट हा शासन आणि बँकांमधील आर्थिक वाटपाचा भाग असून त्याचा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र खात्यांची यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पर्जन्यमानासह 84% अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. पंढरपुरातल्या आषाढी यात्रेची सांगता काल गोपाळकाल्यानं झाली. पहाटेपासूनच मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या एकंदर 500 दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या. गोपाळकाला झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालख्या विठ्ठल मंदिरात आल्या. गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विविध भागातून पंढरपुरात आलेल्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ व्यंकट गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं हे पद रिक्त झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अन्न आणि पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं छापा टाकून रंगेहात पकडलं. पथकानं गॅस टँकरसह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकंदर 15 पदकांची कमाई केली आहे. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीप हंगामात चिंतेचे ढग कायम आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरणीची लगबग देखील सुरू झाली. जिल्ह्यात साधारणतः 9 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. 4,55,173 हेक्टरवर कापसाची लागवड झाली तर 2,28,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. तूर ज्वारी उडीद मका बाजरी या पिकांचे लागवड क्षेत्र मात्र यंदा घटले आहे. अखंडित पावसामुळे अद्यापही 1.5 ते 2 लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आता शेवटच्या आठवड्यांच्या दरम्यान पावसाने दडी मारली. ऊन देखील तापले त्यामुळे पिकं प्रभावित झाली. मात्र आता पुन्हा पावसाने कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात अद्यापही पाहिजे तसा समाधानकारक व जोराचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाही. परिणामी चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच चांगला पाऊस व्हावा आणि शेती पिके बहरावी अशी प्रार्थना बळीराजा करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत यवतमाळ.
0: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कालपासून पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.

0: लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात काल झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर एफडीएचे निर्बंध. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
2: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज. आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: रुचिराची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: खरीप हंगाम 2026
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी भुईमुग ज्वारी भात आणि सोयाबीन
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447
7: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात तेही बँक लोन सहित चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55
8: श्रोते आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे 7:40 अनुरूप विवाह संस्था 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 8:15 ऍडव्हान्स आयुर्वेद 8:40 चिंतन हाच चिंतामणी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आणि थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
4: खरीप हंगाम 2026
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी भुईमुग ज्वारी भात आणि सोयाबीन
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447
8: श्रोते हो प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट आणि समाजसुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती यानिमित्तानं बोलूया समाजभान जागृत करणाऱ्या दोघांच्याही कार्याविषयी तेव्हा जरूर फोन

0: शनिवारी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर श्रोते हो आज सकाळी 6 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 5 इंच विसर्ग 34110 क्युसेक्स नदी इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट पाण्याखालील सध्याचे बंधारे 38 आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र श्रोतेहो 7:25 होत आहेत मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुला असा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत
1: काही क्षणातच

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेले आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचे फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेले आहेत. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिटकू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंग साठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 2003 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECINET मोबाईल ॲपमध्ये तसेच voters.ECA.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायचं असेल तर तिथे माहिती भरायचं आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही, स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा

0: आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाल्या चांगलं आहे, परंतु मिळालं नाही त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणना पत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावं लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून हे भरून सही करून द्यावे. म्हणजे जुळवणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राची पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत, ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या व्यतिरिक्त काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल, समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपल्या नाव गेझेटला नोटिफाय करून आपण बदललेले आहेत, तसा काही बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहेत. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काही फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे ते 12 डॉक्युमेंट. आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात, जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट, येस, म्हणजे मेट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात, रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असा 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहित धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वीपर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या ताकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेसं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ते ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे.
0: हो,
1: आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी SIR मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण यासाठी BLO बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन

0: करतात.
1: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे बीएलओ. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी, 1 लाख बीएलओ आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या 2 महत्वाचे उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. बीएलओ ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचा लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या वितरित हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ईसीआयच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे बीएलओला या काम जास्त आहेत त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांच्या असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून बीएलओचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व बीएलओ, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे बीएलओचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
0: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण एसआयआर म्हणजे काय, त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, बीएलओंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. ते संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, श्रोते हो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो धारवाड असो या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
2: अगदी.
3: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजला आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेतीये, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेतीये, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे, आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे

0: आहे, त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
1: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचं तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण पहिल्यांदा स्वागत करूया आणि नंतर आपण गेल्या भागामध्ये काचबिंदूबद्दल माहिती घेत होतो त्याच काचबिंदू या विकाराची आणखी काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: गेल्या भागात डॉक्टर काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं आपण सांगितली, तर अजूनही काही कारणं सांगता येतील का?
6: बऱ्याच वेळेला बघा, एका वयाच्या स्टेज नंतर म्हणजे वर्ष 70-80-90 काही एका ह्या वयाच्या स्टेज नंतर मलनमूत्राचा जी संवेदना होती किंवा जो कंट्रोल आहे तो बऱ्याच लोकांचा कमी होतो.
5: बरोबर, म्हणजे काही जणांना म्हातारपणी खूप वेळा बाथरूमला लागते, जाईपर्यंत
6: फ्रिक्वेन्सी पण वाढते आणि कंट्रोल होत नाही. बऱ्याच वेळेला पॅरालिसिस सारख्या आजारांमध्ये कंट्रोल सुटतो, म्हणजे तोंडातनं लाळ गळते, संडास लघवी झालेली कळत नाही आणि काही लोकांना अगदी होती नाही संडास लघवी, असे विचित्र लक्षणं दिसत असतात. थोडक्यात सांगायचं काय, एका वयाच्या स्टेज नंतर वाताचा प्रकोप झाला, क्षयात्मक संप्राप्ती असेल आणि मेंदूवरती परिणाम झाला, तर मग ह्या वेगवेगळ्या ऑर्गनचे जे क्रियाचं जी त्या अवयवाची क्रिया आहे, जे फंक्शन आहे, जे कार्य आहे, त्याचा जो कंट्रोल मेंदूतला आहे तो कमी व्हायला लागतो आणि म्हणून हे स्पिंक्टर लूज होऊन युरिनला होणं, कंट्रोल न राहणं ह्या गोष्टी होत असतात. हे सांगायचं कारण असं, थोडक्यात कोणत्याही ग्रंथींचा अवयवाचा कंट्रोल हा मेंदू आहे. ज्या वेळेला कोणत्याही कारणानं, मग ते अनुवंशिक कारण असू देत, खाण्यापिण्यातल्या गोष्टी असू दे, स्ट्रेस फॅक्टर असू दे, जागरण असू दे, रक्ताचे विकार असू देत, आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा मेंदूवरती होऊन जर डोळ्याच्या आत अॅक्वेस होमर म्हणून जे सिक्रिशन होणारा जे पाणी आहे, पाण्याचा एक प्रकार आहे, त्याचा कंट्रोल सुटला किंवा त्याचं सिक्रिशन वाढलं, तर मग काही वेळेला काही रुग्णांमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढताना दिसतं. ह्याचं औषध काय, आधुनिक शास्त्रानुसार मागाय सांगितलं तसं ड्रॉप टाकणे किंवा सर्जरी करणे. जर अशा केसेसमध्ये जर मेंदूची विकृती आहे, मस्तिष्कगत वात असं बऱ्याच वेळेला अशा पेशंटचं निदान होतं, तर ते जर निदान केलं गेलं तर काही केसेसमध्ये आपल्याला काचबिंदूच्या ह्या पद्धतीच्या काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटनं फायदा नक्की करून घेता येऊ शकतो.
5: बरोबर, म्हणजे तुम्ही या भागात अजून एक
7: कारण मेंदूशी निगडीत असं सांगितलं, पण अजून एक कारण आपल्याला काही जाणून घ्यायची आहेत, ती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि

0: सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही एक मेंदूशी निगडीत कारण सांगितलं. गेल्या भागात तुम्ही कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ आपण जे म्हणतो त्यामुळे सुद्धा असा आजार होऊ शकतो हे सांगितलं. अजूनही काही कारण आहेत का की ज्याच्यामुळे त्याचा डोळ्यावर परिणाम होतो?
2: तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये काचबिंदूची लक्षणं सांगताना हे सांगितलं होतं. जनरली लक्षणं जी आहेत ते डोळा दुखणं, डोकं दुखणं, भोवळ्या दुखणं, अगदी कानापर्यंत वेदना जाणं, इतपत मेजर वेदनेच्या स्वरूपात आपल्याला लक्षणं सुरुवातीच्या बाबतीत दिसतात. आयुर्वेदात शूल म्हणजे काय? शूल म्हणजे वेदना आहेत.
1: बरोबर.
2: शूल म्हणजे काय? शूल कधी उत्पन्न होतो? तो आयुर्वेदात असं सांगितलं, प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल.
1: अच्छा.
2: म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? आपण आपण म्हणजे बेंबीच्या खालचा जो वायू आहे त्याचं काम काय आहे? मलमूत्राचं विसर्जन करणं, पाळीचं रक्त शरीराच्या बाहेर फेकणं, शुक्र बाहेर शरीराच्या बाहेर काढणं, हे सगळं आपणाचं काम आहे. ज्यावेळेला त्याचा गतिभेद होतो, ज्यावेळेला तो उलटा फिरतो, ज्यावेळेला त्याची आपण खालची दिशा आहे ती उलटी व्हायला लागते, तळ पोटात दुखणं, छातीत दुखणं, ढेकरा येणं, शरीर जड वाटणं, डोकं दुखणं, हे सिमटम दिसायला लागतात. म्हणजे काय? आपणाचा गतिभेद झाला, गती उलटी झाली. तसं बऱ्याच वेळेला कोणतेही कारण वात प्रकोपाशी निगडीत आणि ते डोळ्यांशी निगडीत, म्हणजे आहार विहार म्हणजे तुमचं राहणं खाणं पिणं ह्याच्यातल्या कोणत्याही दिनचर्येमधल्या त्रुटी ज्या तुमच्या डोळ्यात वाताचा प्रकोप करतील अशा घडल्या की वेगवेगळे आजार पण येतात. मग डोळ्याच्या वात विकारांमध्ये डोळ्याचा पॅरालिसिस येतो, तिरडेपणा येतो, पडद्याशी संबंधित आजार पण येतात, नसांचे संबंधित आजार पण येतात. त्याच पद्धतीनं ह्या केसेसमध्ये काही लोकांमध्ये वातामुळं काचबिंदू होत असतो. याची कारण काय? तर वात प्रकोपक आहार विहार. मग आता ह्याला उत्तर खरं तर नाही, हे डोळ्यावरतीच का? खरं तर आयुर्वेदानुसार जिथं जो भाग कमकुवत आहे, जिथं दोष साठलेले आहे, तिथं आजार व्यक्त होतो. म्हणजे खरं तर आयुर्वेदात मी दरवेळेला सांगत आलो की दोष 3 वात पित्त कफ, धातू 7 रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे दोष तेच धातू खराब करतात आणि मग विकार उत्पन्न होतात. म्हणजे दोष तेच आहेत, धातू तेच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीपरत्वे विकार वेगळा आणि लक्षण वेगळं.
1: बरोबर.
2: ह्याचं कारण त्यांचं व्याधिक क्षमत्व आहे, त्यांची इम्युनिटी आहे, आणि जो भाग कमकुवत आहे तिथं तो आजार अभिव्यक्त होतोय. त्यामुळं आजारानुरूप दोषानुरूप जर खाणं पिणं विकृत खूप असेल तर मात्र डोळ्यावरती त्याचा काचबिंदू सारखा नक्की परिणाम होताना दिसत असतो.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात आपल्या खाण्यापिण्याचा सुद्धा डोळ्यापर्यंत परिणाम जातो.
2: अगदी.
1: ही माहिती तुम्ही आता दिलीत, आणखी अशी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू विषयीच सांगताय, तर अजून काही ह्याच विकाराची काही माहिती देता येईल का जास्त?
2: जसं आता मी वाताच्या बाबतीत सांगितलं तसंच पित्त आणि कफाच्या बाबतीतही आहे. कफाचे विकार असतील, जिरलेली सर्दी असेल, किंवा कफाशी संबंधित गळ्याच्या वरचे कफाचे विकार असतील आणि सततचे राहत असतील, काही लोकांच्या बाबतीत डोळ्यात ऑलरेडी दोषांचा संचय असेल, तर मग हे कफाचा परिणाम स्वरूप किंवा पित्तविहाराच्या आहार विहाराच्या स्वरूप डोळ्यावरती कफाच्या आणि पित्ताच्या अनुषंगाने आपल्याला ग्लॉकोमा सारखी काचबिंदू सारखी लक्षणे दिसतात. थोडक्यात काय? दोष 3 बिघडवणारे आहार विहार जर केला गेला आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावरती दिसायला लागला काचबिंदू सारखा, तर योग्य वेळी तो वातामुळे आहे, पित्तामुळे आहे, कफामुळे आहे, मेंदूच्या विकारांमुळे आहे का, शारीरिक इतर व्याधींमुळे आहे. म्हणजे मलावस्तंभ, जसं पहिल्या भागात मी सांगितलं, मलावस्तंभ आहे, लिव्हरची काय आजारपण आहे ज्याच्यात रक्त खराब होऊन मग सिलेरी प्रोसेस म्हणजे जिथं अॅक्वेस ह्युमर सिक्रेट होतं त्या पार्टवरती परिणाम झालेला आहे, किंवा घशाशी किंवा गळ्याच्या वरची काही मेजर विकार आहे ज्याचा परिणाम डोळ्यावरती दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे. हे सगळं कार्यकारण भाव मूळ कारण ह्याचा शोध घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. ती जर नाही केली तर मात्र काचबिंदू आपला डोळा घालवतो.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर

0: पूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: काचबिंदू मध्ये आधुनिक शास्त्रात भारतातच नाही, भारताच्या बाहेरही कोणतीही खात्रीलायक ट्रीटमेंट नाही. खात्रीलायक ह्या अर्थी म्हणतोय, कारण माझ्या दृष्टीनं, आयुर्वेदाच्या दृष्टीनं ट्रीटमेंट म्हणजे एखादा विकार बरा करणं, त्या विकाराला जोपासणं म्हणजे ट्रीटमेंट आयुर्वेद मानत नाही. तो मूळ कारण शोधून ट्रीटमेंट करून तो आजार समूळ बरा करणं म्हणजे ट्रीटमेंट आहे. जी ह्या विकारात आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट होताना दिसत नाही, त्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी ड्रॉप किंवा सर्जरी केली जाते आणि काही दिवसानं हा विकार डोळा
0: बळावतो. तर काचबिंदू या अतिशय गंभीर अशा आजाराबद्दल तुम्ही दोन भागात लक्षणं आणि कारणं सांगितलीत डॉक्टर. तर आता महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये याच्यावर काय उपचार आहेत आणि काय केलं तर आपण तो टाळूही शकतो किंवा झाला असेल तर तो रोखूही शकतो, याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
6: तात्या दाढ लई दुखाल्या मंजन लावून बसलोय.
5: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
6: वय दातासाठी 1 नंबर.
7: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे.

0: स्पर्धा का स्वर्ण और रजत पदक जीतकर रचा है इतिहास। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
4: नमस्कार।
3: 59 वर्षांचे हे गृहस्थ, ज्यांना 15 वर्षापासून डायबेटीस होता आणि नंतर त्यांचा युरिनचा कंट्रोल सुटला होता, म्हणजे जसं अगदी लहान बाळाचं होतं की झोपेत बाथरूमला होणं, तसं या आजोबांचं होत होतं। तर खरंच डायबेटीसचा युरिनच्या कंट्रोलशी काही संबंध आहे का?
4: कसं की आजकाल तुम्ही बघायला गेलं तर लहान मुलांच्या डायपरच्या जसे ऍड येत आहेत तशा मोठ्यांच्या डायपरच्या सुद्धा ऍड येत आहेत। आता तुम्ही कधी पण बघायचं, ज्या ऍड येत आहेत म्हणजे ते प्रॉब्लेम कुठेतरी क्रिएट झालेले, बरोबर की नाही? म्हणजे जर का समजा 2-4 लोकांना होत असेल तर एवढे डायपर काढून करणार काय ते? अनेक सिनियर सिटीजन्स मध्ये आजकाल युरिनचा कंट्रोल सुटण्याचे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागलेले। आता डायबेटीसच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर म्हणजे आता बघितलं तर बी12 डेफिशियन्सी डायबेटीस मध्ये कॉमन आहे, कारण अनेक डायबेटिकची मेडिसिन जी आहेत ती अनेक गोष्टींचं ऍब्सॉर्प्शन थांबवतात, बरोबर की नाही? त्यामुळे बी12 ऍब्सॉर्प्शन थांबवतात हे प्रूव्हन आहे, बरोबर। मग बी12 काय करतं, तुमच्या नर्वस सिस्टीमचं जे काही आरोग्य आहे ते बी12 अंडर आहे। मी बी12 आणखीन पण अनेक काम आहेत, पण मेनली नर्वस सिस्टीमच्या आरोग्यासाठी बी12 फार गरजेचं आहे, बरोबर ना? इव्हन अनेक गोष्टी पण म्हणजे अनेक बी1 असेल, बी6 असेल, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बी कॉम्प्लेक्स पूर्णपणे त्याच्या गरजेचं आहे ते। मग ह्या अनेक गोष्टी शरीरामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी व्हायला लागली। आपण बघतो की न्यूरोपॅथी होते म्हणजे पायाला जळजळ होते, आता ही सेन्सरी न्यूरॉन झाले। तसं ऍटॉमिक न्यूरॉन पण असतात, म्हणजे आतल्या ज्या सिस्टीम आहे, तुमचे हार्ट रेट आहे किंवा तुमचं जे ब्लॅडरचं कंट्रोल आहे, हा सगळा इंटरनल कंट्रोल आहे, हा पण नर्वस सिस्टीमनी असतो, बरोबर की नाही? आणि जसं बाहेरचे न्यूरॉन्स डॅमेज होऊ शकतात तसे इंटरनल न्यूरॉन सुद्धा वीक होऊ शकतात। आणि मग इंटरनल न्यूरॉन जर का वीक झाले तर मात्र तुमचा या सगळ्या गोष्टीवरचा कंट्रोल जायला सुरुवात होते। आणि त्याच्यामुळे म्हणजे नुसतंच तुम्ही पायाला जळजळ झाली आणि मग टेम्पररी काहीतरी औषधं घेतली, सेंट्राइड पेन किलर घेऊन थांबू नका, कधी कधी हे इंटरनल लेवलला पण जाऊ शकतं आणि ह्या गोष्टी होतात। त्यामुळे प्रायमरी लेवलला जेव्हा तुम्हाला म्हणजे न्यूरोपॅथी होत असेल तर लगेच जर का तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर पुढच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच टाळता येतात।
3: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025।
4: आता कसं माहितीये का की न्यूरोपॅथी का क्रिएट होते, तर अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स कमी झाल्यामुळे। अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स कमी का होतात? मेडिसिनच्या अतिरेकामुळे, बरोबर की नाही? तर मग पहिल्यांदी तुम्हाला बघावं लागतं की ह्याचा डायबिटीस कशामुळे आहे, मग तो वातज आहे, पित्तज आहे, कफज आहे, मग आयुर्वेदानुसार त्याला उपाय करावा लागतो, बरोबर की नाही? आता इन्सुलिनमुळे डायबिटीस होतो ही तर कन्सेप्ट खतमच झालेली आहे, बरोबर ना? म्हणजे शरीरामध्ये कंडिशन अशा होतात की शरीर साखर पचू शकत नाही, म्हणजे त्याच्यावर काम करायला लागतं। नॅचरली डायबिटीस तुम्ही मेंटेन केला आयुर्वेदानुसार तर तुमच्या गोळ्या कमी होतात। गोळ्या जर का कमी झाल्या तर तुम्हाला पचनावर काम करता येतं आणि मग हळूहळू शरीरामध्ये वाढलेली हीट जी आहे, बरोबर ना, म्हणजे आयुर्वेदामध्ये पित्त आणि वात वाढला तर मग न्यूरोपॅथी होते। तर ह्या गोष्टी जर का बॅलन्स केल्या, म्हणजे नर्वसचं जे कव्हरिंग आहे ते डॅमेज झालेलं असतं ते जर का परत रिपेअर करायला आपण सुरुवात केली आणि नर्वस सिस्टीमला जर का योग्य ताकद आपण दिली, शरीरामधला वाताचा म्हणजे म्हणतो ना युरिन कंट्रोल वगैरे हे सगळं वाताच्या अंडरमध्ये येतं, हा वात जर का तुम्ही प्रॉपरली जर का बॅलन्स करायला सुरुवात केली तर हे प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच सॉल्व्ह करता येतात, बरोबर ना? नाहीतर मग आयुष्यभर डायपर लावून फिरण्यापेक्षा जर का तुम्ही पहिल्यांदा एकदा जर का आयुर्वेदाचं जर का मत घेतलं तर नक्कीच तुमचं पुढचं आयुष्य चांगलं होण्याला मदत मिळू शकेल।
3: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25।

0: 8484-06-1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, 8:20 झाली आहेत.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोतेहो आपले स्वागत. जिल्ह्यातील 9 धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडलाय. गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण क्षेत्रात 24 तासात 214 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसाळ्यातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस मानला जातो. नदीची पाणी पातळी वाढली असून रात्री 10 वाजता पाणी पातळी 32 फूट 10 इंच होती. चित्री जंगमहट्टी प्रकल्प 100% भरले असून तिथूनही विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरण 97% भरले असून कधीही धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. शहरालगत असणाऱ्या बापट कॅम्प वीटभट्टीपर्यंत पुराचं पाणी आले. रस्त्याकडेला असणाऱ्या विक्रेत्यांनी स्थलांतराची तयारी सुद्धा सुरू केली आहे. जिल्ह्यातील 30 बंधारे पाण्याखाली आहेत. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यात सुद्धा संततधार चालू आहे.

श्रोतेहो, आज सकाळी 6 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ही 540.37 विसर्ग 34,110 क्युसेक्स असून नदी इशारा पातळी 39 फूट, धोका पातळी 43 फूट, तर पाण्याखालील बंधारे आहेत 38. काल 29 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता चित्री मध्यम प्रकल्प तालुका आजरा हे पूर्ण म्हणजे 100% भरला असून प्रकल्पाच्या सांडव्यावरून 124 क्युसेक्स आणि विद्युतगृहातून 180 क्युसेक्स असा एकूण 304 विसर्ग चित्री आणि हिरण्यकेशी नदीपात्रात सुरू झालाय. त्यामुळे चित्री आणि हिरण्यकेशी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. सदर धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्यानं पर्यटकांस इथं येण्यास बंदी आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्याकडून आलेली ही माहिती. जय शिवाजी, जय भवानी, बाजीप्रभू देशपांडे की जय आणि या सगळ्या जयघोषात मैत्रेय प्रतिष्ठानच्या 46व्या पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा पन्हाळगड पावनखिंड रात्र मोहिमेचा प्रारंभ झालाय. 3 दरवाजा परिसरातील बाजीप्रभू चौकात रात्री 10:30 वाजता ही मोहीम सुरू झाली आहे. अखंड घोषणेत झेंडा दाखवला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरून वेढ्यातून सुटताना मावळ्यांसह रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुरू केलेल्या ऐतिहासिक प्रवासाची अनुभूती देण्याच्या उद्देशानं ही रात्र मोहीम आयोजित केली जाते. पावनखिंडीतील रणसंग्राम बाजीप्रभू फुलाजी प्रभू देशपांडे बांदल मावळे तसंच वीर शिवा काशीद यांच्या शौर्याला मानवंदना देतानाच ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाचं स्मरण या मोहिमेतून केलं जातं. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री म्हणजे कालपासून पन्हाळगडापासून सुरू झालेली ही मोहीम अखंड रात्रभर चालत पांढरे पाणी मार्गे ऐतिहासिक फरसबंद वाटेनं पावनखिंडीच्या मुखाशी कासारी नदीच्या उगमस्थानी पोहोचणार आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं कथन करून या मोहिमेची सांगता होणार आहे.

गुरुप्रती आदर निष्ठा कृतज्ञता व्यक्त करणारा गुरुपौर्णिमेचा उत्सव काल सगळीकडे भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहर आणि परिसरात गुरुभक्तीचे वातावरण दिसून आलं. शहरातील शाळा महाविद्यालयांपासून ते दत्त मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराजांच्या मंदिरांपर्यंत गुरुभक्तीचं वातावरण अनुभवायला मिळालं.

शहरातील विविध शाळा महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून विशेष कृतज्ञता सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं पूजन करून त्यांना फुलं आणि भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुच्या महत्वावर मनोगत व्यक्त केली. काहींनी गुरुवंदना सादर करून वातावरण भक्तिमय बनवलं. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानाची शिदोरी देत उत्तम नागरिक घडण्याचा आशीर्वाद दिला. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री अंबाबाई मंदिर, ज्योतिबा परिसर, शहरातील विविध दत्त मंदिरं, स्वामी समर्थ केंद्र, साई मंदिरात भाविकांचा जनसागर लोटला होता. पहाटेपासून मंदिरात काकड आरती, महाअभिषेक, विशेष पालखी सोहळ्यांचं आयोजन केलं गेलं. दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. एकूणच गुरुपौर्णिमेनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण बघायला मिळालं.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: श्रोतेहो, 1 ऑगस्ट देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि समाजसुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती यानिमित्त आपण बोलणार आहोत समाजभान जागृत करणाऱ्या दोघांच्याही कार्याविषयी। आम्हाला जरूर फोन करा शनिवारी म्हणजे 1 ऑगस्टला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत। आणि हो, आपल्या आवडीचं गाणं सुद्धा सांगा।
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

0: कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहे. तर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय

महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं. देशात होणारं नवसंशोधन, उच्च तंत्रज्ञान, स्टार्टअप, लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते. ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1,00,000 कोटींच्या निधीची तरतूद तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत. बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साक्रीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. जपानमधील भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे. अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. 7.1 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक असे एकंदर 15 पदक जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत एकंदर 4,00,000 नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.
पेपर फुट

0: प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जगणं हे सगळेच जगतात, पण ते जगतात कसं याला महत्वाचं स्थान आहे। माणूस जन्माला आल्यावर त्याचं साध्य काय असतं? आपल्याला सुख मिळावं, यश मिळावं, समृद्धी मिळावी ही प्रत्येकाची एकच इच्छा असते। या तीन गोष्टी कुणालाही हव्या असतात आणि यासाठी माणूस सर्व धडपड, कष्ट, खटपट, लटपट करत असतो। सुख, यश आणि समृद्धी या तीनही गोष्टी मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत। मी हे नेहमी सांगत असतो की देव कुणालाही नको असतो। लोकांना सुख हवं, यश हवं, समृद्धी हवी। सुख आहे पण यश आणि समृद्धी नाही तरी त्याचा काही उपयोग नाही। यश आहे पण सुख आणि समृद्धी नाही तरी उपयोग नाही। आणि समृद्धी आहे पण यश आणि सुख नाही तरी त्याचा काही उपयोग नाही। सांगायचा मुद्दा, या तीनही गोष्टी माणसाला हव्या असतात, त्यासाठी त्याचं जीवन चाललेलं असतं। देव कुणालाही नको असतो। प्रत्येक जण देवाजवळ काहीतरी मागत असतो। एखाद्याला हळूच बाजूला घ्या आणि विचारा, तुला काय पाहिजे? तो सांगेल, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, ते होऊ दे। दुसरा म्हणेल, माझ्या मुलीला मुलगा होऊ दे,

तिसरा म्हणेल मला प्रमोशन मिळू दे. असं प्रत्येकाचं देवाजवळ काहीतरी मागणं असतं. वास्तविक सुख, यश आणि समृद्धी या तीनही गोष्टी माणसाला हव्या असतात. या तीनही गोष्टी देवानं आपल्याला द्याव्यात असं त्याला वाटत असतं. माणसं उपास तपास, तीर्थयात्रा, व्रतवैकल्य का करतात? कारण त्यांना सुख हवं असतं, त्यांना यश हवं असतं आणि समृद्धी हवी असते. या तीनही गोष्टी नुसत्या पाहिजेत म्हणून मिळणार का? त्या नुसत्या पाहिजेत म्हणून मिळणाऱ्या नाहीत, तर त्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्नही योग्य दिशेने केले पाहिजेत. परमेश्वराबद्दल माणसाला जितकं अज्ञान अधिक, तितकं त्याला दुःख अधिक, आणि जितक्या अंधश्रद्धा तितक्या समस्या आणि तितकी संकटही अधिक. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तो वास्तविक सहज आहे. याचा अर्थ तो सहज उपलब्ध आहे, आणि तो सहज म्हणजे जन्मापासून तो आपल्या सोबत सतत आहे. हवा ज्याला आपण म्हणतो, त्या हवेसाठी आपल्याला कुठं जावं लागतं का? हवेसाठी आपल्याला कुठं जावं लागत नाही, कारण हवा आपल्याला सहज उपलब्ध आहे. तसा परमेश्वर आपल्याला सहज उपलब्ध आहे. मागल्या खेपेला मी घड्याळाचं उदाहरण दिलं होतं, ते मी आज पुन्हा सांगतो. कदाचित कुणी ते ऐकलं नसेल, त्याला ते ऐकता येईल. मी जर विचारलं की घड्याळाच्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, तुम्ही मनातल्या मनात विचार करा आणि मनातल्या मनात त्याचं उत्तर द्या, आणि मी जे सांगतो ते उत्तर आणि तुमचं उत्तर यात तफावत असेल. तुम्ही काय सांगाल? आम्हाला कागद दिसतो, काटे दिसतात, चावी दिसते, आकडे दिसतात, पट्टा दिसतो, वगैरे वगैरे. तुम्ही एक गोष्ट मात्र सांगणार नाही, ती म्हणजे काच. घड्याळाला जी काच आहे ती तुम्हाला दिसणार नाही. काच सोडून बाकी सर्व तुम्हाला दिसतं. वास्तविक कागद, आकडे हे सर्व त्या काचेतून तुम्ही पाहता, पण तुम्हाला ती काच दिसत नाही. आता घड्याळाची काच उघड आहे की गुप्त आहे? ती वास्तविक उघड आहे, ती गुप्त नाही. तुम्ही त्या काचेतून पाहता पण काच तुम्हाला दिसत नाही. डोळ्यातून पाहता पण डोळे दिसत नाहीत. बघा तुम्ही, तुम्ही डोळ्यातून पाहता पण डोळे दिसतात का? डोळे दिसत नाहीत. मी हे का सांगतो आहे की आपण जे आहोत ते परमेश्वरातच आहोत. त्याच्यातून आपण सर्व व्यवहार करतो. सर्व व्यवहार आपण परमेश्वरातून करतो, तरी सुद्धा परमेश्वराला आपण पाहत नाही. आपण परमेश्वराचा शोध करतो. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण कुठे कुठे जातो? गुहेत जातो, जंगलात जातो, त्याच्या प्राप्तीसाठी साधू संन्यासी होतो. अनेक गोष्टी आपण त्याच्या प्राप्तीसाठी करत असतो, पण वास्तविक पाहता तो तर आपल्यासाठी सहज आहे. म्हणून सहज देव असतचे असे, सायासे फुटे नासे, म्हणून सहज सांडोनी सायासे पडोची नये असं म्हटलेलं आहे. तो सहज आहे म्हणून उगार आहे निवांत शिणसिवाया. सर्व संत हेच सांगतात. तुकाराम महाराज काय सांगतात पहा, ते सांगतात देव पहावाया गेलो, तेथे देवची ठेवणी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. देव पाहण्यासाठी तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले, भामनाथ डोंगरावर गेले, कितीतरी कष्ट उपसले. तुकाराम महाराजांची ज्या ठिकाणी झोपडी होती ते स्थळ आणि त्या डोंगराचा माथा हे अंतर जर आपण पाहिलं तर तुमच्या ध्यानात येईल की हे अंतर अत्यंत कष्टप्रद आहे. त्या ठिकाणी खाणंपिणं नव्हतं, अर्थात खाण्यापिण्याचं त्याला भान नव्हतं. सर्व प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी होती. कितीतरी कष्ट, कितीतरी त्रास त्यांना भोगावा लागला. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी म्हणजे आवली, तिलाही तो त्रास भोगावा लागला. आता एवढं केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मी देव पाहायला गेलो तर माझ्याच ठिकाणी मला देव दिसला नव्हे, मीच देव आहे हे मला दिसलं, असा त्यांना साक्षात्कार झाला. मी हे का सांगतो आहे की देव पाहण्यासाठी एवढं काही

0: करण्याची गरज होती का? देव पाहण्यासाठी एवढं काही करण्याची काहीही गरज नव्हती. जीवनविद्या सांगते की तुम्ही जे काही करता ते तुम्ही संसारासाठी करा. संसारासाठी उद्योगधंदा केला पाहिजे, बायको मुलांसाठी केलं पाहिजे, मुलांना शिक्षण पाहिजे ते शिक्षण त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे संसारासाठी कष्ट हे करावेच लागतात, पण परमार्थासाठी मात्र काहीही करायचं नसतं आणि हेच करायचं असतं. मी नेहमी सांगतो की संसारात खूप काही करायचं असतं, तर परमार्थात मात्र काहीच करायचं नाही, हेच करायचं असतं. फक्त तुमच्याजवळ दृष्टी पाहिजे. ती दृष्टी जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला काहीच करायला नको. तुमच्याजवळ ती दृष्टी असेल तर तुम्ही जिथं आहात तिथंच तुम्हाला देवाचा साक्षात्कार होईल. संतांनीही हे कधी लपवून ठेवलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी, मातेची आ खांदा बाळ नेणे शीण, भावना ते भिन्न मुंडावया. अगदी स्पष्ट शब्दात ते सांगतात. ते म्हणतात, मी जे केलं ते तुम्ही करू नका, तुम्हाला ते करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. मग आवश्यकता जी आहे ती कशाची आहे? तर सुखे संसार हा करी, वाचे उच्चारावा हरी. संत सांगतात, देवाचं स्मरण करा, या पलीकडे काही करायची गरज नाही. तुम्ही फक्त देवाचं स्मरण करा. हे स्मरण असेल तर बाकी काहीही करण्याची गरज नाही. अर्थात देवाचं स्मरण करताना ते कृतज्ञतेनं केलं पाहिजे. तुकाराम महाराज जे सांगतात तेच एकनाथ महाराज सांगतात आणि सर्व संतही तेच सांगतात. पण गंमत अशी आहे की संत जे काही आपल्याला अचूक सांगतात तिथं आमचं लक्ष जात नाही. सर्व संत एकमुखानं एकच सांगतात की देवाचं तुम्ही स्मरण करा आणि तेही कृतज्ञतेनं करा, त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. कारण तुमच्या आत आणि बाहेरही तोच आहे. फक्त तो पाहण्यासाठी तुमच्या ठिकाणी ती दृष्टी हवी. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे

0: 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
9: MBBS शिका वीज वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: सुरेश वाडकर यांच्या आवाजातली संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती चंद्रशेखर गाडगीळ यांनी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ठीक 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

उसने कहा था या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या आवाजातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सलील चौधरी. गीतबहार हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कारवा या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांचे हे गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि गायक कलाकार मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर.

कारवा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. श्रोतेहो, 1971 सालचा कारवा हा चित्रपट जितेंद्र, आशा पारेख आणि अरुणा इराणी यांच्या प्रमुख भूमिकेने गाजला. याचं दिग्दर्शन नासिर हुसेन यांनी केलं होतं तर आर डी बर्मन यांनी याचं संगीत दिलं होतं. श्रोतेहो, या चित्रपटात पिया तू अब तो आजा अशी गाणी आजही श्रवणीय आहेत. श्रोतेहो, 1971 सालच्या कारवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोतेहो, उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम जरूर ऐका, दर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजून.

त्यांचा हा पहिलाच चित्रपट. चित्रपट ब्लॅक हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा चित्रपट होता. 1970 दशकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 20 भारतीय चित्रपटांपैकी एक असं याला मानलं जायचं. राज कपूर निर्मित ही हिंदी भाषेतील संगीतमय प्रेमकथा होती. बॉबी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: श्रदेहो, आपला महाराष्ट्र अनेक समाज सुधारकांच्या विचारांनी पुरोगामी महाराष्ट्र बनलाय असं आपण मानतो. 1 ऑगस्ट या दिवशी देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते, तर समाज सुधारक आणि लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते. यानिमित्तानं समाजभान जागृत करणाऱ्या या दोघांच्याही कार्याविषयी आपल्याला आमच्याशी बोलता येईल आणि ते बोलता येईल 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये. तेव्हा जरूर फोन करा 0231-2562-26 0231-2562-26 या क्रमांकावर, आणि हो, आपल्या आवडीचं गाणंसुद्धा तुम्हाला सांगता येईल. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राने आपण कार्यक्रम ऐकत आहात गीत बहार हिंदी चित्रपट संगीत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ.

बॉबी या चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. राज कपूर यांचे सुपुत्र ऋषी कपूर हे नायक म्हणून तर डिंपल कपाडिया नायिका म्हणून

महबूबा या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आर डी परमन यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया पुन्हा एकदा आनंद बक्षी यांचं गीत एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट एक तुझे के लिए.

0: श्रोते हो, एक दुसरे के लिए या चित्रपटातल्या गीतासोबतच आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: आर एन पराडकर यांच्या आवाजातली संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती जयकुमार पार्टे यांनी.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.

0: संकलित व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर.
1: फोन 940-440-8000.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: कार्यक्रमात यानंतर प्रसारित करीत आहोत बालगीत.

0: बालगीत प्रसारित केलं आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात मिश्र संगीत.
1: MBBS शिका 20 वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: साठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
5: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447.
1: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.

0: वैशाली सावंत आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजातली ही रचना। श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण ऐकत आहात मिश्र संगीत।
1: प्रत्येक धागा सुखाचा,
2: समाधानाच्या वस्त्रांचा,
1: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
2: विक्रांत शिलाई मशीन,
1: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स,
3: विक्रांत शिलाई मशीन
4: तुमचा जीवनभरचा साथी।
5: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: खरीप हंगाम 2026
9: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
10: बाळे तोंड शिवल्यागत का बंद
11: हाय? तात्या दाड लई दुखाल्या मंजन लावून बसलोय।
10: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
11: वय दातासाठी एक नंबर
12: माधव मिशन डेवल क्लब तळमजला।
5: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
13: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
14: काही नाही, त्यांच्या मागणी प्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
13: कणीस आणि हत्ती?
15: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती चाप गहू भुसा वापरा।
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना।
8: खरीप हंगाम 2026
9: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
16: श्रोते हो, उद्या सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका घरगुती कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत। हिंदुस्तानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक आणि मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ वसंतराव देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे। श्रोतेहो, संशय कल्लोळ या नाटकासाठी गोविंद बल्लाळ देवल यांचं पद प्रसारित करीत आहोत। गायक, कलाकार आणि संगीतकार आहेत डॉ वसंतराव देशपांडे।

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना कट्ट्यार काळजात घुसली या संगीत नाटकानं अभिजात संगीत आणि सामान्य प्रेक्षकांच्या समोर पहिल्यांदा आणलं. याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना अमाप प्रसिद्धी आणि रसिकाश्रय सुद्धा मिळाला. नाट्यसंगीत अभिजात संगीत यातून या रसिकांनी या नाटकाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. यातील खास साहेब ही व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात ठसली फरली आणि सामावली सुद्धा. पु ल देशपांडे गमतीनं वसंतराव देशपांडे यांना या नाटकानंतर वसंत खा देशपांडे असं म्हणत. श्रोतेहो, आज डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्याच संशय कल्लोळ या नाटकातलं पद आपण ऐकलं. गायक कलाकार आणि संगीतकार होते डॉक्टर वसंतराव देशपांडे. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, थोडेसे इकडे लक्ष द्या. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध. संकेतस्थळ www.navodaya.gov.in अर्थात www.navodaya.gov.in. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026. श्रोते हो,
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
4: 10 लाख द्या वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2 लाख
7: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
5: अरे
6: ठेवला
7: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
7: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन

श्रोते हो, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं सोज्वळ सौंदर्य आणि अजोड अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुलोचना यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्यावर चित्रित मोलकर्णी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोते हो, सुलोचना लाटकर यांचा जन्म कोल्हापूरजवळील खडकलाट या गावचा. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतली श्रेष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव आजही घेतलं जातं. भालजी पेंढारकर यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं. 1943 साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठी हिंदी चित्रपटात अभिनेत्री तसंच चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केलं. भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंनी अनेक लाखो चित्रपट रसिकांच्या मनात स्वतःची सोज्वळ आणि शक्तिशाली अभिनय करणारी

अभिनेत्री म्हणून त्यांनी त्यांचं नाव कायमचं कोरलंय. भालजी पेंढारकर यांनी त्यांचे भावपूर्ण डोळे बघून त्यांचं सुलोचना असं नामकरण केलं आणि पुढे हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झालं. कार्यक्रमाच्या या भागात आपण ऐकणार आहोत त्यांच्यावर चित्रित काही गीतं. कार्यक्रमात यानंतर भाऊबीज या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं कवी संजीव यांचं गीत

भाऊबीज या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं कवी संजीव यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्यावर चित्रित काही गीतं आपण ऐकत आहोत कार्यक्रमाच्या या भागात. 1943 मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चरच्या चिमुकला संसार या चित्रपटापासून वयाच्या अवघ्या 14 वर्षी सुलोचना दिदींनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि त्यानंतर सासूरवास, वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, सांगते ऐका, लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. मराठा तितुका मेळवावा या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते. 250 अधिक मराठी आणि 150 अधिक हिंदी चित्रपटांमध्ये दिदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. श्रोतेहो, ऐकूया एकटी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांच्या

एकटी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, अभिनेत्री सुलोचना यांनी अनेक हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलं. पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत सहकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या सुलोचना यांनी कपूर घराण्यातल्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केलं. बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात साकारलेली संवेदनशील आईची भूमिका अतिशय गाजली. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, सुनील दत्त, देवानंद अशा सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका त्यांनी साकारली. देवानंद यांची भूमिका असलेल्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहारों के सपने, टोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेमनगर, आक्रमण, भोला भाला अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. 1999 भारत सरकारनं त्यांना पद्मश्री किताबानं गौरवलं. श्रोतेहो, चित्रमाऊली हे पुस्तक त्यांच्यावर लिहिलं गेलं. त्यांना महाराष्ट्र भूषण, व्ही शांताराम पुरस्कार असे अनेक मानसन्मान लाभले आहेत. श्रोतेहो, अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा आज जन्मदिन.

0: त्यांच्यावर चित्रित काही गीतं आपण ऐकलीत कार्यक्रमाच्या या भागात. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
1: श्रोतेहो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया धाकटी सून या चित्रपटासाठी सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: धाकटी सोनिया चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 3व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

तांबडी माती या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद खान यांनी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

जैत रे जैत या चित्रपटासाठी नाधव महानोर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, याचबरोबर आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोते हो, आज पार्श्वगायक सोनू निगम यांचा वाढदिवस आहे. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी गायलेली काही सदाबहार अशी गीतं.

0: ओम शांती ओम या चित्रपटासाठी सोनू निगम, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विशाल शेखर यांनी.
1: श्रोते हो, उद्या सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका घरगुती कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आलेलं हे निवेदन. राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेनं भरणार असून सर्व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याबाबतचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 10:00 राजाराम बंधारा पाणी पातळी 33.7 इंच, विसर्ग 34,311 क्युसेक्स, नदी इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट, पाण्याखालील बंधारे आहेत 40. हिंदी चित्रपट संगीत गाता रहे मेरा दिल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: सोनू निगम यांच्या आवाजातलं अग्निपथ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो, सोनू निगम यांना बेफाफा सनम या चित्रपटातलं अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का या गाण्यापासून खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळायला लागली. 1997 बॉर्डर चित्रपटातल्या संधे से आते है या गाण्यानं त्यांना खऱ्या अर्थानं नाव मिळवून दिलं. हे गाणं अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलं होतं. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणी गायली. दिवाना, याद, जान, चंदा की टोली हे अल्बमसुद्धा त्यांचे आहेत. आणि सोनू निगमनी मराठी चित्रपटसृष्टीत असलेलं नातं हिरवा निसर्ग हा भवतीनं, नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गाणं किंवा दुनियादारीमधलं टिकटिक वाजते डोक्यात ही गाणी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी गायली आहेत. श्रोतेहो, सोनू निगम यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी गायलेली काही गीतं आज आपण ऐकत आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

कल हो ना हो या चित्रपटाचं शीर्षक गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांचं हे गीत होतं. शंकर एहसान लॉय यांनी हे संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो, गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता असं गीत प्रसारित करीत आहोत की ज्या गीताचं संगीत हे त्या काळात अनेकांची कॉलर ट्यून होती. सोनू निगम यांच्या आवाजात या गीतानं आजही तितकीच लोकप्रियता मिळवली आहे.

0: दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असलेला साथिया हा चित्रपट, हलकी फुलकी प्रेमकथा आणि त्यातलं हे शीर्षक गीत, सोनू निगम यांच्या आवाजानं या गाण्याला चार चांद लावले. श्रोतेहो, सोनू निगम यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी गायलेली काही गीतं आज आपण ऐकत आहोत.
1: तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 144 16 वर कॉल करा.
0: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, आपण कार्यक्रम ऐकत आहात गाता रही मेरा दिल. प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी आणि त्याचबरोबर समाजसुधारक लोककवी अण्णाभाऊ साठे यांचीसुद्धा त्या दिवशी जयंती आहे. यानिमित्तानं आपण बोलणार आहोत समाजभान जागृत करणाऱ्या दोघांच्याही कार्याविषयी. तुम्ही आम्हाला फोन करू शकता गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी

1 ऑगस्ट म्हणजे शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 0231-2-65-26-24 या क्रमांकावर. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा आपलं स्वागत.

0: दिल चाहता है या चित्रपटासाठी सोनू निगम यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. तर संगीतकार होते शंकर एहसान लॉय.
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

0: अधूरी सांस थी, धड़कन अधूरी थी, अधूरे हम, मगर अब चांद पूरा है फलक पे और अब पूरे हैं हम।
1: फना या चित्रपटासाठी सुनिधी चौहान, सोनू निगम, आमिर खान आणि काजोल यांच्या आवाजातलं प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित.
2: आपण ऐकत आहात FM कोल्हापूर

कभी खुशी कभी गम या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गाता रही मेरा दिल या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. ऐकूया हे सदाबहार गीत.

मैं हुना या चित्रपटासाठी सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं जावेद अख्तर यांचं आणि संगीतकार होते अन्नू मलिक. श्रोतेहो, आज पार्श्वगायक सोनू निगम यांचा वाढदिवस. त्यांनी गायलेली काही गीतं आज आपण ऐकत होतो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात गाता रहे मेरा दिल. या कार्यक्रमात आपल्यासोबत होत्या निवेदिका ईशा वायकुळ. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, त्यावेळी निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दुपारचे 12 वाजतात. मनता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छान पाऊस पडतोय आणि वातावरणात एक प्रकारचा छान गारवाही पसरलाय. जिकडे बघावं तिकडे सृष्टी अगदी हिरवीगार झालीय. काही दिवसातच आषाढ महिना संपून श्रावण महिना

करायलाही सुरुवात होईल आणि सणावारांच्या या यादीत आपण पुन्हा एकदा कामामध्ये हरवून जाऊ. पण या कामांच्या यादीत आपल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मात्र सदैव सतर्क राहू. हल्ली आपण नेहमीच ऐकतोय वाचतोय की काही मुलं काही स्त्रियांना पकडून नेलं जातं, कोणी बेपत्ता झालेलं. आपल्याकडे मानवी तस्करीच्या घटना सतत घडत असतात. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचं जाळं घट्ट पसरत चाललंय. अनेक गुन्हे यांच्या विरुद्ध करवल्या जातात, अनेक प्रकारचे अत्याचार यांच्यावर होतात. मैत्रिणींनो, ही मानवी तस्करी रोखण्यासाठी त्याबद्दल जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 30 जुलै हा दिवस मानव तस्कर विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मैत्रिणींनो, आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं समाजातील अशा घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यांना मदतीचा हात देऊया, त्यांना मदत करूया. मैत्रिणींनो, चला तर वळूया आपल्या या कार्यक्रमातील पुढच्या मालिकेकडे. आपल्या या कार्यक्रमात हितगुज या मालिकेमध्ये ऐकूया लेखिका प्राध्यापिका मिनल येवले यांचीही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मिनलताई येवले यांचं. नमस्कार मिनलताई, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते.
1: नमस्कार
0: मैत्रिणींनो. मिनलताईंनी अनेक कविता, ललित लेख, वृत्तपत्र लिखाण, दिवाळी अंक यामध्ये सुद्धा लिखाण केलंय. त्यांचं लिखाण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा आहे आणि यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला आहे. अशा साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देणाऱ्या प्राध्यापिका मिनलताई येवले यांच्या साहित्य प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो सुरुवात करूया मिनलताईंच्या मनाला भावलेल्या एका कवितेपासून. कविते, तू भेटली नसती तर कुणी दिला असता हात चालताना सुखदुःखाच्या वाटेवर, घायाळलेल्या स्वप्नांना कुणी उचलून घेतले असते कडेवर, ओथंबलेलं आभाळ कुणी पचवलं असतं उरात, वळवाच्या पावसाला कुणी घेतलं असतं घरात. कविते, तू भेटली नसतीस तर. खूप सुंदर कविता आहे मिनलताई तुमचीही. तर मिनलताई, निसर्ग असू द्या, मनातल्या भावभावना असू द्या, स्त्रीविषयक कविता असू द्या, अशा सगळ्या विषयांवरती तुमचं लेखन, तुमच्या कविता अगदी मनाला स्पर्श करून जातात. तर अशा या साहित्याशी तुमचं नातं कधी जुळलं हे सांगा.
1: अतिशय छान आवडीचा प्रश्न. माझं माहेर सुरजी अंजनगाव, अमरावती जिल्ह्यातलं, आणि राधाबाई सरणा महाविद्यालयात माझं BA झालं. तर तसं तर प्रागतिक विद्यालय सुरजी येथे शिकत असताना 8वी 9वी पासूनच कविता आवडायला लागली होती.
0: अच्छा.
1: डकरे सर इतकं सुंदर शिकवायचे आणि त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की कविता शिकवली, एक एक कडवं समजावून सांगितलं की त्याचा ते अर्थ विचारायचे. तर मला त्या कडव्याचा अर्थ सांगता यायचा 10वी पर्यंत. आणि खरोखरच कवितेचा अभ्यास करायला, मराठीचा अभ्यास करायला आवडायचा आणि परीक्षेत मार्क्स पण मिळायचे. त्याच्यानंतर 11वी मध्ये सीताबाई संगई आणि त्याच्यानंतर 12वी पासून BA पर्यंत राधाबाई सरणा महाविद्यालयात सुरजी अंजनगाव येथे शिकत असताना BA पासून MA वाङ्मय हा विषय घेतला. आणि डॉक्टर मधुकर वाकोडे सर इतकं सुंदर शिकवायचे, इतकं मधुर की त्यांच्या त्या शिकवण्यातनं त्या मराठी विषयी साहित्याविषयी इतकी गोडी वाटली की एक साधा म्हणजे धडा असला पाठ्यपुस्तकातला तरीही सर त्याचा खोलात शिरून त्याचा संदर्भ द्यायचे, त्या लेखकाचा परिचय, त्याच्या इतर साहित्यकृतीचा परिचय, असं करताना इतकी त्या साहित्याविषयी आवड निर्माण झाली की वाटायला लागलं की आपण लिहिलं पाहिजे. आणि BA प्रथम वर्षापासूनच कविता जन्माला आली.
0: वा वा, खूप छान. म्हणजे बघा ना, मला वाटते तुम्हाला अगदी बालपणी असं माहिती पण नसावं की आपण पुढे प्रख्यात लेखिका होणार आहोत.
1: कोणीच नाही.
0: हा, तर तुमच्या त्या सरांमुळे म्हणा, शाळेमुळे, अभ्यासामुळे किंवा मराठी वाङ्मयामुळे तुम्हाला त्याची गोडी निर्माण झाली आणि तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल ठेवलं. तर ते पहिलं पाऊल तुम्ही कधी ठेवलं हे सांगा.
1: हा, ती गोष्ट आहे 1983 ची, जेव्हा मी BA प्रथम वर्षाला होते. BA प्रथम वर्षाला असताना पोस्टर पोएट्री कॉलेजमध्ये लागायची. तर त्या पोस्टर पोएट्रीमध्ये एक कविता, अगदी पहिली कविता, माझी या कवितेने सुंदर एक शब्द माला ओवावी, पूज्य साहित्य देवते

0: सत्या प्रेमाने मी अर्पण द्यावी, माझी या कवितेने हसावे, मी तिच्यावर उगीच रुसावे, हसने रुसने दूर सारुनी, दोघींनी मग एकच व्हावे. ही कविता त्या पोस्टर पोएट्रीवर झळकली आणि माझी कवयित्री म्हणून ओळख झाली.
1: वा वा, किती छान.
0: आणि त्या काळात जे अनियतकालिक निघायचे, तर त्या अनियतकालिकामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता छापून यायच्या. आणि एक तर खूपच छान आश्चर्य की एका मोठ्या वृत्तपत्राने काव्य स्पर्धा घेतलेली होती, वसंत विशेष. तेव्हा मी बीए द्वितीय वर्षाला असेल, तर त्या काव्य स्पर्धेमध्ये माझ्या अभंग रचनेला अगदी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं. आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची होती. आपण काय म्हणू त्याला, की एक तो एक असा ऊर्जेचा स्त्रोत ठरला की आपण लिहू शकतो, आपली कविता लोकांना आवडू शकते. तर अशी ती लिहिण्याची सुरुवात झाली
1: तुमची. मग या साहित्य क्षेत्रामध्ये नेमकं असं ठरवून आपण एकाच विषयावरती लिखाण करायचं आणि मग त्या दृष्टीने वाचन मनन किंवा चिंतन करायचं आणि मग त्या विषयावरती आपण लिखाण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर असं होतं का कधी?
0: खरं म्हणजे आपल्याला जर लेखक व्हायचं आहे, लिहायचं आहे, कवी व्हायचं आहे, तर वाचन अत्यंत महत्वाचं आहे. तो एक पहिला टप्पाच आहे. वाचता वाचताच आपल्याला सुचतं अगदी आपल्याजवळ जे आहे, आपल्या आतमध्ये जे आहे, त्याच्याच भरवशावर आपण जास्त काळ तग धरू शकत नाही. वाचन खूप महत्वाचं आहे. नवनवीन पुस्तकं सांगताना आनंद होतो की 11वी मध्ये सीताबाई संगई महाविद्यालयातल्या छोट्याशा वाचनालयात नाटक कादंबरी 11वीचं कसं रेस्ट इयर असताना तर इतकी सारी पुस्तकं वाचून झाली. आणि 12वीपासून तर बीए पर्यंत राधाबाई सारणा महाविद्यालयाची इतकी समृद्ध वाचनालय की तिथे तर भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचनालय आम्हा दोन चार हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला एम ए करायला आली, तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते आत्मचरित्र, ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले बीए पर्यंत.
1: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लिखाणामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
0: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. दोन प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर, म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही. एखाद्याकडे भरपूर पुस्तकं वाचून झाली. याशिवाय डॉक्टर मधुकर वाकोडे सरांनी आपल्या घरचं वाचनालय आम्हा दोन चार हुशार विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे, जे लिहायला लागलेले आहेत, अशांना खुलं करून दिलं. तेव्हाच आमच्याकडून मी नंतर नागपूरला एम ए करायला आली, तेव्हा जे अभ्यासाला पुस्तकं होते आत्मचरित्र, ते माझे त्या काळामध्ये अंजनगावलाच वाचून झाले बीए पर्यंत.
1: खूप छान. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया की हे सांगा की लिखाणामधून सामाजिक समस्यांवरती प्रकाश टाकता येतो का किंवा जनजागृती करता येते का, तर तुम्हाला काय वाटतं?
0: ही तर चर्चा साहित्यामध्ये खूप गाजली. दोन प्रवाहच होते आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहित्याने समाज जागृती करावी की साहित्य म्हणजे एक कला, तिनं मनोरंजन करावं. तर मी असा कुठल्याच एकेरी वाटेनं जाणार नाही. मला या सगळ्यांचा मध्य साधायचा आहे की एखादी समाजात घटना घडली की त्याचे प्रतिसाद आपल्या आतमध्ये उमटतात आणि आपल्या हातून काहीतरी कविता किंवा लेख त्या प्रसंगावर, म्हणजे आपण त्यावर लिहून प्रतिक्रिया देतो. प्रत्येक वेळी असं होतं असंही नाही. एखाद्या

0: तरी तिला एक तर आपल्या डोक्यामध्ये एक तर घट्ट रुजवून ठेवावं लागते आणि जर ती जर आपण पकडून ठेवली नाही तर खरंच ती निष्ठू शकते पण बाईचं तर तुम्हाला माहिती आहे असं आहे, रांधा वाढा यामध्ये नाही म्हटलं तरी आज आपण किती सुशिक्षित असलो, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेरचेही कामं सांभाळत असलो तरीही कुठंतरी आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो हेही तितकंच खरं
1: आहे.
0: रोज अगदी लेखणी घेऊन जरी लिहिणं होत नाही तरीही रोज आपल्याला आपला ठराविक वेळ लिहिण्यासाठी द्यावा लागतो एवढं मात्र.
1: अगदी बरोबर आहे तुमचं. तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या तुमच्या लिखाणाविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. तुमचा मोहोर हा एक कविता संग्रह प्रसिद्ध आहे, परीघ हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, त्याच्यासोबतच मी मातीचे फूल, वेदनेला फुटे पान्हा, विखुरलेले स्वप्न चांदणे, अशासारख्या अनेक कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध आहेत. आणि आंदण हा ललितलेख प्रसिद्ध आहे. त्याचसोबतच एकांताचे कंगोरे, रुजवाई, अशा अनेक प्रकारचे तुमचे ललितलेख सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर तुमच्या या एकंदर लिखाणाविषयी काय सांगू शकाल?
0: अगदी विद्यार्थी दशेतल्या कविता मोहोर या कविता संग्रहात समाविष्ट झालेल्या आहेत. तो जरा उशिरा झाला, म्हणजे कविता आधीच्या पण तो लग्नानंतर आला माझ्या. त्यानंतर परीघ कविता संग्रह आला, त्यानंतर लिहितीच राहिले. त्याला एक कारण होतं, लग्न झाल्यानंतर थोडं माझ्या साथीदाराची सोबत असल्यामुळे आणि त्यांना या सगळ्या गोष्टीचं कौतुक आणि आवड असल्यामुळे माझ्या लेखन प्रवासाला चांगली गती मिळाली. म्हणजे एक प्रकारची ती ऊर्जा माझ्या लेखनाला मिळाली. मला ते कुठल्याही परिस्थितीत सोबत करायचे, त्यामुळे माझ्या लिहिण्याची गती खूप वाढली. आणि नुसती लिहून ठेवलं असं नाही तर एका मागे कवितांचे संग्रह सुद्धा आले. मोहर नंतर परीघ आला, परीघ नंतर 2019 मध्ये वेदनेला फुटे पान

0: सगळी आपल्यासाठी समान असतात, पण त्यातही तुम्हाला सगळ्यात जास्ती आवडलेली तुमची कविता कोणती आहे सांगा.
1: आताच अगदी तुम्ही ज्या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला ती हिरवे वैभव नावाची माझी कविता आहे. तर या हिरवे वैभव या कवितेने मला खूप प्रेम दिलं, ओळख दिली. 2022 ची गोष्ट आहे. विदर्भ साहित्य संघ आणि सिपाय बेरार महाविद्यालय या दोघांनी संयुक्त विद्यमाने एक निसर्ग कवितांवरची स्पर्धा घेतलेली होती. तर मला सांगताना आनंद होतो की नागपुरातील आणि बाहेरील अनेक चांगले लिहिणारे दिग्गज कवी कवयित्री या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. आणि माझ्या दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा माझी कविता प्रथम क्रमांकावर आली आणि एक मोठं सन्मानपत्र आणि भवभूती पुरस्कार मला प्राप्त झाला.
0: खूप छान.
1: ती कविता म्हणजे हीच हिरवे वैभव. त्यानंतर

0: इथं सरसर रेघा या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे एका कवितेत सगळे ऋतू आलेले आहेत, सहाही ऋतू. शेवट घेते. निसर्ग माझ्या नसा नसांवर बोटे फिरवित राही, संवेदनांची नाजूक झण झण जीवास सुचते काही. धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबल तो जीव ऐकून घेता आकांत जीव घेना. सृजनाचे दीप मनी लकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते. शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लवलवते.
1: खूप सुंदर कविता आहे आणि म्हणूनच तुम्हाला यासाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. खरंच खूप मनाला अशी स्पर्शून जाणारी ही कविता आहे आणि अगदी आठवणीत राहणारी कविता आहे.
0: धन्यवाद ताई.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मीनल येवले. तर मीनल ताई, आता आपण तुमचा प्रवास पुढे जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: मला आवडते सुधीर मोघेंची रचना सांज ये गोकुळी सावळी सावळी.

0: तर मैत्रिणींना पुन्हा वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर मिनलताई, आता थोडस तुमच्या पुरस्कारांकडे वळूया. तर आतापर्यंत तुम्हाला किती पुरस्कार मिळाले आहेत? मला वाटतं तुमच्या पुरस्कारांची यादी अशी आहे की ते सांगतपर्यंत आपला कार्यक्रम पण संपून जाईल. पण काही महत्वाचे पुरस्कार तुम्ही सांगा आणि त्याबद्दलच्या तुमच्या भावना कशा होत्या हे सांगा.
1: पुरस्काराची अपेक्षा ठेवून मी नक्कीच लिहिलं नाही, मी फक्त लिहित गेले. त्यापैकी काही पुस्तकांनी तो टप्पा गाठला. मी मातीचे फूल हा कविता संग्रह जो शब्दालय प्रकाशन यांनी काढलेला आहे श्रीरामपूर येथून, तर या संग्रहातील कविता अशा आहेत की अगदी शेती मातीशी निगडित आहेत. त्याच्यामध्ये माझं माहेर आलं आहे, मी तिथे अनुभवलेली शेती, शेतीवर कष्ट करणारी माणसं, त्यांचं जीवन, कष्ट करणारा भाऊ, हे सगळं जे स्वानुभव आहेत आणि आजूबाजूचं जे निरीक्षण आहे ते त्या संग्रहातील कवितांमध्ये आलेलं आहे. तर या पुस्तकाला 2020 म्हणजे 2019 अंतिम टप्प्यात हा कविता संग्रह आला. तर 2020 अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळालेले आहेत. सगळ्यात सुरुवात झाली विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार यांच्यापासून. 2020 शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मी मातीचे फूल या कविता संग्रहाला मिळाला आणि अतिशय आनंद झाला. त्यानंतर राजगुरुनगरचा कवी नामदेव ढसाळ पुरस्कार, त्या वर्षीचे अनेक सन्माननीय पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. त्यानंतर 2017 आंदन हा ललित लेख संग्रह आलेला होता, तर आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा अत्यंत महत्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे पुरस्कार अमरावतीचा हा अतिशय सन्मानाचा समजला जातो, तो पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आता असं नाव घेऊनच नाही सांगता येणार मला, परंतु अनेक सन्माननीय असे पुरस्कार या आंदन या ललित लेख संग्रहाला सुद्धा मिळालेले आहेत. एका गोष्टीचा मला अधिक उल्लेख करावासा वाटतो की 2017 एक ललित लेख स्पर्धा झालेली होती, प्रकाशित ललित लेख स्पर्धा, आणि तो उपक्रम होता साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे यांचा. तर मी तिथे लेख पाठवला आणि विसरून पण गेले. तर खूप दिवसानंतर मला कळलं की एकुलता एक तो पुरस्कार माझ्या पाऊस गाणे या ललित लेखाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर आंदन ललित लेख संग्रहातील वसंतवेणा नावाचा लेख 2017-2021 अमरावती विद्यापीठात BA प्रथम वर्षाला मृदगंध भागी एक या पुस्तकात समाविष्ट होता.
0: हो का?
1: हाही एक सन्मान मिळालेला आहे. आपण जे काही करतो त्याची ही पावती असते, बाकी काही नाही, पण ही पावती मिळते पण आपली जबाबदारी सुद्धा तितकीच वाढत असते. ही गोष्ट तेवढीच महत्वाची की आपण जबाबदारीनं लिहिलं पाहिजे, आपण अभ्यासपूर्ण लिहिलं पाहिजे, ही भावना सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि

0: मी म्हणजे माझ्या मनामध्ये तशी तशी भावना नक्कीच निर्माण झालेली असते.
1: तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांसाठी. तर मिनल, ते आता हे सांगा की निसर्ग, प्रेम, मैत्री, स्त्रियांच्या भावभावना यावर आतापर्यंत तुम्ही अनेक कविता, ललित लेख लिहिलेले आहेत. पण परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तसंच तुमच्या लिखाणाचे विषय सुद्धा बदललेत. मला वाटतं तुम्ही यापूर्वी थोडासा उल्लेख पण केला होता की माझे लिखाणाचे विषय बदलले आहेत, तर याचं कारण काय सांगू शकाल?
0: हो, आहे त्याला एक कारण. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की माझा सहचर जो माझ्या लेखनासाठी ऊर्जा होता, मला जपायचा, आणि माझ्या मला जपायचा म्हणजे माझ्या या लेखणीला जपायचा. त्यामुळे माझी लेखणी प्रेमाने, तृप्तीने, समाधानाने अशी भरभरून व्हायची.
1: अच्छा.
0: हा, त्यांच्यासाठी एक केलेली कविता म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल. तो कृष्ण होऊन आला वेदनेला फुटे पान्ना, संग्रहातील ही कविता आहे. चढण जरी ही दुस्तर अवघड, नितकर्माचे ओझे अवजड, विश्वासाने हात दिला अन प्रवास सुकर झाला, तो कृष्ण होऊन आला. लाभले मला जे जे हवे, फुलण्यासाठी विश्व ही नवे, ध्येय स्वप्नांच्या नभात माझ्या, दीप उजळून गेला, तो कृष्ण होऊन आला. अशी कविता अगदी तृप्तीने भरलेली असायची. सारे ऋतू सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे, फुलने पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म सारा, घडलो पुन्हा नव्याने. स्वामित्व श्रेष्ठतेची झाली तुला न बाधा, जपते तुझी असोशी, जगते पुन्हा नव्याने. अशी प्रेमाने ओतप्रोत भरलेली अशी कविता असायची. आणि मग अगदी मी निवृत्त झाले 2022 ला, आणि अगदी 8 दिवसातच माझ्या पतीचं अकाली निधन झालं हृदयविकाराने. आभाळ कोसळलं दुःखाचं, पायाखालची माती सरकली, आणि जीव सैरभैर झाला. सगळं कसं एकाएकी झालं, आणि ही आता हा सगळा आगडोम आतमध्ये कसा पचवायचा, वाईट परिस्थिती, एकाकी पण आलं, परंतु यावेळी मला कवितेनं सोबत केली. हा सगळा आगडोम, हा सगळा आकांत मी कवितेला सांगत गेले, आणि त्यातून माझा पतीच्या, ज्याला आपण अक्कर मासे म्हणतो, त्या दिवशी एक कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. त्याचं नाव आहे विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: अच्छा.
0: अगदी त्या माझ्या पतीला समर्पित असलेल्या अशा सगळ्या कविता आहेत.
1: की
0: त्या कवितांचा विषय अगदी दुःख वेदना असाच आहे.
1: अच्छा. अच्छा.
0: अंधार उजेडल्या पहाटेपासून गच्च काळोख्या रात्रीपर्यंत तू नाहीस, कुठेच दिसत नाहीस, माझ्या प्रत्येक कृतीला तू असण्याचे फक्त भास, मी मग जीवघेना भ्रमनिरास, माझं पार बदलून गेलंय जग, हरवलं चैतन्य तनामनात सळसळणार. त्यानंतर जळजळीत सत्य उरी मनी रिचवताना, उदास एकटे पण अंगोपांगी पचवताना, उठतात आठवणीचे आगडोम, कानात भरून आवाज त्या दिवसांच्या आक्रोशाचे, जीवघेणे मौन हातांवरच्या भाग्यरेषांचे, नियतीने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना, कोण ऐकणार तुझ्याशिवाय कविते, कोण ऐकणार तुझ्याशिवाय, असं जे जे आतमध्ये जो काही आकांत आहे, जे दुःख आहे, जे एकटेपण आहे, उदासी आहे, ती सगळी त्या कवितेला सांगत गेली. आणि मग आधीच्या माझ्या कवितेत जे प्रेम, निसर्ग, मैत्रभाव, सौंदर्य दृष्टी असं सगळं यायचं, तर कुठेतरी त्याला थोडस वेगळं वळण लागलं.
1: अच्छा.
0: आणि एक जळजळीत वास्तव, एक वाट्याला आलेलं एकटेपण, दुःख, आणि नियतीने केलेला आघात, असं सगळं त्या कवितांमध्ये आलं. आणि तो संग्रह, पाचवा कविता संग्रह झाला विखुरलेले स्वप्न चांदणे.
1: आणि अशा रीतीने तुमचा लिखाणाचा विषय बदलला.
0: कुठल्याही गोष्टीचं काळ हे औषध असतं असं आपण म्हणतो. बरोबर आहे.
1: हो ना.
0: आणि मला सुद्धा म्हणजे मैत्री ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि या मैत्रीनं मला वारंवार माझ्या उदासीनतेतून, एकटेपणातून बाहेर काढलं. वेळोवेळी जगण्याचं बळ दिलं, ऊर्जा दिली, आणि त्यामुळे थोडंफार मी त्या एकटेपणातून स्वतःला बाहेर काढू शकले.

0: आणि एका निरपेक्ष दृष्टीने लेखनाकडे पाहायला लागले. आता मी माझ्या मूळच्या पदावर हळूहळू करून येऊ लागलेली आहे. माझ्या लिखाणाचा जो पूर्वीचा जो धागा होता तो मला आता घसरू लागलेला आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई हे सांगा की तुम्ही तर साहित्य क्षेत्राला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहेच, पण या साहित्य क्षेत्रातून तुम्हाला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
0: साहित्य क्षेत्रातून मला खूप काही मिळालं असं म्हणते की मला स्वतःची ओळख या साहित्य क्षेत्रानं दिली.
1: हा हा.
0: मला जगण्यासाठी बळ दिलं, मला सन्मान दिला. आज नागपुरातील अनेक साहित्य संस्थांची मी सदस्य आहे. हे सगळं करताना वाचत असताना अनेक साहित्य कृती माझ्याकडे समीक्षणासाठी येतात, स्वतःहून पाठवतात.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्यावर माझ्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींची अपेक्षा अशी असते की मी त्यांच्या साहित्य कृतीला अभिप्राय द्यावा. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की गेल्या 15-20 वर्षांपासून ज्या कथा संग्रह, कविता संग्रह, कादंबरी, ललित लेख संग्रह, चरित्र, आत्मचरित्र यावर मी लिहिलेलं आहे, ज्याला समीक्षा म्हणू आपण, त्याचा संग्रह आकलनाची आस्वाद रूपे तो सुद्धा प्रकाशित झालेला आहे. अतिशय सुंदर ग्रंथ झालेला आहे तो. नागपूरच्या ज्ञानपथ प्रकाशनाने काढला. त्याला प्रज्ञाताई आपटे, नागपुरातील सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक, यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी या पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं प्रस्तावनेत की प्रतिभेचा स्पर्श लाभलेली एक एक कलाकृती अनन्य असते याचे भान ठेवणाऱ्या मिनल येवले यांनी वाचन लेखनाच्या प्रचंड आवडीतून प्रत्येक कलाकृतीचे अंतरंग उकलत हे विषय केंद्री मर्यादाबद्ध आणि व्यासंगपूर्ण लेखन केलेले आहे आणि त्यासाठी त्यांचे मनापासून मी कौतुक करते.
1: खूप छान.
0: हा अभिप्राय प्रज्ञाताई आपटे यांचा माझ्यासाठी खूप ऊर्जादायी आहे.
1: हो.
0: मला लिहित ठेवणारा आहे, माझ्या लेखन प्रवासाला शुभेच्छा देणारा आहे.
1: खूप छान मिनलताई. आणि मिनलताई, साहित्य क्षेत्रात मोलाचा वाटा तुमचा आहे, त्यामुळे वाचकांपर्यंत तुमचं लेखन पोचतं. तर आता हे सांगा की भविष्यात आणखी कोणत्या विषयावर लिहिण्याचा तुमचा मानस आहे?
0: अतिशय सुंदर प्रश्न. खूप अगदी मनातला ही लिहिण्याची ओढ, हा प्रवास, ध्यास, ही आकांक्षा अगदी न संपणारी, अगदी समोर प्रकाशनाच्या वाटेत आहे माझं एक पुस्तक रसग्रहणाचं. त्याचं नाव आहे काव्यास्वाद. आवडलेल्या कवितांचं रसग्रहण केलेलं आहे. 30-40 कवितांचं ते रसग्रहण आहे. त्याचा एक संग्रह येणार आहे, प्रकाशनाच्या वाटेत आहे. त्यानंतर एका कविता संग्रहाचं 6व्या कविता संग्रहाचं काम सुरू आहे. ललित लेखनाचं 4थं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेत आहे.
1: वा वा.
0: सोबतच आकलनाची आस्वाद रूपेचा दुसरा भाग आज तयार होऊ शकेल एवढे समीक्षेनं लिहून तयार आहेत.
1: खूप छान. खूप छान मिनलताई. आणि तुमची बाई ही जी कविता आहे ती पण खूप सुंदर कविता आहे. सोनेरी पिंजऱ्याचं दार उघडून बाई उडू बघते आहे मुक्त मोकळी, अजमू लागली आहे ती स्वतःच्या पंखातलं बळ. खरंच खूप सुंदर अशी कविता आहे. प्रत्येक स्त्रीसाठी यातून प्रेरणा तिला नक्कीच मिळणार आहे. मिनलताई, तुमची एखादी आवडती आणखी एखादी कविता तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणून दाखवू शकता?
0: माझी एक छोटीशी कविता. या कवितेने सुद्धा मला खूप सन्मान मिळवून दिला असंच मी म्हणेल. ती कविता आहे बाई आणि माती. अनादि काळापासून दोघींनाच रुजवता येतं गर्भात सृजनाचं बीज. आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुना नवांकुराच्या. उमलतात, शहारतात, मोहरतात, फुलतात, गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी. आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी. त्या करीत नाहीत गौगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. त्या करीत नाहीत गौगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. मातीच्या कुशीत धान्य अनबाईच्या कुशीत जीव. मातीच्या कुशीत धान्य अनबाईच्या कुशीत जीव. लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची. जातकुळी एकच बाई आणि मातीची. जातकुळी एकच बाई आणि मातीची.
1: खूप सुंदर मिनलताई. खरंच तुमच्या अशा इतक्या कविता आहेत की मला वाटतं प्रत्येक आपल्या मैत्रिणींनी नक्कीच त्या कविता वाचाव्यात. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशा मनमोकळ्या आपल्या गप्पा झाल्या. तुमच्या साहित्य क्षेत्राविषयी आम्हाला माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

तर मैत्रिणींनो, लेखिका मिनल येवले यांची हितगुज या मालिकेमध्ये स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर आपल्या या कार्यक्रमात सुगरण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो नमस्कार. सुग्रण मी या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सँडविच आणि मोमोज हे जगभरात आणि भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले फास्ट फूडचे प्रकार आहेत. आपण जर का हिल स्टेशनवर फिरायला गेलो ना की आपल्याला ठिकठिकाणी हे मोमोजचे स्टॉल पाहायला मिळतात, हो ना. आणि ब्रेडपासून बनवले जाणारे सँडविच हे तर मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडतात. चला तर आज सुग्रण मी या आपल्या मालिकेत याच मोमोज आणि सँडविचचे काही नाविन्यपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आहारतज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. शुभदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: शुभदाताई, आज आपण मोमोज आणि सँडविच या फास्ट फूडचे प्रकार पाहणार आहोत.
1: हो.
0: तर आजकाल सर्वांनाच फास्ट फूड खूप आवडतं.
1: लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने फास्ट फूड खातात.
0: अगदी. पण या फास्ट फूडला जर आपण त्याच्या स्वादासोबतच पोषण मूल्यांची जोड दिली तर ते जास्त चांगलं होईल. आपलं काय मत आहे?
1: मला असं वाटतं की जर हा पदार्थ जर इतके लोकप्रिय आहेत, लोक अगदी आवडीने खातात, तर आपल्याला निश्चितच याच्यामध्ये काही बदल करून याला आपण याची पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: कारण लहान मुलांना मोमोज खूप आवडतात.
1: हो.
0: आतलं स्टफिंग आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: हो.
0: पण वरच्या कव्हरलाही आपण न्यूट्रिशियस बनवू शकतो.
1: अगदी बनवू शकतो. आणि आपल्या अगदी घरगुती आपल्या घरी ती पीठं असतात ती वापरून आपण त्याचं पोषण मूल्य नक्कीच वाढवू शकतो.
0: तर मग आजच्या कार्यक्रमात मोमोजचा कुठला प्रकार सांगणार आहात आपण?
1: सगळ्यात आधी तर आपण बघूया की मोमोजचे बरेच प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आधी आपण थोडंसं बोलून घेऊ की कोणकोणते प्रकार आहेत, म्हणजे आपल्या भगिनींना त्याची माहिती मिळेल. तर मोमोज हा मुख्यतः तिबेट आणि नेपाळमधून आलेला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, भारतातही हल्ली मोमोजचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. आणि मोमोजचे जे प्रकार आहेत ते मुख्यतः त्याच्या सारणावरून आणि त्याच्या बनवण्याच्या पद्धतीवरून ठरतात. आपण मुख्यतः आणि शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारामध्ये ते उपलब्ध असतात, बनवले जातात. तर सारण आणि बनविण्याच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर त्याचे स्टीम मोमोज जे अतिशय लोकप्रिय आहेत आणि आरोग्यदायी पण आहेत. आणि ते बनवताना मैदा आणि काही भाजीपाला यांचा वापर केला जातो. तसेच फ्राईड मोमोजही आहेत, तेही इतक्या लोक आवडीने खातात. फ्राईड मोमोज मध्ये स्टीम केलेले मोमोज तळल्या जातात. सारण तेच असतं, तळल्या जातात आणि त्याची चव वाढवली जाते. त्याच्यात तंदुरी मोमोज हाही प्रकार लोक आवडीने खातात. तंदुरी मोमोज मध्ये फ्राय किंवा स्टीम केल्यानंतर त्यांना मसाले आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये बुळवून ठेवतात आणि मग तंदुरी किंवा भट्टीमध्ये त्याला भाजतात. त्याच्यानंतर झोल मोमोजही आपल्याकडे लोकप्रिय होतोय बरं इतक्यात.
0: अगदी.
1: तुम्ही ऐकलं असेल, झोल मोमोज हे नेपाळी पद्धतीचे सूप मोमोज आहेत. म्हणजे त्या एक लाल रंगाच्या सूपमध्ये ते बुळवून सर्व्ह केले जातात. हे सुद्धा लोक आजकाल खातात. त्याच्यानंतर कुरकुरे मोमोज, या कुरकुरे मोमोजला कॉर्नफ्लेअरच्या घोळात बुळवून आणि ब्रेड क्रम्सचा चुरा लावून डीप फ्राय केलं जातं आणि ज्यामुळे ते खूप क्रिस्पी वाटतात आणि लहान मुलांना ते इतके आवडतात, आवडीने खातात मुलं. नंतरचा प्रकार आहे व्हेज मोमोज. आता आपण बघूया सारणामधल्या प्रकारामध्ये की सारण बदललं की त्याचं नावही बदलतं. जसं व्हेज मोमोज यामध्ये पानकोबी, गाजर, शिमला मिरची, कांदे याचं सारण भरलं जातं. त्याच्यानंतर पनीर मोमोज, याच्यामध्ये मुख्यतः किसलेला पनीर आणि काही मसाले वापरून हे मोमोज बनवले जातात. आणि चिकन मोमोज मांसाहारी लोकांचा अतिशय आवडता असा हा प्रकार आहे. चिकन मोमोज मध्ये चिकनचे बारीक केलेले काप असतात आणि कांद्याचं सारण भरलेलं जातं त्याच्यात. चीज मोमोज, याच्यामध्ये चीजचं सारण असतं ज्यामुळे ते खाताना आतुर मऊ आणि चीजही लागतात आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना अतिशय आवडतात. आणि साधारणतः हे सर्व जे मोमोज आहेत ते लाल चटणी आणि मेयोनीज सोबत सर्व्ह केलं जातं.
0: कारण शुभदाताई, मोमोजची मजाच चटणी सोबत खाण्यात आहे.
1: हो,
0: कारण
1: हो,
0: त्याची चटणी पण अगदी खास असते,
1: अगदी वेगळी असते.
0: शुभदाताई, मोमोज तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते आणि चटणी सोबत तर ते अगदी आवर्जून खाल्ले जातात. पण त्या

0: त्यात एकच ड्रॉबॅक वाटतो की त्याचं जे कव्हरिंग असतं ते मैद्यापासून बनवलं असतं आणि मैदा आपण अनहेल्दी समजतो. तर या कव्हरिंगमध्ये काही आपण वेगवेगळे प्रकार आणू शकतो का?
1: हो, निश्चितच आणू शकतो. बघा, जर आपण मैद्याला जर आपण रिप्लेस करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. आपण त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, रागीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ओट मिल, जे आजकाल लोक ओट्स खातात, त्या ओट्सला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचंही पीठ वापरू शकतो आपण. पण आता करायचं कसं? कारण की सगळ्यांनाच माहिती आहे की ज्वारी, बाजरी, रागीमध्ये ग्लुटेन नसतं, त्याला अशी चिक्की नसते जशी गव्हाच्या पिठाला असते किंवा मैद्याला असते. तर याच्यासाठी आपल्याला 100% म्हणजे पूर्णतः आपण ते पीठ वापरू शकत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला मैद्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला थोडा मैदा आणि थोडं हे पीठ म्हणजे आपण 50-50% करू शकतो. जर आपण 50% मैदा घेतला तर 50% आपण ज्वारीचं पीठ, 50% आपण बाजरीचं पीठ असं घेऊन त्याचं सारण, त्याची पाती बनवू शकतो. आणि इतकी चांगली वाटते ती पाती खायला आणि आपल्याला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी हेल्दी खाल्लेलं आहे.
0: म्हणजे मोमोजही खाल्ले जातात आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण मिळते.
1: कारण की जर आपण रागीचा फ्लार आपण युज करतोय, वापरतो आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला चांगल्या प्रकारचं कॅल्शियम मिळतं. रागीमध्ये कॅल्शियम खूप असतं आणि लहान मुलं खात नाही. रागीचा ड्रॉबॅक असा आहे की त्याचा जो अपिअरन्स आहे तो थोडासा डार्क असतो, गळद रंग असतो त्याचा, तर खाल्ला जात नाही. तर या प्रकारमध्ये आपण दिलं तर कॅल्शियमही खाल्लं जातं, मुलांना कॅल्शियम मिळतं.
0: तर आमच्या बच्चे मंडळींसाठी खास पहिली मोमोजची रेसिपी कुठली सांगणार आहात आपण?
1: आता आपण आधी स्टीम मोमोज बघूया की साधे व्हेजिटेबल स्टीम मोमोज. याच्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला पातीचं आपण बघूया की पाती कशी करतात. त्याची पातीसाठी आपल्याला मैदा लागेल, एक वाटी मैदा. फार काही साहित्य आपल्याला लागत नाही, घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्ये ही अगदी आरामात बनतं. तर एक वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कोमट पाण्याने आपण त्या मैद्याला मळून घ्यायचं. 10-1 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आणि मग वरून थोडस तेल लावून त्याला कापडाने झाकून ठेवून द्यायचं. मग इकडे आपल्याला आता सारण करताना पानकोबी, कांदा, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि थोडस मिरेपूड, एवढं साहित्य लागेल. चवीपुरता मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागतं. सगळ्यात आधी कॅबेज जो आहे बारीक बारीक चिरून, म्हणजे मीठ घालून त्याला थोडं ठेवून द्यायचं 5-10 मिनिटांमध्ये. मग त्याला पाणी सुटतं, ते पाणी दाबून काढून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये तेल घेऊन, जवळपास 2 चमचे तेल घेऊन, त्याच्यामध्ये कॅबेज म्हणजे पत्ताकोबी, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, हे सगळे साहित्य, आपली लसण अद्रकाची पेस्ट, हे सगळं साहित्य घालून छान त्याला परतून घ्यायचं. आणि ब्लॅक पेपर आणि सॉल्ट हे स्पायसेस घालून छान परतून झालं की आपलं सारण रेडी होतं. मग त्याच्यानंतर तोपर्यंत आपला मैदा जो भिजवून ठेवलेला आपण तो पण सारण उरलेला असतो, तो मैदा घेऊन घ्यायचा, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छान पाती लाटायची. त्याची एक मोठी पोळी जशी आपण करतो ना तशी पोळी करायची आणि त्याला थोडासा मधला भाग जो आहे तो जाळ ठेवायचा आणि काठ थोडीशी पातळ ठेवायचे आणि एक गोल एक स्टँडर्ड आकाराने त्याला कापून घ्यायची. म्हणजे त्याची अशी बांगडीच्या आकाराची आपण त्याला गोल गोल पुऱ्या त्याच्या कापून घ्यायच्या, म्हणजे एकसारखी होतील. ते झालं की त्याच्यामध्ये आपण मधल्या भागामध्ये 1 चमचा सारण भरायचं आणि त्याला जसं आपण करंजी जशी करतो, जसं हाताने आपण मोदक जसे करतो, तसं हळूहळू त्याला बंद करायचं. आणि बंद करून झालं की आपल्या म्हणजे आधीच गरम केलेल्या स्टीमरमध्ये आपण त्याला 10-1 मिनिटांसाठी स्टीम करायला ठेवायचं.
0: म्हणजे इडली पॉटमध्ये ठेवू शकतो,
1: इडली पॉटमध्ये ठेवू शकतो किंवा आपण गंजामध्ये चांगली ठेवून आपण त्याला आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी घरगुती साध्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी चांगले मोमोज बनवू शकतो. आता पोषण मूल्याचं जर तुम्ही विचारलं मागाशी, तर आपली पद्धत जी आहे ती हीच राहील. फक्त आपण मैद्याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पीठ वापरून त्याची पाती करायची,
0: कव्हरिंग बदलायचं,
1: कव्हरिंग बदलायचं. त्याच्यामध्ये मैदा आपण याच्याकरता घेतोय कारण की जेव्हा आपण लाटू पाती त्या ती तुटायला नको, म्हणून थोडस मैदा किंवा तुम्ही 100% गव्हाचं पीठ वापरू शकता, त्याचे पण परिणाम खूप चांगले येतात, त्याचे मोमो चांगले बनतात.
0: कुठली कुठली मोमोजची रेसिपी आहे?
1: मोमोजचं एक एक ठराविक जे पद्धत आहे ती ही आहे आणि याच्यामध्ये आपण सारण पनीरचं बनवायचं आपल्याला तर सारण आपण बदलत राहायचं. चिकनचं बनवायचं आपल्याला तर चिकन मीन्स चिकन बारीक केलेला चिकन पण घालून आपण वेगळ्या पद्धतीचं सारण बनवून मोमोज बनवू शकतो.
0: शुभदाताई, मोमोज सोबत जर छान मजेदार चटणी असली तर त्या मोमोज खाण्याची मजा काही न्यारीच असते, तर चटणी आम्हाला नक्की सांगा.
1: हो

0: आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की लाल चटणी मिळते मोमोज सोबत खायला, तर त्याच्यासाठी मुख्यतः आपल्याला साहित्य काय लागतं ते बघून घेऊ आपण आधी. त्यासाठी आपण टमाटर म्हणजे साधारणतः किती प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे याच्यानुसार आपण घरगुती पद्धतीने ठरवू शकतो, पण मी जे सांगते ते 3 मोठे टमाटर, 10 ते 12 काश्मीरी लाल मिरची या दोन्हींना चांगलं उकळून घ्यायचं आधी. उकळल्यानंतर अगदी मऊ झाल्यानंतर त्यात 5 लसणाच्या कड्या घालायच्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचा, 1 चमचा साखर घालायची आणि चवीपुरता मीठ घालून या सगळ्या यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं. म्हणजे टमाटर आणि काश्मीरी लाल मिरची या सगळ्यांना मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि त्याची चांगली पेस्ट बनली की मग इकडे कढईमध्ये 2 चमच तेल घालून या पेस्टला ते तेलामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजवलं की त्याला छान तेल सुटायला लागतं आणि आपली चटणीचा रंगही बदलतो आणि त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येतो आणि आपली लाल चटणी एकदम तयार होते मोमो सोबत.
1: म्हणजे मोमोची जी चटणी असते अगदी लाल चुटुक्का रंग असतो तशी तयार होते.
0: तशी
1: शुभदाताई आपल्या पाककृती तर अशा सुरू राहतील, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा ना.
0: मला आशा भोसलेंनी गायलेलं रुपेरी वाढू त्या माडांच्या बनात येईना.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकता आहात सुग्रण मी या मालिकेत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. आणि आज आपल्या सोबत आहेत आहार तज्ज्ञ डॉक्टर शुभदा जांभूळकर. चला परत वळूया आपल्या गप्पांकडे. मग यानंतरचा कुठला पदार्थ आहे?
1: यानंतर आपण सँडविचेस बघूया.
0: हा शुभदा, ते सँडविच म्हटलं की ब्रेड हा तर एक कॉमन पदार्थ असतो, मग त्यात तुम्ही पांढरी ब्रेड वापरू शकता किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता, पण न्यूट्रिशियस म्हणाल तर ब्राऊन ब्रेड. आणि त्यातही आतलं स्टफिंग बदललं की पदार्थाची चव बदलते. तर सँडविचचा कुठला प्रकार सांगणार आहात?
1: बघा, सँडविचे जर प्रकार आपण बघितले तर ते मुख्यतः ग्रिल्ड, टोस्टेड म्हणजेच गरम प्रकारात येतात. आणि साधी चटणी लावून टमाटर काकडी घालून केले तर ते थंड प्रकारात येतात, ज्याला आपण रिबन सँडविचही म्हणतो. तर मुख्यतः सँडविचेसचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आज आपण बघूया की व्हेजिटेबल सँडविच आहेत, त्याच्यानंतर चीज कॉर्न सँडविच, पनीर सँडविच, दह्याचे बनलेले सँडविच ज्याला कर्ड सँडविच म्हणतात, किंवा बॉम्बे मसाला सँडविच जे खूपच लोक आवडीने खातात,
0: फेमस आहे.
1: तर सगळ्यात आधी आपण बघूया व्हेजिटेबल सँडविच. ब्रेड तर आपण घेणारच, तर आपण तुम्ही म्हटलं की व्हाईट ब्रेड न घेता आपण ब्राऊन
0: ब्रेडचा वापर करू शकतो.
1: तर त्याच्यामध्ये आधी आपण कांदे, टमाटर आणि काकडी घालून हिरवी चटणी त्याच्यामध्ये ब्रेडला लावली जाते. घरगुती पद्धतीने जर आपण सँडविच बघायला घेतलं तर ते अगदी सोपं आहे. घरी आपण चांगलं बनवू शकतो सँडविच. जर आपल्याकडे ग्रिलर नाही आहे, टोस्टर नाही आहे, तर आपण तव्यावरती पण सँडविच बनवू शकतो. तर घरगुतीने जर सँडविच बनवायचं आहे आपल्याला तर आपण तव्यावरती कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी ब्रेडच्या आतल्या भागाला बटर आणि हिरवी चटणी लावून घ्यायची. नंतर त्यात स्टफिंगसाठी उकडलेल्या आलूची चटणी किंवा आपल्या आवडीनुसार आपण इतर भाजीपण त्याच्यात घालू शकतो. सिमला मिरची घालू शकतो, गाजर घालू शकतो किंवा पनीरही घालू शकतो. ते स्टफिंग घातल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ब्रेड ठेवायची आणि त्याला कव्हर करायचं त्या स्टफिंगला, आणि त्याला थोडं हाताने प्रेस करायचं.

0: गॅसवरती आपण तवा ठेवायचा, तव्याला थोडंसं बटर टाकायचं आणि मध्यम आजेवरती तवा गरम करून घ्यायचा. सँडविच आपण ऑलरेडी स्टफ करून ठेवलेले आहे ते तव्यावरती थोडं रोस्ट करून घ्यायचं आणि छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करायचं, दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आणि आपलं सँडविच अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतं. हे झालं आपलं घरगुती पद्धतीने सँडविच कसं बनवायचं. ग्रिल सँडविच आपण करू शकतो, जर आपल्याकडे ग्रिलर आहे किंवा टोस्टर आहे तर याच पद्धतीने सँडविच बनवायचा आणि तो ग्रिलरमध्ये ग्रिल करून घ्यायचा तर तो पण छान चांगला वाटतो. आता आपण हा जो प्रकार बघितला याच्यामध्ये आपण आलू न घालता आपण पनीरचे तुकडे करून पनीरला तव्यामध्ये थोडस फोडणी देऊन त्याचं स्टफिंग पण याच्याऐवजी युज करू शकतो तर ते आपले पनीर सँडविच बनतात. आणि पनीर सोबत छानपैकी शिमला मिरची, टमाटरचे काप आणि काकडी घातली, गाजर घातला की त्याचं पोषण मूल्य अजून वाढतं. म्हणजे आपल्याला प्रथिनांसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. तसंच चीज सँडविच, मोझरेला चीज तर मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. म्हणजे मोझरेला चीज कुठे पण घाला, पिझ्झामध्ये आपण घालतोच. इव्हन या सँडविचमध्ये जरी घातला ना तर त्याची लज्जत अजूनच काहीतरी नॅरिस होते.
1: तर त्याच्यामुळे आपण सँडविच म्हटलं आणि चीज घातलं नाही तर मग मजाच नाही.
0: तर म्हणून आपण चीज सँडविच मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन आपण पनीर सँडविच मध्ये पण चीज ग्रेट करून घालू शकतो. आणि जेव्हा ते ग्रिल होतं तेव्हा ते जेव्हा मेल्ट होतं आणि तेव्हा ते इतकं म्हणजे अप्रतिम लागतं खायला की काय विचारू नका.
1: खूप छान सांगितलं. पांढऱ्या ब्रेड ऐवजी जर ब्राऊन ब्रेडचा वापर केला या सँडविचचे पण पोषण मूल्य आपण वाढवू शकतो, तर याबद्दल काय सांगाल.
0: हो, कारण की व्हाईट ब्रेड जी आहे, पांढरी ब्रेड जी आहे ती पूर्णतः मैद्यापासून बनलेली असते आणि ब्राऊन ब्रेड जी आहे त्याच्यामध्ये मैद्यासोबतच काही प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घातलं जातं. जेव्हा आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये तेव्हा निश्चितच त्याचं पोषण मूल्य वाढतं. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं, तंतूचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ते आपल्याला पोषण आपल्या स्वास्थ्यासाठी ते फायद्याचं असतं.
1: आणि शुभदा, ते आणखी आपण एक करू शकतो की बाहेरच्या ब्राऊन ब्रेडवर जर आपला विश्वास नसला तर घरी पण ब्राऊन ब्रेड तयार करू शकतो.
0: हो, निश्चितच करू शकतो. ज्या गृहिणी बेकरी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, त्यांना आवडतं बेकरीमध्ये करायला काम, तर त्या निश्चितच घरी बनवू शकतात. त्याच्यामध्ये आपण जर ईस्ट घातलं आणि तर ब्रेड घरी बनवू शकते, अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकते. आणि आतमधलं स्टफिंग जर आपण जास्त पोषक बनवायचं असेल तर आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या मुलांना काय आवडतं त्याच्यानुसार आपण आपलं स्टफिंग बदलवू शकतो. जसं आता पनीर आहे, पनीर हे प्रथिन मूल्यांमध्ये समृद्ध आहे, त्याच्यामुळे जर मुलांना आपण जर पनीरचे सँडविचेस दिले तर निश्चितच त्यांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं प्रथिन मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे म्हणजे आयांना पण निश्चिंती असते की जरा माझा मुलगा काहीतरी चांगलं हेल्दी फूड खातोय घरचं, तर तो एक चांगला ऑप्शन एक हा आहे की पनीरचे सँडविचेस, किंवा त्याला जर मुलगा खात नसेल त्याला चीज घालून अट्रॅक्ट करायचं आणि ते आवडीने खातात मुलं.
1: आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा आयांचा नेहमीचाच प्रश्न असतो, त्याच्यामुळे वेगवेगळे मोमोजचे प्रकारासोबत सँडविचचे वेगवेगळे प्रकार आपण त्यांना डब्यातून देऊ शकतो.
0: आता जर आपण सँडविचच्या प्रकाराला जर भारतीय पद्धतीमध्ये बदलवायचं म्हटलं तर आपल्याकडे आपण पोळ्या बनवतो घरी, सेम स्टफिंग म्हणजे हे स्टफिंग जर आपण पोळीला लावलं आणि पोळी अशी पोळ केली तर ते सुद्धा इतकं चविष्ट पद्धतीने मुलं खातात, त्याच्यामुळे आपण तो एक भीती पण निघून जाते की अरे मी माझ्या मुलाला मैदाच खायला देते आहे, तर ती गव्हाची पोळी जी आपण घरी बनवतो तर त्याला आपण या पद्धतीमध्ये बदलू शकतो.
1: म्हणजे आजकाल रेस्टॉरंट मध्ये मिळणारा जो काठी रोल असतो त्यात पोळीमध्ये तशा वेगवेगळ्या भाज्या स्टफ केल्या जातात, तर असा एखादा प्रकार सांगा ना.
0: हो बघा, काठी रोल जो बनतो तो निव्वळ मैद्याचा बनलेला असतो.
1: हा,
0: तर आपण निव्वळ मैद्याचा न बनवता घरी गव्हाच्या पिठाची पोळी करून त्याच पद्धतीने त्याला बटर किंवा तेल लावून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं जे आपण सँडविच करता बनवतो, आणि त्याच्यामध्ये रॉ कच्च्या भाज्या म्हणजे कच्चा पानकोबी, कच्चा शिमला मिरची, कच्चे किसलेले गाजर हे घालून त्याला अजून चांगल्या पद्धतीने हेल्दी बनवू शकतो.
1: खूप छान. शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले, पण हे दोन्ही प्रकार बनवत असताना काही महत्वपूर्ण टिप्स पण असतील तर त्या सांगा ना.
0: हो, मोमोजची पाती करताना एक काळजी आपण नक्की घ्यायची की जेव्हा आपण त्याची पाती लाटतो आणि जेव्हा ती कट करतो तेव्हा आपण ही काळजी घ्यायची की मधला जो भाग आहे तो थोडासा थिक ठेवायचा, थोडासा जाड ठेवायचा, कारण की सारण त्याच्यात भरायचं असतं आपल्याला. खूप पातळ केला तर ते सारण फुटून बाहेर येतं, म्हणून ते जाड ठेवायचं आणि आपण साईडची जी पाती आहे ती थोडी पातळ ठेवायची, म्हणजे आपल्याला त्याला पॅक करायला सोपं जातं. ही एक महत्वाची काळजी घ्यायची. आणि सँडविच बनवताना आपल्या भगिनींना पण अनुभव आला असेल की जेव्हा आपण ब्रेड घेतो तर ब्रेड

0: आपण डायरेक्ट जर चटणी लावली तर ती ब्रेड ऍब्झॉर्ब करून घेते, त्याच्यामध्ये सॉगी होतं. तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची की आधी ब्रेडला बटर लावून घ्यायचं, बटर लावल्यानंतर मग आपण टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी लावायची आणि मग आपण आपलं स्टफिंग भरायचं. तर त्याच्याने काय होतं की ते खूप सॉगी होत नाही ब्रेड आणि आपलं सँडविच छानपैकी अगदी कुरकुरीत होतं,
1: म्हणजे चटणीने ब्रेड मऊ पडत नाही.
0: हा मऊ पडत. आणि बरी आपल्याकडे ग्रिलर नाही आहे, टोस्टर नाही आहे, पण आपण गॅसवरती तव्यावरती छानपैकी बनवू शकतो.
1: तर शुभदाताई, आज तुम्ही मोमोज आणि सँडविचचे खूप छान छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले. तर मैत्रिणींनो, शुभदाताईंनी सांगितलेल्या या मस्त चविष्ट मोमोज आणि सँडविचचे प्रकार तुम्ही नक्की करून बघा आणि ते कसे झाले ते आम्हाला नक्की कळवा. तर शुभदाताई, आज आपण इथं आलात आणि मोमोज आणि सँडविचचे इतके छान प्रकार आमच्या मैत्रिणींना सांगितले त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

सुग्रण मी या मालिकेमध्ये मोमोज आणि सँडविचचे प्रकार जाणून घेतलेत आहारतज्ज्ञ शुभदा जांभूळकर यांच्याकडून. संवाद साधला होता आपलीच मैत्रीण कविता कोहळे यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया मैत्रिणींनो या छानशा गीताचा आनंद.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरी. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार. लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीशंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली. मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला. मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली. दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे.

चारमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड एक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्याबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजेपर्यंत पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी 19 पदकं जिंकून पदक तालिकेत 8व्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23वी तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिक

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे. या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले. या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली. ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला. प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड अॅक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग शिक्षण यंत्रणा पालक विद्यार्थी युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमा शुल्कात झालेली वाढ सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादुगावित याने सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येळशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या आहेत तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं. अकोला शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मात्र धरण क्षेत्रात पाऊस फारसा नसल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट अद्याप दूर झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1/2 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथं प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज सादर. नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया.

0: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 30 जुलै भारताच्या पहिल्या महिला आमदार, पहिल्या महिला सर्जन आणि ख्यातनाम समाज सुधारक डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा आज जन्मदिवस. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी महिला हक्क, आरोग्य सुधारणा आणि देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं. 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे त्यांचा जन्म झाला. 1907 साली त्यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि 1912 साली 7 गोल्ड मेडल्ससह त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या मद्रास येथे महिला आणि मुलांच्या सरकारी रुग्णालयात हाऊस सर्जन बनल्या. मुथुलक्ष्मी वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यावेळी थोर स्वातंत्र्य सैनिक तथा कवयित्री सरोजिनी नायडू त्यांच्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी मुथुलक्ष्मी यांची भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महिलांचे हक्क तथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची संधी नाकारली आणि विमेन्स इंडिया असोसिएशनसाठी काम करण्यास प्राधान्य दिले. महिलांना सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत. त्यांच्या कार्यामुळं त्या तामिळनाडूत आणि देशभरात आदर्श ठरल्या. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची आठवण म्हणून तामिळनाडू सरकारने 30 जुलै हा दिवस हॉस्पिटल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आरोग्य सेवेच्या प्रचारासाठी समर्पित आहे. त्यासोबतच मुथुलक्ष्मी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करताना बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथेचा अंत, वेश्यागृह बंद करण्यासाठी आणि महिला आणि मुलांची तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्वाचं योगदान दिलं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 19 ते 25 जानेवारी 1931 पर्यंत लाहोर येथे झालेल्या पहिल्या आशियाई महिला संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं. 1933 ते 1947 पर्यंत भारतीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षाही त्या राहिल्यात. त्यांच्या धाकट्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता आणि या जबर धक्क्यातून सावरून त्यांनी 1954 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि दक्षिण भारतातील हे पहिले तर देशातील दुसरे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे. आज ही संस्था जगातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयांपैकी एक मानली जाते. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची दखल घेत सरकारनं 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 22 जुलै 1968 साली त्यांचं चेन्नईत निधन झालं. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जीवन प्रवास म्हणजे निष्ठा, करुणा आणि सामाजिक बदलांच्या अथक प्रयत्नांचा संगम होता आणि त्यांचा वारसा आजही लाखो जीवनांना प्रेरणा देत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. आता ऐकूया वेगळ्या वाटा ही मालिका आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह.
1: नमस्कार मित्रांनो, वेगळ्या वाटा या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात रोज नवीन नवीन माणसांना आपण सतत भेटत असतो. काहींना प्रत्यक्षात भेटतो तर काही माणसं ही आपल्याला टीव्ही स्क्रीन्सद्वारे किंवा रेडिओद्वारे भेटत असतात. रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून भेटणारी ही माणसं कधी आपल्या कुटुंबाचा भाग होऊन जातात हे आपल्याला समजत नाही. आज आपण अशाच एका आपल्या कुटुंबातील सदस्याला भेटणार आहोत ज्याने अभिनयाने सगळ्यांच्या मनावर छाप पाडली. आई कुठे काय करते या महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय मालिकेतील अनिश अर्थात आपल्या नागपूरचा सुमंत ठाकरे आज माझ्यासोबत नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आहेत. मित्रांनो, सुमंतचं शालेय शिक्षण हे सोमलवार हायस्कूल रामदासपेठ इथून झालेलं असून रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याने कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलं. सुमंत, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद स्वर्णिमा आणि युवावाणी आणि या कार्यक्रमाचे सगळे जे श्रोते आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.
1: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनय क्षेत्रात करिअर, हे सगळं कसं जमून आलं आणि सुरुवात कशी झाली याची?
2: इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि अभिनयाची सुरुवात याचं उत्तर देण्याआधी मी थोडं मागे जातो.
1: ओके.

0: का चांगल्या अर्थांनी हे किडे म्हणूया आपण. तर ही जी कला आहे याची जी आवड आहे ती अर्थातच शाळेपासून सुरुवात झाली. कारण नागपुरातल्या श्रोत्यांना माहिती असेल सोमलवार हायस्कूल रामदासपेठ आणि तिथले सगळे गुरुवर्य आणि शिक्षक वृंद जे आहेत ते, तर तिथून याची खरं तर सुरुवात झाली. तिथे नाटक करण्यापूर्वी तिथे आमच्या वर्गशिक्षिका होत्या हेमा दास्ताने किंवा आता त्या लग्नानंतरच्या हेमा सगदे. तर त्यांना कुठेतरी असं वाटलं असावं की या मुलाचा आवाज चांगला आहे हा गाऊ शकतो. तर दुसऱ्या वर्गात असताना त्यांनी एका स्पर्धेसाठी गाण्याच्या स्पर्धेसाठी त्यांनी वर्गात सगळ्यांना एक एक ओळ दोन दोन ओळ अशी गायला लावली आणि मग त्यांनी काही मुलांची निवड केली त्यात. तर तेव्हा त्या मुलांमध्ये माझी निवड झाली. तेव्हा मला असं वाटलं की ओके बाईंनी काहीतरी आपल्यात बघितलेलं आहे किंवा त्यांना काहीतरी आपल्याबद्दल कळलेलं आहे. गाणं स्पर्धा हे सगळं सुरू झाल्यावर एके दिवशी स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना बाईंनी सरळ माझा हात धरून एका नाटकात त्यांनी मला उभं केलं आणि ती तालीम सुरू झाली आणि मला कळेच ना की ओके आता आपण काय करतोय. आणि हळूहळू दोन तीन दिवसांनी मला कळलं की ओके हे नाटक असतं, याला नाटक म्हणतात, असं अभिनय करावं लागतं. आणि त्यात एक वेगळी गंमत अशी होती की आम्हाला बोलायचं कोणालाच नव्हतं, एक रेकॉर्डेड नाटक होतं, प्री रेकॉर्डेड होतं, आम्हाला फक्त त्यावर लिपसिंग करायची. एक दिवस असं त्या नाटकाचं नाव होतं. तर त्या शेतकरी एक दिवस काय करतो, विविध क्षेत्रातले लोक एक पर्टिक्युलर दिवशी काय करतात, असं ते इंटरेस्टिंग नाटक होतं. तर ते करत असताना मला हे कळलं की माझ्या वर्गातले जे माझे मित्र आहेत जे स्नेहसंमेलनाच्या दिवशी ऑडियन्समध्ये बसले होते तर त्यांना खूप मजा आली मला बघून आणि मी जे स्टेजवर करत होतो ते. त्यानंतर मला ही गोष्ट हळूहळू कळत गेली की ओके आपण मंचावर असताना जे काही करतो ते लोकांना बघून खूप चांगलं वाटतंय. हा म्हणजे कधी ते हसतायत, कधी अगदी लक्ष देऊन ऐकतायत आपण काय बोलतोय. हे सुरू असताना आई बरेचदा मला कीर्तन ऐकायला घेऊन जायची. रामदास पेठ हा जो एरिया आहे तिथे बरीच मंदिरं आहे आणि कीर्तन होत असतात. कीर्तनात जाताना तिकडले काही कीर्तनकार असतात तर ते बघत असतात की कोण बालक गण आहे इथे, चमू कोणी असतील तर त्यांना बोलवायचं, त्यांना काहीतरी सांगायचं की आता तुम्ही हे करा, किंवा आधी बोलून जरा त्यांच्याकडनं काही सीन्स बसवून घ्यायचे की मी कीर्तन करत असताना तुम्ही हे करा. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की आपण जे काही करतोय त्यामुळे हसतायत. मग ती भारुड असो, एकपात्री प्रयोग असो शाळेतले, की काहीतरी काय फॅन्सी ड्रेस असेल त्यामध्ये आपण भाग घ्यायचा, आपण काहीतरी त्यात फनी केलं किंवा काहीतरी इम्पॅक्टफुल आपण काहीतरी बोललो, तर हे लोकांना चांगलं वाटतंय आपण जे करतोय ही जी भावना हळूहळू येत गेली. त्यामुळे खरं तर अभिनयाची ओढ लागली की आपण रंगमंचावर काहीतरी आपण तयार करतोय जे पुढच्या माणसाला आवडतंय आणि आपणही त्यात काहीतरी ओततोय. आपलं कसे अगदी बालवयात नाही कळलं पण हळूहळू ते
1: सुरुवात तेथून झाली,
0: सुरुवात शाळेतून. आणि ऑफकोर्स हळूहळू मग पुढे या हे कळलं की हे इतपतच मर्यादित नाही, खूप मोठं दालन आहे आणि याबद्दल आपण माहीत करून घेतलं पाहिजे. की त्यानंतर आपण हे बघतो की अशा प्रकारची कामं कोण करत आहेत, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, आपण कोणाला बघतोय, पण कोणाला ऐकतोय, टीव्हीवर बघतो, नाटकं बघतो, तिथे जी माणसं ज्यांचं कौतुक होत असतं, आपले आई वडील किंवा वयस्कर लोक ज्यांचं कौतुक करत असतात की यांचं काम किती चांगलंय, तर नेमकं काय करतायत ते, त्यांचं काम चांगलंय म्हणजे काय आहे याचा अभ्यास करणं. आणि ऑफकोर्स ते वयानुसार हळूहळू येत गेलं. तर पहिलं शाळा इथून सुरू झालं आणि ऑफकोर्स नंतर पुढे कॉलेजमध्ये आणखीन मित्र मिळाले, तिथले काही टीचर्स होते, त्यांच्यासोबत काही आणखीन नवीन गोष्टी कळल्या. वयानुसारच्या काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत जातं की टीनेजमध्ये जेव्हा आपण असतो. आता अभियांत्रिकी हे एक असं रसायन आहे म्हणजे तुला माहित असेल आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी जेही कोणी इंजिनियर्स असतील त्यांना माहितीये की ती चार वर्ष आपण फक्त अभ्यास नाहीच करत. त्या चार वर्षांमध्ये आपल्याला आयुष्याचं सगळीतरी सूत्र सापडतं. एक खूप फेमस कोट आहे जे मला खूप आवडतं, त्यात त्या कोट मध्ये असं म्हटलंय की इफ यू आर गुड ॲट समथिंग डू इट आफ्टर इंजिनिअरिंग. कारण इंजिनिअरिंग हे जे चार वर्षाचा आपण जो वेळ घालवतो त्यात आपण आयुष्य कसं जगायचं याचं एक सूत्र आपल्याला नक्की कळतं. म्हणजे हे मला, मी या गोष्टीवर अगदी 100% कोणी मला विचारलं तर मी ठाम असतो की इंजिनिअरिंगमुळे हे बदल घडलेले आहेत आयुष्यात. तर इंजिनिअरिंग शिकत असताना त्यातला अभ्यासक्रम आणि आपण जी कला अंगीकारायचा प्रयत्न करतो आहे ती, त्यात बऱ्यापैकी कुठेतरी साम्यस्थळ मला जाणवायला लागली आणि त्यामुळे एक नट जसं आपलं मन तयार करतो तर त्यात खूप मदत झाली. तर

0: असा आतापर्यंतचा हा सगळा इंटरेस्टिंग किस्सा आहे.
1: ओके, पण मग आवड म्हणून सुरू झालेलं हे सगळं प्रोफेशन म्हणूनच करायचं हे कधी ठरवलं? आणि ह्या सगळ्यात आपण पण जेव्हा बोललो तेव्हा फॅमिलीचा रोल काय होता, त्यांची काय रिएक्शन होती?
0: फॅमिली म्हटल्यावर एक जी व्यक्ती असते आणि ऑफकोर्स आमच्या मालिकेचं नाव ज्या म्हणजे ज्या व्यक्तीवर आहे ती म्हणजे आई, तर तिचा विरोधच आहे, तिचा अजूनही विरोध आहे. पण ऍट द सेम टाइम त्याच वेळेला ती जेव्हा मला मालिकेत बघते, आत्ताही आई कुठे करते ही मालिका पुन्हा प्रसारण सुरू आहे, तर ती न चुकता रोज बघते आणि स्क्रीनवर जेव्हा जेव्हा मी तिला दिसतो तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी एक वेगळी चमक असते. आणि सुरुवातीलाही जेव्हा मी दिसलो होतो तेव्हा ती जरा चार लोकांना आणखीन सांगायची की आमचा मुलगा इकडे काम करतो, कोणी विचारलं नाही तरी सांगायची. नंतर नंतर लोकच येऊन तिला विचार, पण त्या आधीचा जो तिचा आणि माझा एक स्ट्रगल होता, तिला अजिबात या क्षेत्रात काम केलेलं आणि आपली मराठी काय मध्यमवर्गीय जी समज असते की काहीतरी एका साचेबद्ध पद्धतीने आपण जगत असतो की मुलाने किंवा मुलीने नोकरी करावी, लग्न करावं आणि काही नाही प्रपंचाला लागावं. तर तो एक संवाद घडणं घरी, त्या बाबतीत माझे वडील खूप पुरोगामी आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत ते, त्यांना तेही त्यांच्या कॉलेजच्या वेळात त्यांनी नाटकं केलेली आहे आणि बरेचदा ते आम्हाला घरी सीन्स करून दाखवायचे. तर मला असं वाटतं की हे मिश्रण माझ्या त्या दोघांमधून आले. पण तेच स्थिरता नसल्यामुळे आईला त्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे. पण तेच आहे की आपल्याला एका वयात आल्यावर एक निर्णय आपल्याला घ्यावे लागतात, तर तो तसा तो एक निर्णय होता आणि जो बहुतेक तिला नंतर आवडतो आहे, आवडला असावा, तरी ती जरा साशंक असते या बाबतीत की करावं करू नये. पण अभियांत्रिकी हा कोर्स केला असल्यामुळे मी पूर्णपणे या क्षेत्रावर कधीही डिपेंडंट नव्हतो, अजूनही नाहीये मी, कारण मला तेही इक्वली आवडतं.
1: ओके,
0: आणि मी जसं सांगितलं की साम्यस्थळ मला दिसत असतात या कोर्स मध्ये आणि माझ्या कलेत, तर ते होत असल्यामुळे मला इथे अजूनही कनेक्टेड राहायला आवडतं. तर त्यामुळे मी तिला ही खात्री देतो की मी पूर्णपणे यावर अवलंबून नाहीये अजूनही, माझं बरंच माझं टेक्निकल कामही सुरू असतं, तर त्यामुळे ती जरा रिलॅक्स असते आणि ती सतत विचारत असते की सुरू आहे ना ते काम तुझं, हे तर सुरू आहे आम्हाला माहितीये. तर हो, तर सपोर्ट असा संमिश्र पद्धतीचा होता की आईचा नाही, वडिलांचा हो, भाऊ बहीण, मला दोन भावंड आहेत, मोठा भाऊ आणि मोठी बहीण, तर त्यांनाही आवड आहे आणि ते तर कायम सपोर्ट करतात. तर आई वर्सेस आम्ही चौघं.
1: ओके, ज्या वेळेला तुझ्याकडे एखादी भूमिका येते जसं ठरवतोस की ही घ्यायची की नाही घ्यायची आणि काम कसं करतोस?
0: मला असं वाटतं की भूमिकेवर काम एखादा नट किंवा नटी, ते नट आणि नटी असल्यामुळे त्यांचं काम भूमिका मिळाल्यानंतरच सुरू होतं असं नाही. म्हणजे नटासाठी एखादी सुंदर प्रक्रिया कामाबद्दलची इज रोजचं जगणं.
1: अगदी
0: रोज सजगतेने जगतो आहे, संवेदनशीलता आहे, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, राजकीय दृष्ट्या काय घडत आहे, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये काय घडत आहे, आपण कुठे मोडतोय ते हात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण बघत असतो, कधीतरी आपल्याला डिस्टर्ब होतं त्याने, कधीतरी एखादी गोष्ट कौतुकास्पद वाटते, कधीतरी काही माणसं असं काम करून जातात की आपल्याला असं वाटतं की अरे कुठून आली आहेत ही माणसं आणि यांनी काय केलं आहे.
1: बरोबर,
0: तर ही सजगता ठेवणं हे रोजचं जगणं जे आहे आणि त्यातून आपण काहीतरी आपल्या आत मुरवत असतो. तर एखादी भूमिका जेव्हा आपल्याला मिळते, आता एक तर ती मिळते किंवा आपण तयार करत असतो काही भूमिका, म्हणजे लेट सपोज उद्या मला असं वाटलं की मला एक नाटक करायचं आहे कारण मला यातलं मला हे नाटक आवडते आणि ही भूमिका आवडते, तर ते असंही असू शकतं की मी माझी टीम तयार करतोय, मी दिग्दर्शकांना जाऊन भेटतो आहे की हे नाटक करायचं का आम्हाला.
1: ओके,
0: आणि त्या उलट तू जसं म्हणाल की भूमिका मिळाली की कोणाला तरी असं वाटलं की हा मुलगा हे काम करू शकतो, तर याला आपण विचार
1: अप्रोच केलं पाहिजे.
0: बरोबर, तर या स्टेप पर्यंत येण्याआधीच आपलं जे रोजचं जगणं आहे की आपण गोष्टी बघत असतो, माणसं बघत असतो, निसर्ग बघत असतो, ते आपण जे आत साचवतो, भूमिका मिळाल्यानंतरचा भाग हा आधीच्या भागावर खूप अवलंबून असतो. कारण एखाद्या भूमिकेमध्ये तुला काय आवडत आहे, आता आमच्याच मालिकेतली अरुंधतीची जी भूमिका आहे, तर ती करत असताना मला असं वाटतं की त्यात बऱ्याच वेगळ्या गोष्टी होत्या की आई घराबाहेर निघते आहे किंवा आईचा एखादा मित्र आहे, या गोष्टी हायलाईट करणं किंवा ही गोष्ट ती भूमिका म्हणून मला खूप भावते आहे. तर मला जी गोष्ट आवडते की यातलं हे द्वंद्व पण असू शकतं.

0: मला पोर्ट्रे करायला आवडेल, यातली ही गोष्ट मला हायलाइट करायला आवडेल. तर भूमिका मिळाल्यानंतरचा अभ्यास जो आहे तो खरतर आपल्या आधीच्या प्रक्रियेतून सुरू होतो. आपण हे कुठे बघितलंय का, आपल्याला याबद्दल काय वाटतं, एकदा ते नक्की झाल्यावर मग बऱ्याचशा पद्धती आहेत, तांत्रिक गोष्टी त्यात आहेत. ही भूमिका नेमकी कुठली आहे, कुठून येतं, हिचं बालपण काय आहे, त्या भूमिकेचं मन आपल्याला तयार करता येत आहे का, आणि आपल्या मनापेक्षा ते किती वेगळं आहे, किंवा तिथपर्यंतचा प्रवास आपण कसा करतो आहे, त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे त्या भूमिकेपर्यंत पोहोचायचे बरेच मार्ग असतात. तर त्या त्या भूमिकेनुसार आणि त्या त्या वेळेनुसार आणि त्या त्या माध्यमांनुसार आपण कुठला मार्ग अवलंबतो आहे, कुठली पद्धत मला आता करून बघायची आहे, आणि कसं मला त्या भूमिकेच्या जगात जाता येईल. म्हणजे बऱ्याच गोष्टी असू शकतात की त्याबद्दल मी रोज वाचतो आहे, त्या पात्राची मी एक डायरी रोज निशी लिहितो आहे की माझ्या सोबत आज काय झालं, ते पात्र इतर पात्रांसोबत कसं वावरत आहे, बालपणी काही झालं आहे का त्या पात्राच्या, काही असे इन्सिडेंसेस घडले आहेत का, आपणही तसेच तयार होत असतो बालपणापासून. तर अशा विविध गोष्टी, विविध टेक्निक्स आहेत, तंत्र आहेत त्याची, तर त्या त्या वेळेला जे सुटेबल असेल त्या पद्धतीने मी अप्रोच करतो.
1: ओके. आता आपला मालिकांचा आणि भूमिकांचा विषय चालूच आहे, तर मला अनिश प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
0: अनिश च कॅरेक्टर आपण बघितलं की तो एक गाणारा मुलगा आहे. तर याची सुरुवातही खर तर अशीच झाली की त्यांना या ऑफकोर्स या भूमिकेसाठी एक गाणारा नट हवा होता.
1: ओके.
0: तर जसं मी आधी सांगितलं की मी शाळेत पासून माझं थोडं गायन सुरू झालं होतं, तर त्यामुळे मला गाणं गायलंही तितकंच आवडतं. मी शिकलो नाहीये कुठे, मला गाणं गायला आवडतं खूप. तर पुण्यात मी बऱ्यापैकी नाटकांमध्ये काम केलं आहे आणि तिथे मी अशी अभिनयाची शिबिरं पण केली आहेत. तर पुण्यात एक रंगकर्मी आहे ज्यांचं नाव आहे प्रदीप वैद्य. त्यांचं तिथे एक द बॉक्स नावाचं खूप छान थिएटर आहे. प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक नाटक असो किंवा कुठल्याही पद्धतीचे शोज असो, त्या द बॉक्स या हे जे थिएटर आहे तिथे ते घडत असतात. आणि प्रदीप वैद्य स्वतः एक उत्तम रंगकर्मी आहेत, ते लेखक आहेत, तेही उत्तम गातात, डिरेक्टर आहेत आणि बऱ्याच गोष्टी ते करतात. आणि त्याच्याही वर ते सगळ्यात उत्तम प्रकाश योजना करतात नाटकांचं, जे लाईट्स असतात तर कमाल. म्हणजे आपण जी फेमस काही नाटकं बघितली असतील पुण्यातली, तर बऱ्यापैकी त्यांचं प्रकाश योजनेचं काम त्यांचं असतं. त्यात त्यांचं एक नाट्य शिबिर होतं द एक्सप्रेशन लॅब म्हणून, तर पुण्यात ते मी शिबिर केलं होतं आणि त्यांच्याबरोबर दोन तीन मी कामं केली होती. आता आई कुठे काय करते ची आई जी आहे अरुंधती, म्हणजे मधुराणी प्रभुलकर, मधुराणी प्रभुलकर आणि प्रदीप वैद्य यांनी सोबत बरंच काम केलेलं आहे. तर जेव्हा अनिशच्या पात्राची रिक्वायरमेंट होती तेव्हा असं होतं की आपण ज्या मालिकेत असतो तर आपल्याला कळतं की हे पात्र येणार आहे नवीन, आणि मग ते आपल्याला विचारत असतात की कोणी आहे का ओळखीचं. म्हणजे आम्ही ऑडिशन्स घेतोच आहेत, पण कोणी ओळखीचं असेल तुमच्या या पात्राला फिट होणार, कारण मालिकांमध्ये खूप एक फास्ट काम सुरू असतं, रोजचे एपिसोड्स काढायचे, ते पात्र लवकर आणायचं, त्यामुळे सगळ्यांचा असा शोध सुरू झाला. आणि प्रदीप वैद्य आणि मधुराणी प्रभुलकर यांची ओळख असल्यामुळे तिने त्यांनाही विचारलं की असं कोणी मुलगा आहे का आम्हाला, आणि प्रदीप दादाला हे माहिती होतं की मी गाणं गातो आणि नटही आहे. तर ती भूमिका अशी फिरत चालत माझ्या ओंजळीत येऊन पडली. त्यांचा मला फोन आला की असं असं काम आहे, असं एक पात्र आहे, त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर तुला फोन येईल, मी तुझा नंबर दिलाय. तर त्यांना म्हटलं ओके, आणि तेव्हा मला कळलं नाही की ही कुठली मालिका आहे, ते म्हणाले की ही सिरीज आहे. तर मला असं वाटलं की आपण सिरीज म्हटल्यावर आपण वेब सिरीजची कनेक्ट. तर मला अरुंधतीचाच फोन आला, म्हणजे मला मधुराणीचाच फोन आला, कारण त्यांनी नंबर शेअर केला होता. आणि तेव्हा मला कळलं की ओ, ही मालिका आई कुठे काय करते. आता गमतीचा भाग असे की ही मालिका ऑलरेडी माझ्या घरी घेतल्या जायची आणि येता जाता, कारण ही
1: प्रत्येक घराघरात पोहोचलेली अशी ही मालिका आहे, त्यामुळे
0: आणि बरेच मित्रही माझे त्या मालिकेत काम करत होते. तर येता जाता आई बघत असताना माझं एक दोनदा लक्ष जायचं की अच्छा हो, हा आपला मित्र आहे या मालिकेत, ही आपली मैत्रीण आहे या मालिकेत. आणि या फोन नंतर मला असं कळलं की ओके, ही मालिका म्हणजे आई कुठे काय करते आहे आणि ऑलरेडी या मालिकेने धुमाकूळ घातलेला आहे. इंटरेस्टिंग गोष्ट हीच होती की त्यांना गाणारा मुलगा हवाय, तर अरुंधती सोबत म्हणजे सॉरी मधुराणी सोबत माझं बोलणं झालं. मग आमच्या डिरेक्टरचा फोन आला मला, मग एक ऑडिशन त्यांनी माझी ऑडिशन मागितली, ती शूट करून पाठवायची. तर त्यात एक नाटक

0: नाट्यगीत गायचं होतं आणि एक मोनोलॉग होता.
1: ओके.
0: तर तो शूट करून मी पुढे पाठवला. मग ती माझी ती जी ऑडिशन होती ती आमची प्रोजेक्ट हेड जी आहेत नमिता वर्तक, नमिता नाडकर्णी, त्यांच्याकडे ती गेली आणि तिथून मग त्यांना ते आवडलं आणि तसं माझं प्रोसेसिंग झालं. तर ही एक मोठी प्रक्रिया अनिशची म्हणजे प्रवास असा सुरू झाला. आणि त्यानंतर ऑफकोर्स तिथे गेल्यानंतर ऑलरेडी ही मालिका जी महाराष्ट्रभर सुरू आहे आणि ती माणसं आपल्याला बघायला मिळणं, त्यांच्यासोबत काम करायला मिळणं, सिनियर माणसं, सिनियर नट आहेत, इला भाटे सारख्या नट तिथे आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला मिळत. हळूहळू ते एपिसोड सुरू झाले. मला एक माझे मित्रांचा फीडबॅक हा होता की आम्हाला कुठेही असं वाटत नाहीये की तू आत्ता जॉईन केलेला आहेस, तू मला रुळलेला वाटतोय. तो प्रयत्न तोच होता की असंच वाटावं, एका फ्लो मध्ये सगळी मालिका सुरू आहे. हा, मग लोकांना आवडलं ते पात्र, त्याचे त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स तयार व्हायला लागले आजूबाजूच्या पात्रांसोबत. असा तो एक एकंदरीत प्रवास सुरू झाला.
1: सुमंत आणि अनिश हे किती सारखे किंवा किती वेगळे?
0: आधी सांगितल्याप्रमाणे भूमिकेचा अभ्यास आपण जसा करतो तर त्यात मला अनिश या पात्रामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या की एक गाणं पण शिकलो नसल्यामुळे एक माझा भाग आणि अनिश हा एम ए म्युझिक करत होता तर ते एक शिक्षण घेतलेला एक तो मुलगा. आता गाणं ही जी अशी कला आहे की ती बऱ्यापैकी आपल्याला आपल्या डिस्टर्बिंग मोमेंट्स मध्ये शांत करणार. आपण मोठ्या मोठ्या गायकांना जेव्हा बघतो आपण तर त्यांचं एक काहीतरी त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो त्या कलेचा. तर ते एक इंटरेस्टिंग वाटलं. ते साम्य नाहीये, म्हणजे मी शांत स्वभावाचा असेन किंवा मी थोडा मिक्स स्वभाव आहे माझा, पण ते पात्र तयार करताना मला असं वाटलं की हे दिसावं की या कलेचा काहीतरी परिणाम झालेला आहे. अनिश ही व्यक्तिरेखा म्हणजे केळकर कुटुंबच खरं तर. मला एक गोष्ट खूपच चांगली वाटली की इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणारं कुटुंब आहे. असं प्रत्येकदा होत नाही की आई चहा करून आणते आहे किंवा घरात कोणी स्त्री आहे तीच सतत चहा करते आहे. आशुतोष माझा जो काकांचं काम करायचं कधी तो चाचू आम्ही चाचू कॉफी बनवते आहे मग मी करतो आहे. हे इक्वॅलिटी प्रॅक्टिस करणं हे किती घरांमध्ये होतं मला माहिती नाही, पण ते एक जे कुटुंब तिथे तयार झालं आणि त्यांची जी इक्वॅलिटी प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत होती ती एक इंटरेस्टिंग वाटली. आजूबाजूच्या स्त्रियांसोबत त्या मुलाचं वागणं कसं आहे, म्हणजे आपण खूप पुरुषीपणाने वागतो आहे, आपण स्त्रियांबद्दल कसा विचार करतो आहे, हेही बऱ्यापैकी इंटरेस्टिंग ते पात्र होत गेलं पुढे. तर या काही समान गोष्टी होत्या ज्यांच्याबद्दल मी खूप आधी विचार करायचो आणि मला असं वाटलं की ही एक चांगली वेळ आहे असं पात्र पोर्ट्रे करायची जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यातून आपण या गोष्टी आणखीन हायलाईट करू शकतो. तर ही काही साम्यस्थळ होती अनिश आणि सुमंत मध्ये.
1: ओके. अशी कुठली ड्रीम भूमिका आहे का की जी साकारायला आवडेल किंवा असं डोकेत की अशा पद्धतीचा रोल मिळाला तर मी नक्की करेन?
0: मला टू बी ऑनेस्ट हे सगळ्याच नटांचं असतं पण मला खरंच बरीच नाटकं आहेत आणि उत्तम नाटककारांची नाटकं आहेत ज्यांनी इतकी कमाल पात्र तयार केलेली आहेत. मला लेखकांच्या बाबतीत कायम हा प्रश्न पडतो, या सगळ्या प्रोसेस मधली आवडती व्यक्ती जी असते ती लेखक असते माझ्यासाठी पर्सनली, कारण कुठून ते तयार करतात या भूमिका आणि प्रत्येक पात्रांच्या मनातून जाणं. तर अशी पात्र ज्यात द्वंद्व आहे, कॉन्फ्लिक्ट आहे आत, की एका बाजूला जसे आपण आयुष्यात असतो की आपण असे 100% आपण गोडू गोडू नसतो किंवा 100% आपण पॉझिटिव्ह नसतो, ग्रे एरियाज असतात, काही निगेटिव्हिटी असते आपल्यात, काही भावना असतात ज्या निगेटिव्ह असतात त्या ड्राईव्ह. तर अशी पात्र ज्यांच्यात द्वंद्व आहे, आत द्वंद्व आहे, अशा भूमिका करायला आणखीन आवडतील ज्यातून आणखीन कॉम्प्लेक्स आपल्याला चॅलेंज होतील अशा गोष्टी करायला नक्की आवडेल.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय सांगशील?
0: खरं तर हा खूप कठीण प्रश्न आहे कारण आता ही सगळी माध्यमं इतक्या वेगाने बदलत आहेत आणि त्यासोबत नवीन माध्यमही तयार होत आहेत. म्हणजे तुला माहित असेल इंस्टाग्राम एज एक आहे प्रकरण किंवा फेसबुक फॉर दॅट मॅटर सोशल मीडिया यावरही बऱ्याच पद्धतीचं कॉन्टेंट क्रिएट होत आहे. त्यासोबतच चित्रपट हे माध्यम आहे, नाटक आहे आणि मालिका. तर हे सगळं जसं मी आधी म्हणालो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजगतेने आपण जगणं, आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व करणं काय होत आहे, संवेदनशीलपणे आपण ते प्रोसेस करू शकतो, आपण काय वाचतो आहे, हे हा सगळा ऐवज जेव्हा आपण

0: तयार करतो, त्यानंतर आपण हे बघू शकतो की आपल्याला या क्षेत्रात का यायचं आहे. बरीच कारण असू शकतात, काय ग्लॅमर आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, लोक एका पद्धतीने ट्रीट करतात या क्षेत्रातल्या व्यक्तींना. तर आपला वाय जो आहे, कारण जे आहे या क्षेत्रात यायचं, मला ते वाटतं की हे पक्क केलं पाहिजे आपण की आपल्याला का यावं असं वाटतंय. असू शकतं की मला प्रसिद्धी हवी आहे त्यामुळे मला जावं असं वाटतंय, किंवा खरंच असू शकतं की मला अभिनयाची आवड आहे, मी बरंच साहित्य वाचलेलं आहे आणि मला हे असं आवडतं की हे जेव्हा मी सादर करतोय कोणासून, तर ही सादर करण्यातली मजा आहे ती, ते मला आवडतंय, सादरीकरण मला आवडतं. आणि या क्षेत्रात येणं म्हणजे फक्त अभिनय करणं असं नाही, लेखन असू शकतं, दिग्दर्शन असू शकतं, तांत्रिक बाजू असू शकतात फिल्म मधल्या, मालिकेमधल्या, नाटकातल्या. तर का यायचं आहे हे नक्की असलं पाहिजे. आणि त्यासोबतच खरंच या फील्डमध्ये अस्थिरता खूप आहे, आज काम मिळेल उद्या मिळणार नाही, त्यामुळे याचं नियोजन पण नक्की असलं पाहिजे की तुम्हाला अस्थिरतेसोबत, तसं आपण जगतच असतो, पण या क्षेत्रातल्या अस्थिरतेसोबत आपण जगू शकतो आहे का, आपलं आर्थिक नियोजन आपण केलेलं आहे का, कारण काहीच सांगता येत नाही कोणाचं काय वर्क होईल. उद्या एखादी व्यक्ती जिचा खूप अभ्यास आहे, सुंदर अभिनय पण आहे, शिकून आली, तरी कामं मिळत नाहीये किंवा काही पुढे होत नाही. किंवा असं असू शकतं की एखादा रील स्टार आहे जो इंस्टाग्रामवर फेमस आहे आणि त्याला लगेच कुठले तरी ब्रँड किंवा कुठलं तरी प्रोडक्शन हाऊस त्याला काम. तर ही सगळी अस्थिरता डोक्यात ठेवून यातली आर्थिक बाजू लक्षात घेऊन आता प्रत्येकाचा तसा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे.
1: ओके,
0: पण हा या क्षेत्राबाबत या गोष्टी लक्षात ठेवून आपण यावं असा एक छोटा सल्ला देण्यात मी मोठा नाहीये, पण एक मित्र म्हणून मला असं सांगेल. पण त्याबरोबर मला हे नक्की वाटतं की पुन्हा मी त्या गोष्टीकडे बोलतोय की बऱ्याच लोकांनी खूप सुंदर लिखाण करून ठेवलेले आहेत, काही फिल्म्स तयार केलेले आहेत, काही नाटकं तयार केलेली आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं एक तंत्र आहे आणि ते शिकावं माणसाने, निदान त्या प्रोसेस मधून जावं, ते वाचावं, ते अनुभवावं, आपल्या आत त्याने काय होत आहे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्यात काय होत आहे. तर डोळसपणे या क्षेत्रात यावं.
1: येस, खूप महत्वाचा आणि अत्यंत छान पद्धतीने तू आपल्याच्या युवा मित्रांना सांगितलेस की हे क्षेत्र निवडताना मुळात कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवून निवडायला पाहिजे. सो मला असं वाटतं की आपला आजचा हा भाग जे कोणी ऐकत असतील आणि त्यांना अभिनय या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्यांना याचा अगदीच उपयोग होणार आहे. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि इतकी छान मुलाखत झाली आपली, मस्त गप्पा झाल्या, सो छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर कमिंग.
0: आणि थँक्यू सो मच आकाशवाणी, युवावाणी आणि वेगळ्या वाटा हा जो उपक्रम तुम्ही सुरू करतायत हा खरंच स्तुत्य आहे. आणि याच्या सगळ्या श्रोत्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला स्पेशली धन्यवाद, इथे मला बोलवलं आणि तुम्हाला असं वाटलं की मी जे काम केलंय ते चांगलं आहे, माझी मुलाखत आपण घेऊ शकतो. खरं तर मुलाखत देण्याइतपत मी मोठा नाही असंच मला वाटतं, पण मला खूप मजा आली इथे येऊन तुमच्याशी बोलायला आणि इथली कामाची पद्धत समजून घेताना. सो त्यासाठी मनापासून धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या वाटा या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा ही मालिका ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सुखी संसाराची बारा सूत्रे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. किशोर कदम यांचं हे गीत होतं, गायिका आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, नमस्कार कामगार मित्रांनो। कामगार सभा या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कामगार हे देशाच्या विकासात खूप महत्त्वाचे आहेत। उद्योगाचा पाया म्हणजे कामगार। विविध कारखाने, बांधकाम, शेती किंवा वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामगार अहोरात्र काम करत असतात। त्यामुळे कामगारांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे। आरोग्यामध्ये आपण शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे दोन्ही जर चांगलं असेल तर कामगारांची कार्यक्षमता नक्कीच जास्त असेल किंवा ते जे काम करतात ते नीट होईल यात शंका नाही। त्या दृष्टीनेच आज आपण कामगारांना एकूणच कोणत्या आरोग्यविषयक समस्या उद्भवतात किंवा कोणते आजार विशेषत्वाने होतात याविषयी जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर प्रतीक शहाणे यांना। डॉक्टर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत।
1: धन्यवाद।
0: श्रोते हो, आपण डॉक्टरांकडून हे सगळं जाणून घेणार आहोतच, त्याआधी मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय सांगते। डॉक्टर प्रतीक शहाणे हे MBBS MS ENT आहेत। गेली 13 वर्ष ते आरोग्य क्षेत्रात काम करतायत आणि गेली 3 वर्ष ते वालावलकर रुग्णालय डेरवण इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतायत। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आपण मुलाखतीकडे वळताना सुरुवातीलाच एकूणच कामगारांना शारीरिक कोणकोणत्या समस्या उद्भवतात याविषयी सांगा।
1: कामगारांना काम करत असताना सतत कारखान्यामध्ये खूप वेळासाठी उभे राहावे लागते, त्यामुळे त्यांना पायाचे त्रास उद्भवू शकतात। तसेच जास्ती वेळ बसल्या कारणाने त्यांना मणक्याचे व कमरेचे आजार तसेच मानेचे आजारही होऊ शकतात। धुळीमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास, नाकाची ॲलर्जी, त्वचेची ॲलर्जी या सगळे त्रास त्यांना उद्भवू शकतात। मी मुख्यतः कानना घसा तज्ज्ञ असल्या कारणाने माझ्याकडे जे कामगार येतात त्यांना कानना घशाचे त्रास असतात। जसे की मेटल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार यांना जास्त आवाजात काम केल्यामुळे कमी ऐकू येणे, बहिरेपणा लवकर येणे तसेच कानात सुई असा आवाज येणे हा त्रास त्यांना उद्भवू शकतो। त्याचप्रमाणे ॲलर्जीचा त्रास जो होतो तो धुळीमध्ये काम केल्यामुळे किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो, ज्यामुळे नाकातनं पाणी येणे, शिंका येणे, नाक चोंडणे असे त्रास त्यांना होऊ शकतो। तसेच त्वचेची ॲलर्जी म्हणाल तर त्वचेवरती पुरळ उठणे, त्वचा खाजणे, त्वचा लालसर होणे हे सर्व त्रास कामगारांना होत असतात। कामगार हे व्यसनाधीन जास्ती असतात, त्यांना तंबाखू, सिगरेट, बीडी या सर्वांचे व्यसन असते, त्यामुळे त्यांना तोंडाचे व फुफ्फुसांचा कर्करोगही जास्त प्रमाणात आढळतात।
0: विविध प्रकारच्या आजारांना एकूणच कामगारांना सामोरं जावं लागतं। आता आपण टप्प्याटप्प्याने असं सांगूया की ज्या कामगारांना उभ्याने काम करावं लागतं किंवा जड वस्तू उचलाव्या लागतात अशा कामगारांना होणारे आजार टाळण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना करावी।
1: बऱ्याच कामगारांना 8-8 तास उभा राहून काम करावे लागते। उभे राहून काम केल्यामुळे जो आपल्या शरीराचा रक्तस्राव आहे तो खाली पायाकडे साचल्या जातो आणि त्यामुळे बऱ्याच कामगारांना व्हेरिकोज व्हेन्सचा आजार होऊ शकतो। या आजारामुळे अशुद्ध रक्त जे पायापासून हृदयापर्यंत जातं ते खाली पायांमध्ये साठल्या जाते आणि त्यामुळे पाय काळसर पडणे, पायामध्ये दुखणे, पाय सुजणे असा त्रास कामगारांना होत असतो। अशा कामगारांनी ज्यांना 7-8 तास कारखान्यामध्ये सतत उभे राहायचे आहे त्यांनी विशिष्ट प्रकारचे मोजे घालणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे घरी असताना पायवर करून झोपणे किंवा पायाचे नियमित व्यायाम करणे हे अतिशय गरजेचे आहे। बऱ्याच कामगारांना उभे राहिल्यामुळे टाचदुखीचाही त्रास होत असतो, कारण की या कामगारांचे वजनही जास्ती असते आणि टाच तेवढा भार पेलू शकत नाही, त्यामुळे आपल्याला वजन नियंत्रित करणे तसेच पायात व्यायाम केल्यास टाचदुखीचाही त्रास कमी होऊ शकतो।
0: डॉक्टर, हे झालं उभं राहून काम करणाऱ्या

0: कामगारांना ज्या समस्या येतात त्यांच्याविषयी. पण काही वेळा आपण बघतो की रस्त्यावरचे कामगार असतील किंवा अनेक ठिकाणी जड वस्तू उचलाव्या लागतात कामगारांना, त्यांना विशेषत्वाने कोणते आजार होताना आढळतात?
1: जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावेच लागणार. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जे काम आहे ते करणे अतिशय गरजेचे आहे. पण जड उचलल्या कारणाने आपल्याला पोटाच्या समस्या जसं की हर्निया होऊ शकतो, आणि हर्निया टाळण्यासाठी जास्ती जड न उचलणे, थोडं थोडं उचलणे, त्याचप्रमाणे जास्ती चक्रा मारून जर आपण थोडा सामान नेऊ शकू तर ते जास्ती सोयीस्कर पडेल. त्याचप्रमाणे हाडांची झीज तर आता सगळ्यांचीच होतीये, कारण की आपण जो आहार आणि विहार करतो आहोत त्यामध्ये कॅल्शियम कमी आहे, दूध ओरिजिनल आहे की नाही माहीत नाही, भेसळयुक्त पण आजकाल मिळतंय, तर या सगळ्या गोष्टी तर आहेत. तर आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, उन्हात दररोज 10 ते 20 मिनिटं चालणे आणि दररोज नियमित व्यायाम केला तर आपल्याला या गोष्टींपासून बचाव करता येईल.
0: हे झालं आता कष्टाची कामं करणाऱ्यांचं आपण म्हणू. पण आज बैठक काम करणाऱ्या कामगारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. ते एकदा ऑफिसमध्ये येऊन बसले की 8-8, 9-9 तास बसून काम करावं लागतं, समोर लॅपटॉप वगैरे असतो. कोणकोणत्या समस्या जाणवतात बैठक काम करणाऱ्या कामगारांना किंवा बैठक काम करणाऱ्या माणसांना, आणि मग त्यावर त्यांनी काय उपाय केले पाहिजेत?
1: आजकाल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचं युग आहे. बऱ्याच कामगारांना 8-8, 9-9 तास बसून काम करावे लागते आणि त्यांना कॉम्प्युटरच्या समोरून उठताही येत नाही. अशा कामगारांना मेनली मणक्याचे आजार, मानेचे आजार हे आजार होत असतात. त्यासाठी कामगारांनी एक लक्षात ठेवावे की काम करताना 2 तासानंतर 5 ते 10 मिनिटाची विश्रांती घ्यावी. विश्रांती म्हणजे जागेवरनं उठण्याची गरज नाही, पण फक्त आजूबाजूला बघणे किंवा थोडी मान हलवणे, यामुळे मानेवरती व कमरेवरती येणारा जो भार आहे तो कमी होईल. त्याचप्रमाणे बैठे काम करणाऱ्यांमध्ये वजन वाढणे, पोट सुटणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी आहार आणि विहार व्यवस्थित ठेवला पाहिजे. वेळच्या वेळ जेवण करणे, दररोज व्यायाम करणे, काही न जमल्यास कमीत कमी 40 मिनिटे चालणे हे जरी केले तरी त्यांचे वजन नियंत्रणात राहील व पोटाचा त्रास त्यांना काही होणार नाही. सतत कॉम्प्युटर व लॅपटॉप बघून डोळ्याचाही त्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी 10 मिनिटाची विश्रांतीमध्ये इतकं लांब होईल तितकं लांब बघणे आणि हिरव्या गोष्टींकडे बघितल्याने डोळ्याला आराम मिळू शकतो. तर जनरली हिरव्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावे, जसे की घरामध्ये छोटा फ्लावर पॉट किंवा एक झाड ठेवू शकता ज्याच्याकडे तुम्ही 10 मिनिटांनी त्याच्याकडे बघून तुमच्या डोळ्यांना तुम्ही आराम देऊ शकाल.
0: बरोबर. एका विशिष्ट पोझिशन मध्ये त्यांना खूप वेळ बसावं लागतं आणि त्यामुळे ही समस्या त्यांना उद्भवू शकते, पण थोड्या वेळानंतर त्यांनी ती आपली पोझिशन बदलली तरी त्यांना खूप त्याचा उपयोग होऊ शकेल. आता एक मोठा कामगार वर्ग असा आहे की जो केमिकल इंडस्ट्रीमध्ये रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे, त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. काय सांगाल त्यांच्याविषयी? कोणत्या समस्या त्यांना प्रकर्षाने उद्भवतात? काय काळजी घेतली पाहिजे तिथे प्लांटवर वगैरे काम करताना?
1: रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मुख्यतः ऍलर्जीचा त्रास होतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना नाकाची व त्वचेची ऍलर्जी खूप कॉमन आहे. नाकाची ऍलर्जीमध्ये त्यांना शिंका, नाक चोळणे, नाकातनं पाणी येणे या गोष्टी, डोळे लाल होणे या सर्व त्रासांना त्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे त्वचेच्या ऍलर्जीमध्ये पुरळ उठणे, त्वचा लाल पडणे, त्वचा खाजणे हाही त्रास त्यांना सहन करावा लागतो. यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारचे ऍप्रन घालणे, टोपी घालणे, हातमोजे, पायमोजे घालणे, शक्य झाल्यास बूट सॉक्सचा वापर करणे या सर्व गोष्टी त्यांनी केल्या तर आपल्या त्वचा आणि नाकातनं होणारी ऍलर्जी पासून आपण बचाव करू शकतो. त्याचप्रमाणे डोळ्यासाठी त्यांनी गॉगल लावला किंवा चष्मा लावला तर अतिशय उपयुक्त ठरू शकते. रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रसायनाच्या दुष्परिणामांपासून जो शरीरावरती घात होतो तो अतिशय हळुवारपणे होत असतो, तर दरवर्षी आपला मेडिकल चेकअप करून घेणे खूप गरजेचे आहे, कारण की जो शरीरावर घात होत असतो रासायनिक कारखान्यांमधनं तो अतिशय हळुवार असतो आणि त्याला आपल्याला दरवर्षी त्याला चेक करणे गरजेचे आहे.
0: पण आपण बघितलं तर एक मोठा कामगार वर्ग ज्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा असतात, पुरुषही असतात, तर बांधकाम विभाग असेल किंवा रस्ते बांधणी असेल ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर ही लोक काम करत असतात जी उघड्यावरच असतात. त्यांच्या आरोग्याच्या समस्या अजूनच वेगळ्या असतील. त्यांना विशेषत्वाने कोणत्या समस्या जाणवतात?
1: बरेच कामगार हे रोड बनवण्यामध्ये आणि खूप उन्हात काम

0: करत असतात. खूप उन्हात काम जास्ती वेळ काम केल्याने त्यांना अचानक स्ट्रोक येऊ शकतो व ते अचानक बेशुद्ध होऊन पडू शकतात. अशा कामगारांनी सतत पाणी पिणे, स्वतः हायड्रेटेड म्हणजे पाणीजन्य पदार्थ जास्तीत जास्त सेवन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्यांना पावसात भिजल्यामुळे, पाऊस कानात गेल्यामुळे कान गळणे, कान दुखणे याही गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांना सिमेंटच्या सतत सहवासात असल्यामुळे हात झिजणे, हाताला खरचटणे, हाताला लागणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यांना त्वचेची पण काळजी घेतली पाहिजे. ज्या स्त्रिया कामगार आहेत त्यांना, ज्यांना ओझं वाहून न्यावं लागतं, अशा स्त्रियांनी ओझं वाहून नेल्यानंतर त्यांना पाठदुखी, कंबरदुखी हे आजार होऊ शकतात. तर त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा घरी शांत असाल त्यावेळेस त्यांनी पाठीचे व कमरेचे व्यायाम केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळी असेल त्यावेळेस त्यांनी कमी ओझं वाहून नेणे किंवा दुसरं काही काम करणे, असं केल्यास त्यांना मासिक पाळीचाही त्रास होणार नाही. प्रेग्नंट स्त्रियांनी विशिष्ट कालावधीत काम करणे टाळावे, जसे की 7, 8, 9 महिन्यात शक्यतो काम टाळलं तर चांगलं राहील, कारण की ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य आहार घेणे खूप गरजेचं आहे, जसे की त्यांच्यात रक्तस्राव जास्ती होऊ शकतो, त्यामुळे त्यांना वीकनेस येऊ शकतो, थकवा जाणवू शकतो, अशा स्त्रियांनी आहार व्यवस्थित घेणे गरजेचे आहे.
1: मी आता याच मुद्द्यावर येणार होते. शारीरिक समस्या ह्या फक्त कामानेच नाही, तर अनेक वेळा आपण बघतो की कामगारांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अनिश्चित असतात, म्हणजे ठराविक विशिष्ट वेळी 12 ते 1 ह्यामध्येच त्यांना वेळ मिळतोच असं नाही खाण्यासाठी, किंवा आजकाल शिफ्ट मध्ये काम करणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मग वेळेवर जेवण न जेवल्यामुळे अनेक समस्यांना परत तोंड द्यावं लागतं, की ज्या शारीरिक म्हणजे पोटाचे विकार असतील, अपचन असेल, ऍसिडिटी असेल, यांना कामगारांना सामोरं जावं लागत असेल. हे सगळं चक्र बिघडल्यामुळे कोणकोणते आजार उद्भवतात कामगारांना आणि त्यांनी त्याच्यावर काय उपाययोजना करावी?
0: तुम्ही अगदी बरोबर म्हणलात. जे आपल्याला काम दिलंय ते तर आपल्याला करावंच लागणार, मग ते शिफ्ट मध्ये असो नाईट शिफ्ट असो. आपल्याला असं सांगून चालणार नाही की मी नाईट शिफ्ट करू शकत नाही, आपल्याला शिफ्ट मध्ये काम करावंच लागणार. आणि शिफ्ट मध्ये काम करत असताना 8-8, 10-10 तास आपल्याला ते काम करावं लागतं आणि मग आपल्या जेवणाच्या वेळा बदलतात आणि त्यामुळेच कामगारांना अपचन, बद्धकोष्ठता, त्याचप्रमाणे ऍसिडिटीचा त्रास हा कामगारांमध्ये अतिशय कॉमन असतो. अशा कामगारांनी जितकं होईल तितके वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. तसेच त्या कारखानदारांनी त्यांना जेवणासाठी विशिष्ट वेळेस जर विश्रांती किंवा सुट्टी दिली तर अतिशय योग्य होईल. ज्या कामगारांना हे शक्य नसेल तर त्यांनी जितकं जमेल तितकं वेळेवर जेवणाचा प्रयत्न करावा. भरघोस जेवण करणे म्हणजे भरपेट जेवण करणे त्यांनी टाळावे. शक्यतो थोडी भूक ठेवून आपण जेवण केल्यास आपल्याला अपचनाचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे जेवण झाल्या झाल्या लगेच आडवे न होता, म्हणजे लगेच झोप न घेता जर तुम्ही 2 तास बसून राहिले किंवा चालले तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे तुम्ही नाईट शिफ्ट मध्ये जर काम करत असाल तर निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास मुख्यतः कामगारांना होतो. यासाठी कामगारांनी सलग 6 तास झोप घेणे गरजेचे आहे, मग ती दिवसभरात कधीही घेऊ. बऱ्याच कामगारांना असं वाटतं की मी नाईट शिफ्ट केली आहे, मग सकाळी 2 तास झोपतो, परत दुसरीकडे कुठेतरी काम करतो आणि परत मग 2 तास झोपतो. अशाने काय होतं की झोप पूर्ण होत नाही आणि मग निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास त्यांना संभवतात. तर त्याच्यामुळे त्यांनी दिवसभरात सलग 6 तास कधी पण घेतली तर चालेल. तसे तर 8 तास झोप गरजेचे आहे, पण कमीत कमी 6 तास सलग घेणं गरजेचे आहे.
1: डॉक्टर, मगासपासून आपण शारीरिक श्रम आणि मग त्या अनुषंगाने उद्भवणारे आजार याविषयी बोलतोय, पण आज जर आपण असं बघितलं, शारीरिक श्रम तर आहेतच, आज खूप स्पर्धा आहे, टार्गेट ओरिएंटेड काम सुद्धा खूप जणांना करावं लागतंय, ज्याच्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतंय. मानसिक ताणतणावाचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, की जे आपल्याला लगेच दिसत नाहीत पण ते सायलेंटली होत असतात?
0: आजकालचं जग हे स्पर्धेचं जग आहे, टार्गेट अचीव करण्याचं जग आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट अचीव करणं तर अनिवार्यच आहे आणि हे टार्गेट अचीव करत असताना आपल्या मनावरती खूप परिणाम होत असतात, मनावरती खूप ताण येत असतो. अशा ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या आजूबाजूला आपण बघतोच आहेत की बीपी, डायबेटीस आणि हृदयाचे आजार असलेले अतिशय जास्ती रुग्ण उद्भवतात. ह्याचे मुख्य कारणच ताण आहे. तर आपला ताण कमी करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आपण घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद केला पाहिजे. जर घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद नसेल तर कमीत कमी आपले मित्र परिवार किंवा नातलग यांच्याशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. त्याच

0: त्याप्रमाणे ध्यानाचे खूप महत्व आहे. जर तुम्ही सकाळी 1-5 ते 10 मिनिटं ध्यान केले तर तुमची एकाग्रता तर वाढतेच, शिवाय तुमचा ताणही कमी.
1: आरोग्य नीट राहावं यासाठी व्यायाम करणं आलंच, योग्य वेळी आहार करणं, तो योग्य आहार करणं की ज्याने आपल्याला पोषित घटक मिळतील. पण त्याचबरोबरीनं विशिष्ट वया एक टप्पा ओलांडून गेला की कामगारांनी जास्त काय काळजी घेतली पाहिजे, वर्षातून कोणत्या तपासण्या ह्यांनी करून घेणं अनिवार्य आहे.
0: आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलात. आजकाल लोकांना असं झालंय की मी आता फक्त 20 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, मला काय होणार. पण तुम्ही जर बघाल तर आज 30ल्याही लोकांना हृदयाचा त्रास, हृदयाचे झटके उद्भवतात. पण तुम्ही जर पाहिलं तर जनरली 50 पर्यंत आपण सुदृढ असू शकतो शारीरिकरित्या, जर का आपण जास्ती ताणतणाव घेतला नाही तर. आणि 50 नंतर पण तुम्ही सुदृढ असाल, पण त्याच्यासाठी तुम्हाला 50 नंतर नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे, नियमित आपला एक डॉक्टर फिक्स करून ठेवणे आणि त्यांच्याशी दर महिन्याला, दर 6 महिन्याला व्हिजिट करून आपल्या शरीराची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बरेच कामगार आता जागरूक झाले आहेत, ते आपल्यासारखा रेडिओतला कार्यक्रम किंवा टीव्हीचा कार्यक्रम, आरोग्यविषयक वृत्तपत्रातील आरोग्यविषयक बातम्या या सर्व वाचून बरेच कामगार हे आता आपल्या आरोग्याविषयी जागरूक झाले आहे. पण मला आज एक महत्वाचा संदेश द्यायचा आहे की आरोग्यविषयक गोष्टी ऐकून किंवा आरोग्यविषयक गोष्टी वाचून मनाने कुठलीही तपासणी करू नये. आपण आपल्या नियमित डॉक्टरांना भेटून दर 6 महिन्याला डॉक्टरांकडनं तपासणी करून मग जे आपल्याला तपासण्या लागतील त्या करून घेणे गरजेचे आहे. तसेच कामगारांना आपल्या कारखान्यांमध्ये दरवर्षी मेडिकल चेकअप होत असतो, त्या मेडिकल चेकअपमध्ये आपली वैद्यकीय तपासणी पूर्ण करून घ्यावी. त्यामध्ये काहीही बिघाड आढळल्यास किंवा त्यामध्ये काहीही रोग आढळल्यास आपण त्याचा त्वरित इलाज करणे गरजेचे आहे.
1: आपण मगासपासून शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याविषयी सुद्धा बोलतो आहोत. जर तुम्हाला शरीर चांगलं ठेवायचं असेल तर तुमचं मन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांना मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतंय. कधी कधी ते त्यांना कळतही नसतं की आपल्याला नक्की काय त्रास आहे म्हणून असं होतंय. तर मग ताणतणावांमुळे कोणते शारीरिक आजार उद्भवू शकतात आणि मग ते टाळण्यासाठी काय करावं?
0: मी आता म्हणल्याप्रमाणेच बरेच कामगार आता जागरूक झालेत, आरोग्यविषयक वृत्तपत्र मधील लेख वाचून जागरूक होत आहेत. पण बऱ्याच जणांना असं होतं की मी हे वाचलं म्हणजे आता ते मला होणारच, आणि हे जे आहे हे मानसिकरित्या आपण जे कमकुवत झालो आहोत, ज्या प्रकारे आपण समजा आता मी व्हेरिगोस वेन बद्दल सांगितलं आणि मग मी आता 7-8 तास उभं राहतोय मग मला हा आजार होणारच, तर असं काही नसतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली आणि तुमच्या शरीराची रचना प्रत्येकाची वेगळी असते तर मानसिकरित्या आपण कमकुवत न होता, मानसिकरित्या आपण दररोज म्हणलं पाहिजे की मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे आणि मी दररोज व्यायाम करतो तर मला काहीही होणार नाही. तर आपण जर असा दररोज आपण जप केला तर मला असं वाटतं की आपण मानसिकरित्या जर सुदृढ झालो तर आपल्याला शारीरिक काहीही त्रास उद्भवणार नाही. तर मानसिकरित्या सुदृढ होण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही दररोज ध्यान करणे, प्राणायाम करणे, आपल्या घरच्यांशी मोकळेपणाने बोलणे व घरात आनंदाचे वातावरण ठेवणे गरजेचे आहे.
1: त्यामुळे मन शांत असेल तर शरीर काम करायला नक्कीच साथ देतं. त्यामुळे तन मन ह्या दोन्ही गोष्टी कामगारांसाठी खूप महत्वाच्या आहेत. डॉक्टर, आपण मगासपासून वेगवेगळे कामगारांना उद्भवणारे आजार आणि ते होऊ नयेत म्हणून त्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी बोलत आहोत. तरीही शेवटी, मुलाखतीच्या शेवटी जाता जाता तुम्ही आपल्या सगळ्या कामगार मित्रांना काय सांगाल?
0: तर कामगार मित्रांनो, आता तुम्ही दररोज दिनक्रम आपला ठरवून द्या, ज्यामध्ये तुम्ही सकाळी व्यायाम करणे, ध्यान करणे, प्राणायाम करणे, तसेच वेळच्या वेळी जेवण करणे, जितके शक्य होईल तितक्या लवकरात लवकर झोपणे, व्यवस्थित झोप घेणे, आपल्या मित्रपरिवाराबरोबर गप्पा मारून तसेच घरच्यांबरोबर मोकळेपणाने संवाद साधून आपलं मन मोकळं करणे, या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं शारीरिक तुम्ही स्वस्थ व्हाल, त्याचप्रमाणे मानसिकरित्याही तुम्ही सुदृढ व्हाल. दररोज आपण जप करावा की मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, असं जर तुम्ही जप केला तर तुम्हीही स्वस्थ राहाल व तुम्ही निरोगी जीवन जगाल. आणखीन मी एक सांगू इच्छितो कामगार मित्रांना की थोडेसे आपल्या शरीरात जर बदल झाले, ज्याप्रमाणे की हात जड पडणे किंवा हाताला मुंग्या येणे, कंबर दुखणे, मान दुखणे, पोट दुखणे, डोळ्यांना पाणी येणे, या सर्व गोष्टी झाल्या तर परस्पर मेडिकलमध्ये न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावे, जेणेकरून त्यांना

0: मोठे आजार उद्भवू शकणार नाहीत.
1: खूप मोलाचा सल्ला आहे डॉक्टर की काहीतरी झाल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काहीतरी होतंय याची जाणीव झाल्यावरच जर तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचलात तर लवकर उपचार होऊ शकेल, एखाद्या आजाराचं लवकर निदान होईल आणि मग पुढचा संभाव्य मोठा धोका टाळता येईल. डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि अगदी सोप्या शब्दात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आमच्या कामगार बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमच्या तमाम श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: तुम्ही मला कामगारांच्या आरोग्याविषयी बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे आभार मानतो. धन्यवाद.
1: कामगार मित्रांनो, कार्यक्रमातून तुमचा निरोप घेताना तुम्हाला ऐकवते हे एक छानसं गाणं.

श्रोते हो, याबरोबरच कामगार सभा या कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: संगीता चितळे यांनी गायलेलं मंगेश वाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अभिजित राणे. आमची या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खड़गे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणी 13 गुन्हे दाखल झाले होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: यह विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्र गान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्या के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे.

0: सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थ मुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
1: एकीकडे ड्रग्स वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तीनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची.
0: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात SDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस. जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

आपण ऐकत होतो स्वच्छ भारत अभियान गीत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, देशभरात विविध परीक्षांमधल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि युवा वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर लोकसभेनं काल सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. या सुधारित विधेयकात 10 वर्षांपर्यंत कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंत दंड, शिवाय जलद तपास आणि विशेष फास्ट्रॅक न्यायालयांद्वारे वेळेत खटले निकाली काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून या नव्या कायद्याच्या तरतुदीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, 2024 मध्येही या विषयावर कायदा अस्तित्वात होता. मात्र 2026 सुधारणा विधेयकात शिक्षा आणि अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात आली आहे. या बदलांमागचा कायदेशीर उद्देश आणि त्याचा परिणाम याविषयी विधिज्ञ ऍडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: या मूळ कायद्याचं प्रयोजन हे सार्वजनिक परीक्षेतील अनुचित प्रकार थांबवणे आणि असे प्रकार करणाऱ्या व्यक्तीला, समूहाला, गटाला अथवा संस्थांना कठोर कारवाई करून परीक्षा यंत्रणेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवणे, ती वाढवणे असा होता. हा कायदा भारतभर लागू आहे. अलीकडेच पेपर फुटीचे काही प्रकार समोर आले आणि अशा प्रकारांमुळे सार्वजनिक परीक्षांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यावर उपाययोजना म्हणून जो मूळ कायदा या विषयातला आहे त्यावर सुधारणा आणि दुरुस्ती करणे आवश्यक झालं होतं. ही दुरुस्ती करण्यासाठी कालचे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले. यातील महत्वाच्या सुधारणा ज्या सुचवल्यात त्या अशा आहेत. एक म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना आता या प्रकारच्या खटले चालवण्यासाठी विशेष द्रुतगती न्यायालय स्थापन करण्याची परवानगी दिली आहे. दुसरं म्हणजे या न्यायालयांनी या प्रकरणांची रोजच्या रोज सुनावणी घ्यायची आहे आणि 3 महिन्याच्या आत निकाल द्यायचा आहे. तिसरं म्हणजे अशी प्रकरणं तपास यंत्रणांनी 2 महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचं दोषारोप पत्र दाखल करायचं आहे. त्याच्यापुढे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना या कायद्याखालील प्रकरणं चालवण्यासाठी विशेष अभियोक्ता नेमण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी मूळ कायद्यात जो कारावास आणि दंड याविषयीची प्रयोजन होतं त्यामध्ये आता या सुधारणेने वाढ केली आहे. आता 5 ते 10 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखापर्यंतचा दंड प्रस्तावित आहे. या प्रकरणातील निकालाविरुद्ध जे अपील होईल ते उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार आहे आणि ते त्यांनी 3 महिन्यात निकाली काढायचं अशी तरतूद केली आहे.
0: श्रोते हो, प्रश्नपत्रिका फुटीमागे संघटित रॅकेट, सायबर तंत्रज्ञान आणि संस्थात्मक संगनमत असल्याचं अनेक तपासातून समोर आलं आहे. याकरता नव्या कायद्यातील तरतुदी पुरेशा आहेत का हे ऍडव्होकेट अभय आपटे यांच्याकडून जाणून घेऊया.
1: एक नक्की आहे की तपास आणि निकाल या दोन्ही प्रक्रियांसाठी डेडलाईन दिलेली असल्यामुळे जलद न्याय मिळवण्याच्या दृष्टीने या तरतुदी परिणामकारक नक्कीच होऊ शकतील. मात्र त्याचबरोबर अशा डेडलाईन जिथे दिलेत अशा ठिकाणी सुद्धा अशा सर्व लोकांची नियुक्ती होणं, वेगळ्या न्यायालयाची नियुक्ती होणं, वेगळ्या तपासी अंमलदाराची नियुक्ती होणं, या प्रशासकीय कामात अनेक वेळा गडबड होऊ शकते, अनेक वेळा वेळ गेल्याची उदाहरणं आहेत. मला वाटतं त्या दृष्टीने ती अंमलबजावणी अतिशय महत्वाची ठरणार आहे. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये अनेकदा संघटित रॅकेट, तांत्रिक माध्यम किंवा संस्थात्मक संगनमत दिसून येतं हे खरं आहे आणि हेच अलीकडच्या प्रकरणातही सापडलेलं आहे. ह्या नव्या विधेयकामध्ये किंवा ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा दंड, त्याचबरोबर अशा संस्थांना काम करण्यापासून बंदी अशा तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदींमुळे निश्चितच एक प्रकारचा वचक निर्माण होऊ शकतो आणि पारदर्शक परीक्षा राहण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिला पुष्टी मिळू शकते. मात्र ह्यात एक गोष्ट महत्वाची आहे की विधेयक होणं, यापुढे जाऊन कायदा होणं याहीपेक्षा काय महत्वाचं आहे की त्याची अंमलबजावणी झाली आणि काही दोषींना खूप कठोर शासन झालं हे दिसणं हे जनमानसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता अस्तित्वात असलेल्या केसेस सुद्धा जर खूप लवकर हाताळून त्याची गुणदोषावर जर शिक्षा झाली तर त्याचा मेसेज, त्याचा एक प्रकारचा प्रभाव हा यावर जास्त पडण्याची शक्यता आहे.
0: श्रोते हो, परीक्षा गैरव्यवहाराबाबत आता 0 टॉलरन्स धोरण आहे. विविध राज्यांमध्ये आधीपासूनच वेगवेगळे कायदे आहेत, मात्र या राष्ट्रीय

0: कायद्यामुळे काय घडेल हे ऍडव्होकेट अभय आपटे यांनी स्पष्ट केलं.
1: या विधेयकानुसार ज्या सुधारणा मूळ कायद्यात आल्यात त्यातून सरकारने हे दाखवून दिलंय की अशा सार्वजनिक परीक्षेमधल्या गोंधळाबाबत सरकार कोणची हयगय करणार नाही किंवा झिरो टॉलरन्स ही त्यांची याबाबतची धोरण आहे. पण ही घोषणा प्रत्यक्षात येणं खूप महत्वाचं आहे. यासाठी कायदेशीर तरतुदी नक्कीच झाल्यात. पण आता हाही एक मुद्दा पुढे येतो की प्रत्येक राज्य असं म्हणतंय की आमचं काम आमच्या तरतुदीनुसार चालेल. मात्र ही जी सुधारणा आहे त्यामध्ये या करण्यात आलेल्या सुधारणा प्रस्तावित सुधारणा या गोष्टी पॅन इंडिया म्हणजे भारतभरासाठी लागू पडणार आहेत. आणि त्यामुळे जर तुम्ही एकत्र परीक्षा घेताय किंवा कुठलीही सार्वजनिक परीक्षा घेताय तर याबाबत भारतभर एकच नियम लागू व्हायला हवा. याला कारण मग त्यातून पळवाटा शोधणं कोणाला सोपं होणार नाही आणि मग त्यासाठी अशा प्रकारची सुधारणा निश्चित काम करेल आणि भारतभरासाठी पारदर्शक परीक्षा आणि पारदर्शक पद्धत ही अस्तित्वात येईल असं या सुधारणांमुळे वाटतंय. अर्थात यासाठी काही तांत्रिक अडचणी निश्चित येतील. याविषयी काही लोक न्यायालयात उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करतील आणि या सगळ्यांची मग त्या कायद्याची जी काही गुणात्मक त्याचं जे काही ऑन मेरिट्स प्रपोजिशन आहे ते लोकांसमोर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वत्र लागू होणाऱ्या तरतुदी हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आणि मग कुठल्या तरी दोन राज्यांमधले मतभेद केंद्रामधले आणि राज्य

0: मग त्यासाठी अशा प्रकारची सुधारणा निश्चित काम करेल आणि भारतभरासाठी पारदर्शक परीक्षा आणि पारदर्शक पद्धत ही अस्तित्वात येईल असं या सुधारणांमुळे वाटतंय. अर्थात यासाठी काही तांत्रिक अडचणी निश्चित येतील. याविषयी काही लोक न्यायालयात, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करतील आणि या सगळ्यांची मग त्या कायद्याची जी काही गुणात्मक, त्याचं जे काही ऑन मेरिट्स प्रपोजिशन आहे ते लोकांसमोर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वत्र लागू होणाऱ्या तरतुदी हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आणि मग कुठल्या तरी दोन राज्यांमधले मतभेद, केंद्रामधले आणि राज्यामधले मतभेद हे राहणार नाही.
1: श्रोते हो, कोणताही कायदा समाजात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यावरच यशस्वी ठरतो. या नव्या सुधारणा विधेयकामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल का, याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं मत जाणून घेऊया.
2: दोन गोष्टी अशा आहेत त्याच्यातल्या की ज्यावेळेला अशा प्रकारचे गैरप्रकार होता त्यावेळेला त्याचा जो टार्गेट ऑडियन्स असतो, म्हणजे जसं आपल्याकडे तीन परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले आणि मग त्या परीक्षांशी संबंधित जे लोक असतात त्यांना थोडस त्यांचं भवितव्य सांगलेलं असतं, त्यामुळे त्यांना थेट त्याचा परिणाम होतो. त्याशिवाय एकूण विद्यार्थी वर्ग म्हणून जे वेगळ्या परीक्षा देतात त्यांचाही मनोबलावर परिणाम होतो. त्यामुळे आत्ता जे बिल आहे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आहे. म्हणजे काय, तर 2024 साली पण अशा प्रकारचं विधेयक आणलं गेलं होतं आणि त्यानंतर आता 2 वर्षांनी आपल्याला हे आणायची वेळ आली. याचा अर्थ काय, तर 2 वर्षांमध्ये पुन्हा गैरप्रकार झाले, म्हणजे आधी केलेल्या उपाययोजना पुरेशा नव्हत्या म्हणून तर हे बिल आणावं लागलं. पण या बिलामध्ये जे लोक त्याच्यामध्ये सापडतील किंवा जे गुंतलेले असतील त्यांना अतिशय कडक शिक्षेचं प्रावधान आहे. म्हणजे थेट तुरुंगात जातील, त्याच्यानंतर 1 कोटी रुपयाचं म्हणजे दंडात्मक तरतूद वाढवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 10 कोटी 1 कोटी जेल. त्याच्यानंतर दुसरा भाग त्यातला असा आहे की या परीक्षांच्या संदर्भामध्ये पारदर्शकता येणं हा पण एक त्यातला विषय आहे. जसं हे कडक उपाय जे आहेत, म्हणजे बिल जे आणलेलं आहे किंवा विधेयक जे आहे त्याच्यामुळे काय होतं, तर सगळ्या देशाचं लक्ष लागण्याचं कारण असं की जंतरमंतरवर जे आंदोलन झालं त्यामुळे अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. अगदी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही झालाय. त्यामुळे आता देशाचं लक्ष त्याच्याकडे लागल्यानंतर ज्यावेळेला या सगळ्या बातम्या कालपासून येत आहेत प्रसारमाध्यमातनं आणि एकूणच सर्व वृत्तपत्रातनं, टीव्ही चॅनेल्सवरनं, त्यामुळे त्या परीक्षेशी संबंधित सगळ्याच लोकांना, कारण असं आहे की ते संसदेत ज्यावेळेला विधेयक मंजूर होतं त्यावेळेला तो देशाचा कायदा होणार आहे आणि आता तो कायदा इतका कडक होणार आहे की त्या कायद्यामुळे अशा प्रकारचा गैरप्रकार कोणी केला, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्यातले घटक की क्लासेस चालवणारे लोक असतील किंवा त्या यंत्रणेतलेच काही लोक असतील किंवा काही त्यातले वेस्टेड इंटरेस्ट असलेले दलाल असतील, त्या प्रत्येकाला याची कडक आता जाणीव आहे की आता आपली काही खैर नाही. त्यामुळे जर कडक कायदा केला असेल आता आणि जर तशी धारणा त्या प्रत्येक घटकाच्या मनामध्ये असेल तर विद्यार्थी वर्गाला 100% दिलासा मिळेल. फक्त आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास इतका उडत चाललाय की वारंवार अशा घटना घडतात म्हणून, म्हणजे होतं कसं की एक परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा असेल आणि इतर समजा AICTE पूर्वी घ्यायचं तशी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, ऑर्डिनरी मेडिकलची असेल, त्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या होतात त्या अगदी इतर कुठल्याही परीक्षा असतील तर त्या सगळ्या परीक्षांचा लाभार्थी जे आहेत, ज्या परीक्षेला बसणारे जे इच्छुक लोक आहेत, महत्वाकांक्षी लोक जे आहेत, त्या परीक्षातून उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत येऊ पाहणारे किंवा वैद्यकीय प्रवेशाला ऍडमिशन घेणारे, अभियांत्रिकीला प्रवेशाला घेणारे किंवा अगदी संरक्षण दलांच्या परीक्षा देणारे सुद्धा असतात काही पातळ्यांवर, तर या सगळ्या समाज घटकांमध्ये आतापर्यंत जो एकूण परीक्षा पद्धती म्हणजे काही खरं नाही तर किती ट्रान्सपरंट आहे, कशी होईल, काय होईल, तर आता जी कडक प्रावधान केलंय त्याच्यामुळे त्या सर्वच लोकांना असं निश्चितपणे वाटेल, त्यांना हा दिलासा नक्की मिळेल की आता याच्यामधले गैरप्रकार 100% कमी होतील किंवा कदाचित गैरप्रकार खूपच कमी प्रमाणात होतील तर अपवादात्मक होतील आणि झाले तर त्याचा जो परिणाम असेल, फटका बसणारा असेल, तो अतिशय कमी पातळीवरचा असेल. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला असं काय होणार नाही, कुठेतरी एखाद्या केंद्रावर काहीतरी झालं वगैरे होईल, म्हणजे त्याचा ओव्हरऑल परीक्षार्थींवर परिणाम होणार नाही असा लोकांना दिलासा नक्की मिळेल असं मला वाटतं आत्ताचा जो कडक कायदा केला त्याच्यामुळे.
1: श्रोते हो, कठोर शिक्षेबरोबरच परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सकडून काय अपेक्षा आहेत याविषयी पत्रकार शैलेंद्र परांजपे यांचं विश्लेषण ऐकूया.
2: बघा, 2-3 पातळ्यांवर विचार केला पाहिजे. नंदन निलेकणी हे कोण आहेत, आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामधले ते सगळ्यात मोठे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत असलेलं नाव आहे, म्हणजे ते इन्फोसिसचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते वगैरे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आधार कार्ड जे आपण आज वापरतो, म्हणजे आज आधार कार्डच्या मुळे जी काही देशात क्रांती झाली आहे सगळीकडे आधार एकच युनिक नंबर आपल्याला मिळाल्या माणसाला, तर त्या आधार कार्डच्या सगळ्या मोहिमेमध्ये नंदन निलेकणी होते. परंतु नंदन निलेकणी हे नाव असं आहे की जे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, त्यांना या सगळ्या टास्क फोर्सच्या गठीत केलं, त्याचे प्रमुख पद दिलंय,

0: त्यामुळे अर्थातच तंत्रज्ञानाधारित किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन काहीतरी सोल्युशन येईल हा एक भाग, आणि त्यातनं काय होईल तर ही संपूर्ण परीक्षा आहे ती एकीकडे तंत्रज्ञानावर आधारित अशी केली जाईल की पारदर्शक पद्धतीने होईल, आणि त्याच्यामध्ये आता जे परीक्षेत गैरप्रकार झाले म्हणजे पेपर फुटला, आता या नंदन निलेकरांच्या टास्क फोर्स तंत्रज्ञानाधारित असं काहीतरी त्या परीक्षेत ऑर्गनायझिंग मध्ये आणेल की जेणेकरून घोटाळा करणं अवघड व्हावं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने, आणि दुसरं चुकून कोणी प्रयत्न केला हिंमत केली तर त्याला पकडलं पटकन जावं, ह्या दोन गोष्टी त्या टास्क फोर्स कडनं होतील की ज्याच्या आधारे परीक्षा घेणं सोपं जाईल आणि कुणी घोटाळा केला तर पकडणं सोपं जाईल.
1: श्रोते हो, सार्वजनिक परीक्षा ही लाखो युवकांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि देशाच्या भविष्यातील गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाशी निगडीत असते, त्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्यासोबतच पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित परीक्षा व्यवस्था तितकीच गरजेची आहे. नव्या सुधारित कायद्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: एफएम बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
0: वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची,
1: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
0: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
1: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण ऐकणार आहोत हॅलो किसान. आणि आजचा विषय आहे ऊस आणि भुईमुग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण. याविषयी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला आहे सतीश वर्मा, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर यांनी. पण हॅलो किसानकडे वळण्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30 व 31 जुलै तसेच 1 आणि 2 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. घाट भागामध्ये 30 व 31 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात 29, 30 व 31 जुलै रोजी काही ठिकाणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 व 31 जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
3: सुनतो
4: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनो मेरी स्वतन को.
3: किसको?
4: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
3: अच्छा ये बात है.

0: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
1: अब तो झट से बात हो जाती है।
0: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है। और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
0: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
1: हाँ,
0: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
3: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। वळूया आजच्या हॅलो किसान कडे। आजच्या हॅलो किसान मध्ये ऊस आणि भुईमूग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी सतीश वर्मा सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर यांनी शेतकरी बांधवांशी फोनवर संवाद साधला। ऐकूया या कार्यक्रमाचा दुसरा भाग।
5: हॅलो।
6: हाँ बोला, नमस्कार, कोण बोलताय आपण? आकाशवाणी कोल्हापूर।
5: सुभाष शिवाजी पाटील।
6: हाँ करबरवाडी। बोला बोला करबरवाडी बोला।
5: आम्हाला जरा उसाबद्दल उंगणी वाळवी वर माळा अशी लागा लागली।
6: हा माळा राहण्यासाठी
5: हे जे बंदोबस्तासाठी काय करायला पाहिजे? उसाची जाडी वाढण्यासाठी आता काय करायला पाहिजे? लागवड कोणती टाकायला पाहिजे? उसाची उंची वाढेल किंवा जाडी होईल?
6: आपण हुमणीचे एकात्मिक कीड नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे। तर हुमणीचे एकात्मिक कीड नियंत्रण का करणे महत्वाचं आहे? तर हुमणी जी कीड आहे ही बहुभक्षी कीड आहे, म्हणजेच काही एकाच पिकाला न खाता बऱ्याचशा पिकांना ती खाऊन आपलं जीवनक्रम जो आहे हा पूर्ण करत असते। त्यामुळं जे काही उपलब्ध आहे उपलब्धता त्या हुमणीला मिळतं आणि वर्षभर किंबहुना वर्षानुवर्षे आपल्या पिका जमिनीतून हुमणी ही जात नाही। तर ही कीड का सहारक आहे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया। तर ही कीड खूप दिवस सुप्तावस्थेत असते, त्यानंतर हिचे जी भुंगे आणि आळ्या यांचे खाद्य व राहण्याची जागा ही वेगवेगळी असते, त्यामुळे ही आपल्याला लवकर सापडत नाहीत। आणि एक अंडी जवळ जो 70 ते 80 अंडी घालते त्यानंतर आळी जमिनीत 20 ते 40 सेंटीमीटर खोल जाऊन मुळं कुरतडून खाते। आणि अशा पद्धतीमध्ये आपण जर गेलो तर ह्या आळीला नियंत्रण करणं खूप अवघड जातं। म्हणून एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ज्याला अवकाळी पाऊस पडतो त्यावेळेला आपण शेतामध्ये लाईट ट्रॅप्स म्हणजे बल आपण शेतामध्ये लावून त्या बलाच्या खाली एखादं घमेले पाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये रॉकेल मिश्रित पाणी ते करायचं आणि रात्रीच्या वेळेला साधारणतः 6 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून ते 8 ते 9 वाजेपर्यंत जुन्या काळात जे बल असायचे तांबूस कलरचे ते बल आपण लावले पाहिजेत, जेणेकरून हुमण्याचे जे भुंगेरे आहेत भुंगेरे आपण पकडण्यासाठी त्याचा प्रथम आपण नियोजन केलं पाहिजे। कारण एक भुंगेरा जर तुम्ही पकडला तर पुढची 80 जवळजवळ अंडी आपण वाचवू शकतो। त्यामुळं जास्तीत जास्त आपण ह्या पद्धतीचा वापर करावा। त्यानंतर आपल्याकडे व्हाईट ग्रमसाठी म्हणजे इंग्लिशमध्ये याला व्हाईट ग्रम म्हणतात, तर हुमणीसाठी हुमणीचे भुंगेरे पकडण्यासाठी आपल्याकडे ट्रॅप्स आलेले आहेत, सापळे आलेले आहेत। तर त्या सापळ्यांची किंमत साधारणतः 130 रुपये असते। 100 रुपयाला सापळा बसतो आणि 30 रुपयाला तुम्हाला तो त्याचा लोअर भेटतो म्हणजे वास भेटतो। आता हा लोअर जो आहे हा ट्रॅप जो आहे हा आपण शेतामध्ये लावला पाहिजे, झाडाला झाडाच्या एखाद्या मुंद्याला अडकून ठेवला तरी चालेल। आणि त्यावेळेला एप्रिल मे महिन्यामध्ये ज्याला वळवाचा पाऊस पडतो किंवा जून जुलैमध्ये सुद्धा ह्या ट्रॅपच्या वासानं आपल्या भागातील जे नर भुंगेरे आहेत हे या ट्रॅपमध्ये अडकले जातील। आणि जेणेकरून जास्तीत जास्त नर जर आपण यामध्ये पकडू शकलो तर आपण पुढची जी पिढी आहे माद्या ह्या अंडी घालणारच नाहीत अशी व्यवस्था आपण करू शकू। आणि हुमणीचं जवळजवळ 80 ते 90% नियंत्रण ह्या पद्धतीमध्ये आपण करू शकतो। आता हुमणी पकडण्याची जी क्रिया आहे ही झाल्यानंतर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये जास्त शेतकऱ्यांनी दिवसा नांगरट करणं खूप गरजेचं आहे। दिवसा नांगरट केल्यानंतर काय होतं, आपल्याला आपल्या शेतामध्ये पक्षी असतील, बगळे असतील किंवा इतर जे पक्षी आहेत कावळा असतील हे दिवसा येत असतात आपण नांगरटीच्या पाठीमागून। आणि त्यावेळेला जास्तीत जास्त ज्या हुमण्या आपल्या नांगरट करताना वर येतात त्याच्या ज्या आळ्यावर ते येतात ह्या वेचून खातात किंवा उन्हामध्ये त्या गेल्यामुळं त्या मरून जातात, ही पहिली खूप चांगली नियंत्रणाची पद्धत आहे। त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ते आपल्या शेतामध्ये आपण साधारणतः एका एकरमध्ये म्हणजे साधारणतः एक एकरमध्ये 20 किलो ते 25 किलो शेणखत घ्यायचं आहे। शेणखत चांगलं कुजलेलं शेणखत घ्या.

0: किंवा गांडूळ खत असेल तर गांडूळ खत घ्या. आणि याच्यामध्ये मेटेरियलिझम नावाची जी बुरशी आहे जी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहू अंतर्गत कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथे उपलब्ध आहे, किंवा काही वेळेला आमच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे सुद्धा 50% अनुदानावर वेगवेगळ्या योजनेतून ही मेटेरियलिझम बुरशी आलेली असते किंवा बेवारी या बुरशी आलेल्या असत्या. तर ही मेटेरियलिझम बुरशी जी आहे ही आपण या 10-20 किलो शेणखतामध्ये 20-25 किलो शेणखतामध्ये थोडस ओलं करून त्याच्यामध्ये 8 ते 10 दिवस 15 दिवस हे आंबवत ठेवायचं. आपण भट्टी लावणी म्हणतो सावलीत करायचं आहे सगळं. आणि त्यानंतर आपल्या प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये ही जे आपण तयार केले जे कल्चर आहे हे आपण तिथं वापरायचं आहे. समजा तुम्ही 1-25 किलो जर केलं असेल तयार औषध तर 10-15 दिवसांनी त्यातले 20 किलो टाकायचं आहे. राहिलेले 5 किलो जे राहतं आपल्याकडे औषध तयार केलेलं शेणखत तर ते परत दुसऱ्या 25-30 किलो शेतकऱ्यामध्ये मिक्स करायचं आणि परत आणि त्याचं औषध तयार करायचं. प्रत्येक वेळेला आपण बाहेरून विकत आणणं आपल्या शेतकरी मंडळींना गरजेचंही नाही आणि परवडणारही पण नाही. आणि म्हणून अशा वेळेला आपण मेटेरियलिझम जी आहे ह्या मेटेरियलिझम बुरशीचा पावसाळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. म्हणून ह्या पावसाळ्यामध्ये 1 ते 2 वेळेला तुम्ही हे अशा पद्धतीने जर मेटेरियलिझम बुरशीचा वापर केलात तर नक्की त्याच्यामध्ये आपला फायदा होईल. त्याचबरोबर एप्रिल मे मध्ये आपल्या बाजूला जे भुंगेरे जे आहेत हे बाबळी आणि कडुनिंबाच्या झाडावर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. तर अशा वेळेला बाबळ आणि कडुनिंबाची झाडाची फानं किंवा पांद्या न तोडता त्याच्यावर एखादी फवारणी जर घेतली एखादी हमल्यासारख्या औषधाची तरी सुद्धा आपल्याला ते औषध त्यांच्या पोटामध्ये जाऊन भुंगेरे नंतर मरून जातील अशी सुद्धा व्यवस्था आपल्याला केली जाते.
1: त्याचबरोबर होणार सर
0: हा 100% होतो. किंवा तुम्ही काय करायचं
1: की आता समजा झाडावरच आम्ही औषध फवारणी केली नाही भरून चला आणि आता फवारणी
0: सांगतो एप्रिल मे मध्ये समजा बाबूळ किंवा कडुनिंबाची झाडं जर तुमच्या शेताच्या बाजूला असतील तर त्या झाडावर तुम्ही फवारणी करा. झाड उंच किंवा मोठे असतील तर चढण्याची रिस्क घेऊ नका. तर तुम्ही आपल्या त्या झाडाच्या फांद्या ज्या आहेत ह्या फांद्या काढून घ्यायच्या आणि या फांद्या काढून आपण उसाच्या जवळ आणून ठेवायच्या जेणेकरून झाडावर ते औषध मारण्यापेक्षा आपण त्या फांद्यावर औषध मारलं आणि तिथं जर सुद्धा आपण ह्या हुमणीच्या ज्या ह्याची अवस्था आहे भुंगा अवस्था आहे इथं आपण त्यांना पकडू शकतो आणि तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर रासायनिक पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो की आपल्याकडे ज्या हुमण्या लागलेल्या आहेत त्यांना शेतामध्ये त्या खूप खोलवर गेलेल्या असतात आणि अशा वेळेला तिथं यांत्रिक पद्धत आपण जशी बघितली जशी जैविक पद्धत बघितली आता मेट्रायझम वापरायची किंवा बिवेऱ्या वापरायची तर तशी बिवेऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही साधारणतः 15 लिटर पाण्यामध्ये 50 ते 60 ग्रॅम मेट्रायझम अनोपली जी सांगितली तुम्हाला जी बुरशी सांगितली आली आहे तर ती मेट्रायझम अनोपली जी बुरशी आहे ही बुरशी 50 ते 60 ग्रॅम म्हणजे काडीसपट्टीची 2 टोपणं 15 लिटर पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून 1 कप भर त्यामध्ये दूध घालायचं आणि नोझल काढून जर का आळवणी जरी केली शेतामध्ये तरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं कंट्रोल तुम्हाला भुईमुगा असू दे किंवा ऊस असू दे किंवा कुठलेही पीक असू दे ह्याच्यामध्ये 100% कंट्रोल आज आमच्या शेतकऱ्यांच्याकडे मिळालेला आहे. हे आमच्याकडे स्वतःचे प्लॉट आहेत आम्ही केलेले डेमो प्लॉट त्याच्यामध्ये आपण दिसलेला आहे. तर यानंतर रासायनिक पद्धतीनं तुम्हाला मग शेवटी जर की तुम्हाला ऐकतच नसेल आणि प्रमाणाच्या ETL लेवलच्या पुढे जर आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जात असेल तर मात्र तुम्हाला उसामध्ये आळवणी हे केमिकल औषधांची करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी फिप्रोनिल नावाचं जे 40% आणि इमिडेक्लोरोपिड 40% WG हे 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घालून तुम्ही जर आळवणी केला तर ताबडतोब तुम्हाला कंट्रोल ह्या केमिकल औषधामध्ये होमणीचा येणार आहे. तर सर्व शेतकरी बंधूंनी फिप्रोनिल 40% इमिडेक्लोरोपिड 40% WG हे 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये वापरून जर का तुम्ही आळवणी केलात नक्कीच तुम्हाला उसामध्ये होमणी किडीचं हे नियंत्रण नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. आणि आपला जो नंतर प्रश्न होता सर तर तो दुसरा प्रश्न होता की उसाची जाडी आणि उसाची वजन वाढण्यासाठी आपण कोणती कोणती उपाययोजना केली पाहिजेत. तर यासाठी आपण एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धतीमध्ये सुद्धा उसामध्ये एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला एकरी 1-2 80 टन किंवा 100 टन आपण जाऊ शकतो. परंतु त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत जी सुरुवातीपासून माती परीक्षण करून खत व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे. माती परीक्षणाच्या आधारावर खत व्यवस्थापन केलं पाहिजे. त्यानंतर सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर केला पाहिजे. आणि जर का तुम्हाला उसाची जाडी आणि उंची जर वाढवायची असेल तर त्यासाठी बरेचसे लोक की युरियाचा वापर जास्त करतात तर ते न करता एकात्मिक पद्धतीमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने आपण एकरी चांगलं कुजलेलं 10 ते 15 टन शेणखत आपण याच्यामध्ये टाकलं पाहिजे. त्याचबरोबर गांडूळ खत जर का तुमच्याकडे असेल तर ते गांडूळ खत सुद्धा आपण गांडूळ बैमधून काढून ते ठेवलं पाहिजे आणि वर्ष

0: त्याचा वापर आपल्या शेतामध्ये केला पाहिजे, जेणेकरून तुमची ऊसाची उंची आणि जाडी वाढण्याच्या मध्ये मदत होईल. झिंक सल्फेट एकरी 10 किलो, फेरस सल्फेट एकरी 10 किलो, मॅग्नेशियम सल्फेट एकरी 3 किलो आणि बोरॉन एकरी 1 किलो अशा पद्धतीमध्ये शेणखतामध्ये भट्टी लावून 20-25 किलो शेणखतामध्ये भट्टी लावून ठेवून तुम्ही वापरलं तर नक्की त्याच्यामध्ये तुमची उंची आणि जाडी वाढण्यामध्ये नक्की होईल. त्याचबरोबर आता या दिवसामध्ये म्हणजे आता साधारणतः जून जुलैमध्ये पावसाळा चालू झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतामध्ये अमोनियम सल्फेट सारखं खत हे वापरलं पाहिजे, जेणेकरून सल्फर हा तुम्हाला मिळेल, त्याच्यामुळे आपल्या येणारे जे ऊसामध्ये जे तांबऱ्या रोग असतो किंवा इतर जो रोग आहे ह्याचं पण नियंत्रण होईल आणि त्याला युरिया सुद्धा म्हणजे नत्रयुक्त खत सुद्धा मिळून जाईल, जेणेकरून उंची सुद्धा वाढण्यामध्ये मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला जर तुम्हाला वजन जर वाढवायचं असेल ऊसामध्ये तर आपल्याला आत्ता सध्या सुपर फॉस्फेट जो आहे सुपर फॉस्फेट SSP सिंगल सुपर फॉस्फेट साधारणतः एकरी 2 बॅगा ह्या तुम्ही टाकल्यात त्याच्यामध्ये कॅल्शियम तुम्हाला एक्स्ट्रा मिळतो, त्यानंतर बाकीची पण तुम्हाला सुपर फॉस्फेट पण मिळतो आणि कॅल्शियम आणि सुपर फॉस्फेट जर एकत्रित मिळाला तर नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये ऊसामध्ये वाढ चांगल्या पद्धतीने दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर गाडी वाढवायचे असेल तर ह्या सर्व खतासोबत आपण योग्य प्रमाणामध्ये सल्फर हा टाकला पाहिजे. बरेचसे शेतकरी शेतामध्ये सल्फर टाकत नाहीत आणि सल्फर हे तुम्ही साधारणतः एकरी आता विद्यापीठाची शिफारस साधारणतः 10 किलो आहे तरीही आपण साधारणतः इतर खतातून सुद्धा सल्फर आपल्या शेतामध्ये जात असतो, तर तुम्ही मंडळींनी सर्वांनी किमान एकरी 8 किलो सल्फर हा आपण एक्स्ट्रा आपण शेणखतामध्ये मिक्स करून 4-8 दिवस ठेवून मग आपल्या भरणीच्या वेळेला किंवा इतर वेळेला वर्षातून 2 वेळा लागणीच्या वेळेला 1-4 किलो आणि भरणीच्या वेळेला 1-4 किलो अशा पद्धतीने एक्स्ट्रा सल्फर जर आपण शेतामध्ये दिला तर नक्कीच तुमच्या वजनामध्ये ही वाढ तुम्हाला दिसून येणार आहे. धन्यवाद.
1: थँक्यू सर.
0: हा थँक्यू. हॅलो नमस्कार बोला. हा बोला.
2: हा जय जवान चे निवृत्त सैनिक जय किसान राजाराम चौगुले सावडे मी चेन बोलते सर.
0: हा बोला. नमस्कार. नमस्कार. जय जवान जय किसान. बोला बोला.
2: मला हे करायचं आहे की आता जे भुईमुंग किंवा जे खोडवं जे आहे का नाही खोडवं ऊसाचं त्याच्यावर कुठल्या रोगापासून आपण सुरक्षित करू शकतो या ऐकायचं तुम्हाला
0: खोडव्या पिका.
2: कारण सर माझं काय समस्या आहे, एक तर त्या खोडव्यामध्ये हुमण्या ज्यादा झाल्यात आणि ज्यावेळी मी पाना काढतोय त्यामध्ये ते पांढरा मावा टाईपचं झालंय सर.
0: अच्छा अच्छा. म्हणजे पांढरा मावा लोकरी मावा पण आलाय आणि हुमणी पण आहे.
2: हा हुमणी आहे आणि ते मावा आहे बाकी पांढरा मावा का नाही प्रत्येक टोपणामध्ये पांढरा मावा.
0: अच्छा अच्छा अच्छा अच्छा असं आहे का. बर बर. आपल्याला हुमणीच्या बाबतीत पहिल्यांदा मी सांगतो त्यानंतर मग आपण लोकरी मावा बोलूया. तर हुमणी जी कीड आहे ही आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आता ही कॉमन कीड झालेली आहे सगळीकडे. हा आता हुमणीचे जे तुमचं माळावर राहणं आहे की नदीकाठाला राहणं आहे.
2: माळ आहे सर. आम्ही सावडेमध्ये येतो हातकणंगले तालुक्यात.
0: अच्छा. माळ राहणं आहे.
2: मध्यम गायची जमीन आहे सर.
0: असू द्या असू द्या. तर हुमणीची जी कीड आहे ही ऊस भात असेल भुईमुग असेल या सर्व पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर अटॅक करते आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान ह्या किडीमुळे होत आहे सध्या. तर जो प्रादुर्भाव झालाय त्याच्यामध्ये आम्ही 2 गटांमध्ये हुमणीचं वर्गीकरण करतो. तर एक नदीकाठची हुमणी जी आहे तिला आपण लिकोफोलिस नावाची ही जात आहे आणि जी तुम्ही जे म्हणताय ती नदीपासून थोडेसे दूर अंतरावर माळ भागातली जी हुमणी आहे हिला होलोट्रॅकिया या जातीमध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे. तर नदीकाठच्या हुमणी प्रामुख्याने नदीकाठचा जो ऊस आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये खाऊन टाकते त्याची मूळ खाऊन टाकते आणि ऊसाचं जे टनेज आहे ते आपल्याकडे मिळत नाही. त्यात पण शाश्वत व पर्यावरणपूरक हुमणी कीड नियंत्रणासाठी हुमणी किड्याचा जीवनक्रम आपण समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. तर हुमणीचा जो जीवनक्रम आहे तर त्या हुमणीच्या जीवनक्रमामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे भंगेरी जी अवस्था आहे ती साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये आता पहिला जो पाऊस पडलेला आहे ह्या वेळेला जमिनीतून आपल्याला भंगे हे बाहेर आलेले दिसतात आणि याच वेळेला आपण त्यांचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. कारण एक जर भुंगा आपण पकडला तर जवळजवळ 80-90 अंडी पुढच्या ज्या माद्या घालत असतात आणि त्यामुळे ह्या भुंग्यांचं स्वतः सुरुवातीला आपण भुंगे पकडण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याचमध्ये आपल्याला तुमच्याच भागामध्ये इचलकरंजी सारख्या शहरामध्ये आमचे काही ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट मुलं आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला हुमणीसाठी जे आपण ट्रॅप्स तयार केलेले आहेत त्यांनी एक प्रकारचे आपण सापळा म्हणू नरभुंगे जे आहेत हे नरभुंगेरे आपल्या त्या चाळीमध्ये किंवा सापळ्यामध्ये येऊन अडकतात आणि आपल्याला कंट्रोल ह्या होतं म्हणून तुम्ही ते त्यांच्याकडून घेऊन

0: या आणि आपल्या शेतामध्ये साधारणतः एक दोन तीन जरी लावलात तरी अडचण नाही. तुमचे भंगीरे ह्या दिवसात जर का तुम्ही पकडण्यामध्ये यशस्वी झालात तर पुढच्या 100% तुम्हाला सांगतो की पुढे तुमच्या शेतामध्ये अंडी घालण्याची जी क्रिया आहे ही होणार नाही. आणि तुम्ही अंडी घालण्याची क्रिया नाही झाली तर तुम्हाला हुमणी आपल्या शेतामध्ये पुढे येणारच नाही. तर भुंगेरी जी अवस्था आहे ह्या भुंग्यांचं मुदन झाल्यानंतर नर जो आहे हा लगेच ताबडतोब मरण पावतो आणि त्यानंतर मादी जी आहे ही जिवंत राहते आणि मादी साधारणतः 70 ते 80 अंडी घालते. ती शाबुदाण्याच्या आकाराची असतात आणि ती ओलावा असणाऱ्या ठिकाणी मादी अंडी घालते आणि अशा वेळेला साधारणतः ही अंड्याचा जो कालावधी आहे हा 15 ते 20 दिवसाचा असतो आणि त्यातून साधारणतः अंड्यातून 15 ते 20 दिवसानंतर ह्या अळ्या छोट्या छोट्या बाहेर येतात आणि अळ्या बाहेर आल्यानंतर सुरुवातीला साधारणतः महिना समजा की जुलै महिना चालू आहे तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जो तुमचा हुबा ऊस आहे किंवा खोडव्याचा जो ऊस आहे ह्या ऊसाची मुळं खातात. लहान लहान मुळं खाऊन त्या जगतात किंवा थोडस जर तुम्ही टाकलेलं शेणकत असेल किंवा एखादा अर्धा कुजल्याला पालापाचोळा असेल तर हे खाऊन जगतात आणि त्या मोठ्या होतात. तर ह्या प्रथम ही अळ्या अवस्था आहे ही 20 ते 25 दिवसाची असते आणि 20 ते 25 दिवसाची जी अळ्या अवस्था आहे त्यानंतर त्याला आपण इंग्लिशमध्ये फर्स्ट इन्स्टार म्हणतो आणि त्यानंतर मग ती अळी थोडीशी मोठी होते म्हणजे 35 ते 40 दिवसात दुसरी स्टेज चालू होते त्यावेळी ती काट टाकते आणि पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाते. 35 ते 40 दिवस थोडीशी मोठी असते आणि ती सुद्धा आपल्याला हळूहळू मुळ खायला चालू होते. परंतु त्यावेळेला आपला ऊस हा कारखान्याला तुटून जातो आणि जास्त आपल्याला त्याचं इतक्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं दिसत नाही. त्यामुळे लागणीच्या ऊसाला हुमणी जरी लागलेली असली तरी आपल्याला नुकसान हे जास्त दिसत नाही. परंतु त्यानंतर ज्याला खोडवा येतो त्याला त्याची तिसरी अवस्था चालू होते. म्हणजे पहिली दुसरी अवस्था तुमची पूर्ण झाली ती लागणीमध्ये झाली परंतु तिसरी जी अवस्था आहे ही साधारणतः 130 ते 140 दिवसाची म्हणजे जवळजवळ 7 ते 7 महिन्याच्या चाट झालेली ही आळी असते आणि ती खूप खाणारी आळी असते आणि आता ती लागायला मोठी व्हायला आणि तुमचा खोडवा तुटायला अशी अवस्था येते आणि त्यामुळे खोडव्याच्या रानामध्ये तुम्हाला हुमण्या ह्या जास्त प्रमाणामध्ये आढळतात.
1: एकदम बरोबर.
0: म्हणून आपण तिसऱ्या अवस्थेचं नियंत्रण करण्यासाठी मेटरायझम नावाची जी बुरशी आहे हे आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी तुमच्या गावामध्ये आहेत त्यांच्याशी भेटा आणि आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं जे कृषी महाविद्यालय अग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूर कृषी महामध्ये येत आहे तिथे 200 रुपये किलो प्रमाण ठेवलेले आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी तुमच्या गावामध्ये असतील त्यांच्याकडून काही वेळेला शासनाकडून 50% अनुदानावर जर का मिळत असेल तर ते तुमच्या गाव लेवलला ते उपलब्ध होईल जेणेकरून तुम्हाला कोल्हापूरला यायची गरज भासणार नाही. अशा ही वापरायची कशी खोडव्यामध्ये तर आपल्याकडे साधारणतः 30 ते 40 किलो शेणखत घ्या. चांगलं कुजलेलं शेणखत घ्या. थोडंसं ओलं करा त्याला. थोडंसं पाणी मारून ओलं करा जसं चहा पावडर आपल्या असते पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 किलो ही मेटरायझमची पावडर जी आहे ही बुरशी ही टाका त्याच्यामध्ये आणि 10-12 दिवस 15 दिवस ही आंबवत ठेवा आणि ते 20-25 किलोचे शेणखत तुम्ही घेतलेलं आहे त्याची जवळजवळ तुम्ही टाकलं औषध 5 किलो परंतु झालं 25 किलो तयार म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं औषध तयार होईल आणि ह्या 25 किलो किंवा 40 किलो तुम्ही जे काय औषध करणार आहे शेणखतातून हे तुम्ही शेतामध्ये सगळं टाकू नका. 5-10 किलो त्यातलं बाजूला शिल्लक ठेवा. 1-2 पाट्या बाजूला काढून ठेवा. राहिलेलं सगळं शेणखत हे तुमच्या शेतामध्ये टाका आणि तिथून लागलेली सगळी हुमणी तुमची या मेटरायझम बुरशीमध्ये निघून जाणार आहे. अतिशय 100% तुम्हाला रिझल्ट ह्या मेटरायझम बुरशीचा मिळणार आहे. आणि परत असं तुम्ही ते 2 पाट्या ठेवलेलं जे काय मेटरायझम बुरशी शिल्लक आहे जे कल्चर म्हणूया ते परत 10-20 किलो शेणखतामध्ये घालून परत अनेक 10 दिवस ठेवून आणि परत तुम्हाला पुढच्या वेळेला जसं आपण विरजन लावतो त्या पद्धतीनं पुढच्या वेळेला परत ते शेतामध्ये टाकायचं असं एकदाच फक्त आमचं औषध घेऊन या जेणेकरून पुढच्या वेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला औषध आणायची गरज भासणार नाही आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला हुमणीचं नियंत्रण होईल. शक्य आता असल्यास जर का अगदीच जास्त प्रादुर्भाव असलाल तरी लवकरात लवकर टाकून घ्या आणि मेट्रायझम जी बुरशी आहे ही सुद्धा तुम्ही आपल्या जो पंप आहे 15 लिटर पंपामध्ये साधारणतः 70 ते 80 ग्रॅम ती बुरशी घाला आणि त्याच्यामध्ये 1 कप भर दूध घाला गाईचं दूध घाला त्याच्यामध्ये आणि ही तेलकट पावडर असते भांड्यामध्ये मिक्स वेगळं करून घ्या. नंतर मग 15 लिटर पंपामध्ये ओतून घ्या म्हणजे 15 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 70 ते 80 ग्रॅम ही बुरशी जी आहे मेट्रायझम ही टाका आणि ह्याचं द्रावण करून नोझल काढून प्रत्येक ठिकाणी जर का तुम्ही अळवणी जर केलात तर नक्कीच तुम्हाला या हुमणीच्या नियंत्रण मध्ये मदत होईल आणि आपल्या शेतातून वर्षभरामध्ये नक्कीच तुम्हाला हुमणी निघून जाईल. धन्यवाद
1: सर. मला हे बोलायचं आहे आता एक तर पाऊस नाही आपल्याकडे आणि मारणार नसल्यामुळे पाणी बी कमी मग ते ओलं करणं शक्य नाही. पहिली बात पाऊस असता तरी पण संभव होतं. परंतु दुसरी बी बात आहे ज्यावेळी आपण पाणी साचतोय का नाही

0: त्यावेळी भोंड्यावर वल्ल होत नाही सर, भोंडे पूर्ण वल्ल होतच नाही.
1: अगदी बरोबर आहे. मग त्यासाठी ते सांगितलं की तुम्हाला आपण आळवणी करून घ्यायला लागेल. मग त्यासाठी मग मी जे सांगितलं तुम्हाला, हा आळवणी करा. एक
0: साधारण
1: एक लाकडी
0: आळवणी झाली कमी पाण्यामध्ये असताना,
1: याच्यामध्ये पाण्याचा काही विषय नाही आहे की जेणेकरून आळवणी एकदा का तुम्ही मुळाजवळ केलात तर मुळाजवळ होमणी जास्त प्रमाणामध्ये असते. तुमचं आता म्हणणं बोलतो की जमिनीमध्ये खालीकडे म्हणजे सरीमध्ये होमणी नाही तर आता मुळाच्या जवळ आहे, आणि त्यामुळे आळवणी जर का तुम्ही केलात तर आळवणीचा रिझल्ट तुम्हाला जास्त मिळणार. आणि शेणखत जे मी सांगतो ते थोडंसं समजा तुम्ही एक 25 किलो केलं तर एक 5-10 किलो जमिनीमध्ये टाका, आणि बाकीचं बोदाव जरी तुम्ही टाकलात तर अजून तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये 100% मिळून जाईल.
0: सर एका एकरासाठी ती किती पॅकेट वापरावं लागणार आहे?
1: मेट्रायझम जी बुरशी आहे ही साधारणतः 5 किलो जरी आणली, मग मी सांगितलं त्या पद्धतीनं, आणि शेणखतामध्ये मिक्स करून ठेवायची, एकदाच आणायची, आणि प्रत्येक वेळेला तयार करत असताना 2 पाट्या बाजूला करून ठेवायच्या, राहिलेल्या पाट्या आपण शेतात टाकायच्या, परत त्या राहिलेल्या 2 पाट्या शिल्लक आहेत त्याच्यामध्ये परत आपलं शेणखत वाढवायचं, शेणखतामध्ये वाढवायचं, परत ते 8-10 दिवस ठेवायचं, परत आणि टाकायचं. असे 2-3 वेळा तुम्ही जमिनीमध्ये केलं तर 100% तुमच्या होमणीचं कंट्रोल यामुळे होणार आहे.
0: 3 वेळा आपण किती दिवस मध्ये गॅप द्यायचा? 15-15 दिवस
1: चालते. फक्त त्यावेळेला काय करा की कुठला खताचा डोस आपण जे केमिकल खत आहेत जी रासायनिक खत आहेत आपण देतो उसाला, तर ती फक्त देऊ नये हाच आपला उद्देश आहे, जेणेकरून ह्या बुरशीच्या ह्याच्यावर अंगावरती खत पडलीत बुरशी नाहीशी होणार आहे. म्हणून खताचा डोस तुमचा दिल्यानंतर 10-15 दिवसानंतर हे तुम्ही टाकत राहा. ज्या वेळेला जास्तीत जास्त ओलावा असेल, पाणी असेल, किंवा ही अशी बुरशी आहे की हिला 15 महिन्याभर जरी पाणी नाही मिळालं तरी तशीच सुट्टी असते जमिनीमध्ये राहते, म्हणजे ती मरून जात नाही. ज्या वेळेला पाणी लागणार त्यावेळेला ती परत तिची क्रिया चालू करणार आहे. त्यामुळे हे खूप चांगलं मेट्रायझम हे औषध आहे, त्याचा तुम्ही वापर करा. सेम म्हणजे आळवणी करा, आणि हे शेणखत मी सांगितलं त्याबद्दल भुईमुगाला टाकून घ्या, आणि भुईमुगाच्या पिकाला सुद्धा आळवणी आता ताबडतोब करून घ्या. त्यामुळे कारण पाऊस जरा थोडासा कमी झाला आहे, ह्यावेळी तुम्ही आळवणी करून ठेवलात तर येणारं जे उन्हा किडीचं जे नुकसान आहे ना, नुकसान झाल्यानंतर आपण करण्यापेक्षा अगोदर आपण त्याची काळजी केली नक्कीच चांगलं होईल. धन्यवाद सर,
0: खूप सुंदर माहिती दिली आणि आमच्यासाठी फार जरुरी आहे सर. कारण काय आहे, 4-5 वर्ष झाली सर माझे, खास करून त्या हुमण्यापासून माझं भुईमुंग येईना आणि हे जे दिक्कत व्हायला लागले उसासाठी.
1: नाही करून घ्या तुम्ही, काय अडचण येणार नाही
0: जी, आम्ही करून घेतो सर. आणखी फक्त मला हे विचारायचं की एका हुमणीचे आयु किती दिवसाची असते?
1: आळी अवस्थेमध्ये 3 इष्टार आहेत, म्हणजे 3 वेळा ती काट टाकते. पहिली जी तिची चालू होते ती 20-25 दिवसापासून तिची अवस्था पहिली असते, दुसरी जी अवस्था असते ती 35-40 दिवसाची असते, आणि तिसरी जी अवस्था आहे ती 130-160 दिवसापर्यंत जाते. अशा 3 अवस्था खूप मोठ्या आहेत या, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या उमणीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे.
0: जी बहुत ही धन्यवाद, नमस्ते सर.
1: धन्यवाद.
2: ऊस आणि भुईमूग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी सतीश वर्मा, सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय करवीर यांनी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना फोनवरून दिलेली उत्तरं हॅलो किसान या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली. हा या कार्यक्रमाचा दुसरा भाग होता. या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या गुरुवारी म्हणजे 6 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी याच कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्था

0: वर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना?
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: या विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. या किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्रगीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे

0: सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळं हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात किमान 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39° सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळं नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जील एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आत्तापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रात्रीचे 8:15 लोकसंगीत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला गुलाबराव नलिनीकर आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार गीत आपण ऐकलं.

9:09 वाजतायत. आता 9:09 वाजल्यापासून रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

श्रोतेहो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.